गीत बहार याच्या नंतर आपण आनंद घेतला भावधारा या कार्यक्रमाचा. आणि श्रोते हो, या बरोबरच हा भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948, दिनांक 29 जुलै इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग ललत.

अच्युत ठाकूर आणि सहकारी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं विनायक मोहरीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, आज गुरुपौर्णिमा. माता ही आपला पहिला गुरु, म्हणून आपल्या संस्कृतीत पहिलं नमन, पहिलं अभिवादन, पहिलं वंदन मातृदेवो भव असं आहे. मग त्यानंतर पितृदेवो भव. आणि मग आपलं शालेय शिक्षण सुरू होतं. मग शाळेत, महाविद्यालयात किंवा आपण ज्या ठिकाणी पुढील शिक्षण घेणार असाल त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान देणारे ते आपले गुरु असतात. श्रोते हो, ही गुरुची चौकट एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नाही. शाळेच्या, महाविद्यालयाच्या आणि घराच्या भिंती बाहेर आपल्याला शिकवणारे तेही आपले गुरुच असतात. मग ते तुमचे मित्र असतील, स्नेही असतील, आप्तजन असतील, ओळखीचे असतील. ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण काहीतरी ज्ञान मिळवत असतो, पुढे कसं जायचं हे शिकत असतो, काय करावं काय करू नये याचं भान जे आपल्याला देतात ते सगळे आपले गुरु असतात. पण गुरु म्हणजे केवळ व्यक्ती का? याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण एखादी घटना, एखादा प्रसंग ज्यातून आपण शिकतो, ती घटना, तो प्रसंग, तेही आपले गुरुच असतात. काही वेळा आपण अप्रत्यक्षपणे इतरांकडून शिकत असतो. ते इंग्रजी वाक्य आपल्याला माहिती असेल की इतरांच्या चुकांमधून शिका, कारण एवढ्या चुका करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही. म्हणजेच काही जणांकडून आपण कसं वागू नये याचाही बोध घेतो. मग तेही आपले अप्रत्यक्ष गुरुच असतात. जगणं आनंदी होण्यासाठी गुरु हा आवश्यक असतो.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: आपण ऐकला कार्यक्रम जगूया आनंदी। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 31, सांताक्रूज वेधशाळेत 32 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमान कुलाबा 25, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 81%। पावसाची नोंद सांताक्रूज 0.1 मिलीमीटर। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, मध्यम स्वरूपात

आजच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31, किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्र तसंच उत्तर अरबी समुद्र, सोमालिया तसं ओमानची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 जांभूळ एक औषधी वनस्पती याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, पोटाचे विकार याबद्दल डॉक्टर सोपान चौगुले यांनी दिलेली माहिती. आज भाग 2. परिसर, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, भाग 2. सहभाग डॉक्टर जय सामंत. प्रसारण सकाळी 6:50, पुनःप्रसारण दुपारी 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, पुस्तक यात्रा या मालेत सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुला, 7:40 बेडेकर मसालेवाले. गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40 डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या, लेखक योगीराज बच्चे. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 79. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 9:30, भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल, लेखक आशिष गावंडे. सकाळी 11:05 सहज संवाद, संवादिका सुलभा सौमित्र. गुरुपौर्णिमा विशेष, डॉक्टर संजय उपाध्ये यांच्याबरोबर संवाद, विषय जेन झी आणि अध्यात्म. दुपारी 12:00 वनिता मंडळ, गुरु एक जगी त्राता सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:40 प्रसारित होईल सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र. युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 गुरुपौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या मालेत भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या स्वरदा भावे यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो जागतिक व्याघ्र दिन विशेष, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा वार माझं शिवार संध्याकाळी 7:30. रात्री 8:30 संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. आकाशवाणी दिल्ली केंद्राचे 3 रात्रीच्या प्रसारणातले आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10:00 संसदेच्या प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. शास्त्रीय संगीत, सकाळी 10:30 विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जोनपुरी, मधुवंती देव यांचं गायन दुपारी 2:30 राग सूरमल्हार, अपर्णा पणशीकर यांचं गायन राग पुरिया धनाश्री संध्याकाळी 5:02. ठळक कार्यक्रमांमध्ये सकाळी 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम, डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या, लेखक योगीराज बच्चे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 9:30, भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल, लेखक आशिष गावंडे. गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं सहज संवादमध्ये डॉक्टर संजय उपाध्ये यांच्याबरोबर सुलभा सौमित्र संवाद साधतील. विषय आहे जेन झी आणि अध्यात्म. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला

0: 23 सेंटीमीटर असते. फुलं लहान मळकट पांढरी आणि मोठ्या गुच्छांमध्ये येतात. जांभळाची लागवड बहुधा बियांपासूनच करतात. जांभळाची लागवड अभिवृद्धी भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे सुद्धा केली जाते. रोपवाटिका तयार करताना मोठ्या आकाराची लहान बियांची आणि जास्त गर असलेल्या काळसर फळांची निवड करावी. अशा फळांचं बी 7.5 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिन पिशवीत माती आणि खत भरून लावावीत आणि त्याला पाणी द्यावं. 5 ते 6 दिवसात बियांचं अंकुरण होऊन 4 ते 5 रोपं तयार होतात. त्यातील कमजोर रोपं काढून टाकावीत आणि जोमदार वाढणाऱ्या रोपांना वेगळं करून दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे लागवड करावी. रोपवाटिकेतील पिशव्या 1 वर्षापर्यंत तशाच ठेवाव्यात. त्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावं आणि उन्हाळ्यात सावलीमध्ये ठेवावीत. जांभूळ लागवडीस कुठल्याही प्रकारची जमीन उपयुक्त असते. हलकी मुरमाड खडकाळ तसंच भारी जमिनीत वाढ जोमानं होते, पण फळधारणा उशिरा होते. जमिनीमध्ये 10 बाय 10 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावेत. यामध्ये 1 टोपली शेणखत, 50 ग्रॅम BSC 10% पावडर आणि माती मिसळून भरावी. प्रतिखड्डा 1 रोप लावावं. लागवड करताना उतारावरील जमीन माळरान मोकळ्या जागेवर गोठ्याजवळ बांधावर कुंपणावर रस्त्याच्या दोन्ही कडेनं पडीत जमिनीत लागवड करावी. झाडांच्या निकोप आणि लवकर वाढीसाठी प्रतिझाड 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रतिवर्षी द्यावं. फळधारणा सुरू झाल्यानंतर पालाशचा हप्ता 100 ग्रॅम करावा. त्यातील पहिला 50 ग्रॅम पावसाळ्यात आणि 50 ग्रॅमचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. मे ते जून महिन्यात फळं पिकायला सुरुवात झाल्यावर झाडावर चढून बांबूला झोळी किंवा जाळी बांधून पक्व फळं काढावीत. चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून सुमारे 200 ते 300 किलो फळं मिळतात. जांभळाच्या घरामध्ये रेझिम, गॅलिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, अल्ब्युमिन आणि बियांमध्ये इलॅजिक ऍसिड हे घटकद्रव्य असतात. जांभळाची फळं खाद्यपदार्थ जाम, जेली, स्क्वॅश, कँडी, व्हिनेगर आणि लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. जांभळाचं बी मधुमेह, बहुमूत्रता, जंत कृमीनाशक, अतिसार, अपचन, रक्तदोष, यकृत विकार, पोटदुखी अशा अनेक विकारांवरील औषध निर्मितीमध्ये वापरली जातात. झाडाची तुरट साल, घसा, टॉन्सिल्स, श्वासनलिकेची सूज आणि अतिसारावरील औषध निर्मितीमध्ये वापरली जाते.
1: जांभूळ एक औषधी वनस्पती याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर. आरोग्यम
2: धनसंपदा. श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
4: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जे आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
3: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
4: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय

0: म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोग निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमके काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं, सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं, पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे म्हणून मरणार, चालू राहणार, सायकल पुनर्जीवन चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरच काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, माशी जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास, वाढ यांची तुलना केली पाहिजे. अतिशय

0: गणितची तुलना आहे समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी आपली आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणाची तिथं सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणू, सुनियोजित असला पाहिजे विकास. आता 5 वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे.
1: नक्कीच.
0: तर पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवले, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली
1: बरोबर
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे, आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे, जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसाच तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. आता संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: खूप सोसल्यावर गझल येते आणि साऱ्या सोसण्याच्या पार नेते, अशा तऱ्हेने गझलेच्या व्याख्यांमध्ये गझलकार सदानंद डबीर यांनी एक जीवनाशय सामावलेल्या व्याख्येची भर घातलेली आहे. गझलचे सर्वे सर्वा ज्यांना मानलं जातं अशा सुरेश भट यांच्यानंतर गझलच्या क्षेत्रात ज्यांची नावं आदरानं घेतली जातात त्यापैकीच एक महत्व

0: महत्वाचं नाव म्हणजे गझलकार सदानंद डबीर. डबीरांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यात कविता, गीत, गझल हे तर आहेच, अनुवादित संपादित पुस्तकं आहेत, परंतु गझलचं तंत्र आणि सौंदर्य वेद याविषयीचीही पुस्तकं आहेत. लहजा हा सदानंद डबीरांचा गझल काव्यसंग्रह आहे. लहजा म्हणजे भाषेची, बोलण्याची, गाण्याची ढब, शैली, ढंग असा अर्थ आहे, असं डबीरांनी आपल्या मनोगतात लिहिलं आहे. दे निरोप तू हसून मी इथून निघताना, सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना. सुटकेचा उत्सव कर असा संदेश देणाऱ्या या संग्रहातील शेवटच्या गीतातील ओळी. एकंदरीत 79 आशयघन कविता, गीत, गझल संग्रह आहे. या संग्रहातील सर्वच रचना सहज साध्या शैलीत लिहिलेल्या असल्या तरीही अंतर्मुख करणाऱ्या आहेत, याचा प्रत्यय येतोच. ही रात्र जरी अवसेची, येणारच सूर्य उद्याचा, ये उषा सुप्त तेजाचे तिमिराला सांगत राहू, हे जीवनविषयक खोल चिंतन मुख्य म्हणजे त्यातील आशावाद शाळेतील विद्यार्थ्यांपासून शाळेची पायरी न चढलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचते. याचे जगण्याशी खेळत राहू हे शीर्षकच किती सकारात्मक आहे. प्रेमिकांची सर्व पातळीवर एकमेकांबद्दल असलेली ओढ, आसक्ती, चिव्हाळा, प्रेम, शृंगार याविषयीच्या संग्रहातील ओळी वाचताना सुद्धा एक चलचित्र डोळ्यासमोरून सरकत जातं. गाढ स्पर्शातून कळते सर्व काही, स्पर्श प्रेमळ तो तुझा की चांदण्यांचा, गालावरुनी ओघळणारे ओले मोती, मी ओठानी अलगत टिपण्याचा मोसम, ओझरती भेट तुझी चुटपुटसे आलिंगण, अधरांनी अधरांना केलेले अभिवादन. डबीरांच्या अनेक रचना एक लय घेऊन येतात, त्यामुळे कोणालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात, आणि म्हणूनच त्यांच्या अनेक रचना यशवंत देव, प्रभाकर पंडित, अशोक पत्की अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर अरुण दाते, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादींनी त्या गायलेल्या आहेत. मदिरा आणि मदिराक्षी याविषयीच्या गझला मुशारात हमखास दाद मिळवून जातात, परंतु डबीरांच्या गझला अशा गोडीबंद, साचेबंद तसेच आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत की त्या पुस्तकातून वाचतानाही आतून दाद निघतेच. थोडीच शुद्ध बाकी थोडा नशेत आहे, जसांग त्या जगाला मीही मजेत आहे, हे वाचताना वाचकांना त्या रचनेमागचं संदर्भ लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. गझलच्या स्वरूपात वक्रोक्ती आणि विनोदी भाषेचा वापर करून अत्यंत ताकदीनं डबीरांनी हजल लिहिल्या आहेत. विषय विविधता आणि तत्वचिंतनाची डूब असणाऱ्या कवितेला नवनवीन आयाम देणाऱ्या वास्तववादी उत्कट अशा गझल काव्ययुक्त लहजाचे कोणतंही पान उघडावं आणि त्यात गुंतत जावं असा रसिकांसाठी एक शेर. ती कुठे भेटते यार वरचेवरी, एकटा मीच मग आणि ही शायरी, आणि ही शायरी.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: विमाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. IRDAI नोंदणी क्रमांक 106. प्रादेशिक

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम। पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता।
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार। नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांच्या जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले।
4: 2 महीने के भीतर सारी जांच मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन

0: वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
1: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ देखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सरकारला शिक्षणाचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं। संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। आता या सदस्यांना 12 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे। मादकद्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरणं चालवण्याकरता अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालयं उपयुक्त ठरणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथं दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। गुरुपौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे। दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध एआय साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिकास्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे। आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे। याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
2: दासबोध एआय यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिशमध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच

0: व्या देतो, त्याचा सारांश आणि अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लॉड वापरला, चॅट जीपीटी वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला की टूल्स युएसमध्ये तयार केलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ, चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध, त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ भक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर दासबोध एआय या टूलचा उपयोग करावा, यासाठीच केलेला हा दासबोध एआयचा प्रयत्न आहे.
1: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षल्यांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या 6 जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: या वर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तर सर्वात कमी पेरणी उडीद या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
1: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: गुरु एक जगी त्राता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश. आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता.
4: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
5: हो चुकलं रे गड्या.
4: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
5: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष 29 जुलै 1925. ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांचा जन्म. लेखक शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण आणि पद्मविभूषण या उपाधीनं सन्मानित झालेले बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922. भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक, उद्योगपती, वैमानिक, भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभॉय JRD टाटा यांचा जन्म 29 जुलै 1904. 29 जुलै 2026 मराठी संत साहित्याचे अभ्यासक, विद्वान, लेखक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचं निधन. बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते जॉनी वॉकर हे जग सोडून गेले 29 जुलै 2003 या दिवशी. ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांचं निधन 29 जुलै 2002. मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली यांचं निधन 29 जुलै 1996. आपण ऐकत होतो दिनविशेष. सात वाजून 25 मिनिट होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.

0: धन्यवाद, आपले सर्वांना नमस्कार.
1: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
0: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
1: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
0: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांच्या आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहे. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेलं नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचं आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमच्या बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही, ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृहभेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असं पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचं जन्म झाले असेल तर आपल्या या देशामध्ये जन्म झाले एवढं पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुलूणीचा काम करतो. तो बीएलओ घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही. आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाच्या नाव राहिलेलं आहेत आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल?
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे, त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी.

अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: 7 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर लोणच्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बेडेकर हे नाव इतकं गाजलेलं आहे, मी तर माझ्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत।
2: तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकलंय असं म्हणाला। लोणचं, बेडेकर लोणचं विक्रीला सुरुवात होऊन 100 वर्ष होऊन गेली।
1: बापरे।
2: 1921 साली आमच्या आजोबांनी पहिल्यांदा बेडेकर लोणचं विक्रीस काढलं, आणि ते काढण्याची गोष्ट सुद्धा अशी घडली होती, गिरगाव मधल्या एका छोट्या चाळीमध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं, तिथे माझे आजोबा जे त्यावेळेला साधारण 20 वर्षाचे होते आणि त्यांचे वडील असे मिळून ते दुकान चालवत होते, आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे आगे दुकान पिछे मकान अशा पद्धतीनेच ते पाठी राहून पुढे दुकान चालवायचं। मसाले कुठून विकायची सुरुवात ऑलरेडी झालेली होती, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या सामानाबरोबर विविध मसाले मिळत असत। एकदा असं झालं की खरेदीच्या कारणासाठी पणजोबा आमचे बाहेर गेले होते, आणि माझे आजोबा जे वयाने 21 वर्षाचे होते ते आजारी पडलेले होते, ताप येत होता, अंगात कणकण होती, तोंडाची चव गेली होती, खाणं पिणं जात नव्हतं, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती पण सगळं थकलेपण दिसत होतं, बरोबर नाही तब्येत, तरी पण ते

0: बनवून दिलं तर फार चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी 200 लिंबांचं लोणचं पहिल्या वर्षी बनवलं 1921 साली, आणि तिथून बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली.
1: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारे उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगितलं की लोणच्याची सुरुवात कशी झाली आणि अगदी 200 लिंबांपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय पुढे हळूहळू कसा वाढत गेला याबद्दल सांगा.
0: खरं आहे की पहिल्याच वर्षी जे 200 लिंबाचं लोणचं माझ्या आजोबांनी बनवलं त्याला चांगल्यापैकी मागणी आली. कारण त्यांचं जे रिडिंग होतं की आपल्यासारखी खूप माणसं असतील की ज्यांची फॅमिली इथे नाहीये त्यांना घरचं लोणचं कुठून मिळणार, तर ह्या घरच्या सारख्या चवीच्या लोणच्याला, आणि खरं म्हणजे बाजारात पहिल्यांदाच लोणचं ही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
1: अच्छा,
0: मुंबईत कुठेही लोणचं विकत मिळत नव्हतं. ते एकतर आपल्या काकूंनी बनवायचं किंवा मावशींनी बनवायचाच पदार्थ होता. आणि दुसरं, एक त्या काळी आमचा व्यवसाय वाढण्याची जी सुरुवात होती त्याच्यात आजोबांनी ठरवलं की एका दुकानामध्ये किती गिराईक येणार, त्याला लिमिटेशन आहेत. म्हणून त्यांनी दुकानं वाढवायला सुरुवात केली.
1: ओके.
0: आणि दुकानं वाढवल्यावरती जास्त गिराईक यायला लागली आणि आमचा व्यवसाय वाढला.
1: अरे वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: जोगळे निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर तयार
1: मसाला. बेडेकर मसाले वाले ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि थोड्याच वेळात भावधारा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: पाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

रवींद्र दवणे यांचं गीत आपण ऐकलं. गायिका शोभा जोशी आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला। विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। सर्व मंत्रालय आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं। प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे। काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या।
याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलित ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7

0: 1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादरकर्ते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादि काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: माझे सायन्सचे सर, तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत। घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत।
1: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा। आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा। तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर।
2: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण श्रोते हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे। चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे। भौगोलिक सीमांचं बंधन नाही। ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात। वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात। अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही, तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत। आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात।
3: आजी, लय भारी विषय आहे हा। पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं। मॅडमला पुन्हा विचारायला जायची, छाती धडधडायची। पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ। मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय। जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ। ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की। माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ, कान देऊन ऐका जरा।
4: आज डिजिटल गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय। माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगीही जोडली गेली आहे आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत। डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे। इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही। पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे। शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे।
1: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे।
3: अगं आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय। तिथं जात पात काही दिसत नाही। वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात।
1: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात। तर
2: अगदी बरोबर, डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत। ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे। श्रोतेहो, हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही। हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा। हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं।
3: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा।
4: होय अमित,

0: आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 तासांच्या लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं, ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
1: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
0: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC चा स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
2: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत म्हणायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठंही राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
1: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
3: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना, मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लट्टपणा आणि एकटेपणामुळं येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडे ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा

0: सुवर्णमध्य.
1: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
2: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही. ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याचसोबत ज्ञानाची दारं अथंग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलं. डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित, योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 9वा भाग.
1: आज गेटवे ऑफ इंडिया रस्त्यावरून दिसत नाही. ती वास्तू पाहण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या तेव्हाच्या अपोलो बंदर मार्ग म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने जावं लागतं. या वास्तूची जागा निश्चित करताना मूळ संकल्पना अशी होती की ही वास्तू दुरूनही सहज दिसावी, मिरवणूक मार्गासारख्या प्रशस्त रस्त्यानं तिच्यापर्यंत पोचता यावं. मात्र आज ती मुख्य रस्त्यापासून दूर सभोवतालच्या इमारतींच्या गराड्यामुळे कोपऱ्यात वाटावी अशी उभी आहे.
2: गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच्या बागेत शुक्रवार 28 जानेवारी 1938 रोजी राजा पंचम जॉर्ज यांचा नौसेनेच्या गणवेशात घडवलेला 8 फूट उंच पुतळा उभारण्यात आला. सुप्रसिद्ध शिल्पकार राव बहादूर गणपतराव काशीनाथ अर्थात जी के म्हात्रे यांनी घडवलेल्या या पुतळ्याचा अनावरण समारंभ मुंबई प्रांताचे गव्हर्नर रॉजर लुमली यांच्या हस्ते झाला होता.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1959 साली पंचम जॉर्जचा हा पुतळा या ठिकाणाहून हलवून एका सरकारी खात्याच्या गोदामात ठेवण्यात आला आणि त्या ठिकाणी 26 जानेवारी 1961 रोजी शिल्पकार भाऊ साठे यांनी घडवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. महाराजांच्या या पुतळ्याची कहाणी आपण या मालिकेतून पूर्वीच्या भागात ऐकलेली आहेच.
2: 1965 साली गेटवे नजीक उभारण्यात आलेला लॉर्ड हार्डिंग्स यांचा पुतळा भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयात हलवण्यात आला. या पुतळ्याच्या जागी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला. लॉर्ड हार्डिंग्स

0: यांच्या पुतळ्याची माहिती आपण या मालिकेत पुढे जाणून घेणारच आहोत. गेटवे ऑफ इंडिया इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. त्यातील भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या दोन विशेष घटनांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यातील पहिली घटना आहे नेव्हीच्या बंडाची.
1: 18 फेब्रुवारी 1946 रोजी HMIS तलवार या बोटीवरच्या नौसैनिकांनी त्यांच्याशी होणारा वांशिक भेदभाव, त्यांना मिळणारं निकृष्ट अन्न आणि गोऱ्या अधिकाऱ्यांकडून होणारी अपमानास्पद शिवीगाळ यामुळे व्यथित होऊन कामबंद आंदोलन केलं होतं. या नौसैनिकांची संख्या होती 1109. नेव्हीचं बंड म्हणून हा उठाव इतिहासात प्रसिद्ध आहे. HMIS तलवार या बोटीवर नौसैनिकांनी काहीतरी गडबड केली आणि म्हणून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, अशा स्वरूपाची बातमी मुंबईच्या किल्ल्यात येऊन थडकली आणि बातमी कानावर पडताच किल्ल्यातले सैनिक चिडले. ते या बोटीवरच्या सैनिकांना साथ देत संपात सामील झाले. या जहाजापासून सुरू झालेलं हे बंड काहीच वेळात शाही नौदलाच्या 78 जहाजांवरील तब्बल 20,000 खलाशांपर्यंत पोहोचलं. जहाजांवरच्या सैनिकांपुरत्या मर्यादित असलेल्या या बंडाला लगेच मुंबईकर जनतेची साथ मिळाली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो घेऊन जय हिंद असा नारा देत सामान्य लोकही सैन्याच्या बंडात सामील झाले. ठिकठिकाणचे युनियन जॅक खाली उतरवण्यात आले. बंडखोर खलाशांनी गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलवर त्यांच्या जहाजावरील तोफा आणि बंदुका रोखून गेटवेच्या समोरच्या पाण्यातली जहाजं ताब्यात घेतली आणि काही इजा झाल्यास विनाशाची धमकी दिली.
0: अवघे 4 दिवस चाललेल्या नेव्हीच्या या बंडानं ब्रिटिश सत्तेला शेवटचे हादरे दिले होते. बंडानंतरच्या काही आठवड्यात सत्ता हस्तांतरणाच्या तपशिलांवर चर्चा करण्यासाठी मार्च 1946 कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आलं. 1947 भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यात गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीनं झालेल्या नेव्हीच्या बंडाचाही वाटा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दुसरी घटना ही फेब्रुवारी महिन्यातली पण 1948 आहे. 28 फेब्रुवारी 1948 रोजी भारत कायमचा सोडून जाणारी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियाच्या कमानीतून बाहेर पडून इंग्लंडला जाण्यासाठी निघालेल्या जहाजावर चढली.
1: 1911 दिल्ली दरबारचा राज्याभिषेक समारंभ पार पाडून ब्रिटिश भारताचा सम्राट पंचम जॉर्ज 10 जानेवारी 1912 रोजी परत इंग्लंडला जाण्यासाठी अपोलो बंदरावरच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या शामियान्यात पोहोचला. तेव्हा जहाजावर चढता चढता त्यानं आपल्या भेटीची कायमस्वरूपी आठवण म्हणून शामियान्याच्या जागी भव्य प्रवेशद्वार उभारावं अशी इच्छा प्रकट केली होती. राजाच्या त्या इच्छेची पूर्तता बरोबर 13 वर्ष आणि 2 दिवसांनी झाली होती.
0: त्याच ऐतिहासिक ठरू पाहणाऱ्या कायमस्वरूपी भव्य कमानीतून आता राजाच्या ब्रिटिश सैन्याच्या शेवटच्या तुकडीनं मायदेशी प्रयाण केलं होतं. सत्तेची सूत्र एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्राकडे सोपवून अधिकाराच्या हस्तांतरणाचं हे भव्य प्रतीक बनलं. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीनं जणू इतिहासातलं एक आवर्तनच पूर्ण झालं होतं. पंचम जॉर्ज युवराज म्हणून मुंबई भेटीवर आला असता त्यावेळच्या भेटीची आठवण म्हणून उभारण्यात आलेली किमान 2 ठिकाणं मुंबईत अजूनही आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आजच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. या म्युझियमचा पायाभरणी कार्यक्रम खुद्द त्याच्याच हस्ते झाला होता. या म्युझियमच्या प्रांगणात त्याचा पुतळा अजूनही उभा आहे. या म्युझियमचं आजचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं आहे.
1: दुसरं ठिकाण म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट. 1900 शहर सुधारणेचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी स्थापन झालेल्या द सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच BIT माध्यमातून 1905 बांधल्या गेलेल्या पहिल्याच मोठ्या रस्त्याला प्रिन्सेस स्ट्रीट असं नाव देण्यात आलं. या नावातली प्रिन्सेस म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्सची पत्नी मारे. 10 नोव्हेंबर 1905 रोजी या रस्त्याचं उद्घाटन आणि नामकरण या दाम्पत्याच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. या रस्त्याचं आजचं नाव श्यामलदास गांधी मार्ग असं आहे. मात्र अजूनही हा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट म्हणूनच ओळखला जातो.
0: 1965 साली गेटवे नजीक उभारण्यात आलेला लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळा भाऊ दाजीलाड म्युझियम मध्ये हलवण्यात आला. या पुतळ्याच्या जागी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला. लॉर्ड हार्डिंग यांच्या पुतळ्याची माहिती आपण या मालिकेत पुढे जाणून घेणारच आहोत.
2: आणि श्रोते हो, ही होती गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीची कहाणी.

अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 79. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत ऐकूया गीतबहार या कार्यक्रमात.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

सौभाग्य लेणं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीत ऋषिराज.

अनुराधा पौडवाल, अजित खडखडे आणि सहकलाकारांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. अशोक पत्की यांचं संगीत होतं आणि चित्रपट गोष्ट धमालला मिळायची.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं कैवारी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती आणि संगीतकार प्रभाकर जोग. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता.

0: सकाळचे 9:30 वाजतायत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश.
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या करला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4000 आहे.
0: या आव्हानांवर

0: आत करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 ची जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचं टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्न. मेळघाट मध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, चिंगा, गवा पण एखाद्या वेळी मुठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले. म्हणजे 1 किंवा 2 पिल्ल मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधनं येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
0: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे. ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
0: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी.
1: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इकोटुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, तिचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागलेल्या असतील, लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे, तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा आदिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखले जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्डकडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या आदिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
0: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारी

0: विभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची ना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्विलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे, त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश, आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचराईपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते, जंगलात वनवे पेटतात. कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचं जंगल, जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो, एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात, काही ठिकाणी वनवे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाळी कुठेही जाणार नाही, आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचं आहे, मेळघाटकडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जात असं, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात, आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिक स्थानिकांमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये स्थानिक लोकांमध्ये आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि थोड्याच वेळात भावधारा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: पाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

हृदय चक्रधर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत मोहिनी बर्डे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: भावधारा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता भावगीतांच्या नंतर आनंद घेऊया चित्रपट संगीताचा.

0: उबंटू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि बालकलाकारांनी गायलं होतं. ही गीतरचना समीर सामंत यांची होती आणि संगीतकार कौशली नामदार.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

सायली कांबळे आणि अभिजित कोसंबी यांनी गायलेलं प्रशांत जमादार यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट अष्टपदी आणि संगीत होतं मिलिंद मोरे यांचं.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

सोनू निगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना मंदार चोळकर यांची होती, संगीत रोहन रोहन यांनी दिलं होतं आणि चित्रपट होता हार्दिक शुभेच्छा.

अभय जोधपूरकर आणि अमिता गुहागरी यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि याबरोबरच श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी स्वरसंवाद सहजसंवाद या कार्यक्रमात आज गुरु पौर्णिमा या निमित्ताने डॉक्टर संजय उपाध्याय यांच्याशी आम्ही संवाद करणार आहोत. विषय आहे झेनझी आणि अध्यात्म. तेव्हा जरूर जोडले गेलेले रहा प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीबरोबर. 11 वाजून 5 मिनिटांनी सहज संवाद कार्यक्रम आजचे आपल्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित करणार आहोत पाहुण्यांना, डॉक्टर संजय उपाध्याय यांना गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने. संवादिका सुलभा सौमित्र. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवणार आहोत. व्हायोलिनवर वाजवलेला त्यांनी राग जौनपुरी ऐकूया. विलंबित गत 1 तालात आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केलेली आहे. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जौनपुरी.

विदुषी कला रामनाथ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, 11:05 आणि सहज संवाद कार्यक्रम. आज आहे गुरुपौर्णिमा आणि या निमित्ताने आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर संजय उपाध्ये यांच्याबरोबर. संवादिका सुलभा सौमित्र, तेव्हा जरूर जोडले गेलेले रहा आमच्या अस्मिता वाहिनीबरोबर आणि डाऊनलोड करा न्यूज ऑन एअर हा मोबाईल ॲप आणि प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर

आम्ही आपल्यासोबत आहोत. आता सकाळचे 11 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि भेटूया 11:05 सहसंवाद कार्यक्रमात.

0: दार्शनिक गुरुओं को समर्पित गुरु पूर्णिमा आज मनाई जा रही है, जिसे व्यास पूर्णिमा भी कहा जाता है। प्रधानमंत्री ने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने इस अवसर पर हार्दिक शुभकामनाएं दी हैं। ग्लासगो में राष्ट्रमंडल खेलों में गुलवीर सिंह ने पुरुषों की 10,000 मीटर दौड़ में रजत पदक जीतकर इतिहास रच दिया है। वे स्पर्धा में पदक जीतने वाले पहले भारतीय एथलीट बन गए हैं। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन ने रजत पदक जीतने पर गुलवीर सिंह को बधाई दी है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आता कार्यक्रम सहज संवाद। आज गुरुपौर्णिमा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत महत्वाचं स्थान आहे। गुरु म्हणजे मार्गदर्शक, प्रेरणास्थान। आणि याच निमित्ताने आज आपण डॉक्टर संजय उपाध्ये यांच्याबरोबर सहज संवाद करणार आहोत, झेनजी आणि अध्यात्म या विषयाच्या संदर्भात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी रसिकांना डॉक्टर संजय उपाध्ये आपल्या सर्वांना परिचित आहेत। गप्पाष्टक हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम। त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर PhD केलेली आहे आणि त्यांचं आपण सगळे मिळून आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करूया। नमस्कार संजयजी। हॅलो।
2: नमस्कार।
1: नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या सहसंवाद कार्यक्रमात। आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देते आणि स्वागत करते आपलं।
2: धन्यवाद।
1: आज गुरु पौर्णिमा आहे सर, आणि या निमित्ताने आज आपण बोलणार आहोत। आजची तरुण पिढी म्हणजे झेनजी आणि अध्यात्म याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। आणि मला पहिलाच प्रश्न असा पडलाय की गुरु आणि सद्गुरु म्हणजे काय। गुरु आम्ही ऐकतो, पण सद्गुरु म्हणजे काय?
2: गुरु आणि सद्गुरु, तसं मानवी आयुष्यामध्ये तीन प्रकारचे गुरु आहेत। एक परिस्थिती गुरु असते, ती तुम्हाला शहाणपणा शिकवते। काही वेळेला तुम्ही स्वतःच स्वतःला शहाणपणा शिकवता, त्याला जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं की मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य। तुमचंच मन तुमचं गुरु, आणि तिसरा एक दुसरा देहातला गुरु दुसरा। हे तीन मूलभूत झाले। पण गुरु आणि सद्गुरूचा विचार करता तेव्हा गुरु वो होता है जो कसब सिखात आहे। एखादं स्किल शिकवणारा जो माणूस आहे तो गुरु आहे। त्यामुळे जो कसब सिखाता है वो गुरु है, और जो सब सिखाता है वो सद्गुरु है। म्हणजे उदाहरण देत झालं तर द्रोणाचार्य आणि श्रीकृष्ण, तर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली, पण ते कसब शिकवलं त्याने। अंतिमता ते त्याच्या विरोधातच उभे राहिले आपल्या शिष्याच्या। परंतु श्रीकृष्ण जो आहे तो का लढायचं हे शिकवतो, कसं लढायचं यापेक्षा सुद्धा। त्यामुळे कृष्ण सांगतोय ते सब सांगतो आहे, आणि द्रोणाचार्य सांगतात ते कसब सांगतायत। आम्ही नेहमी हा मूलभूत फरक आहे याच्यामध्ये की आम्ही कोणीतरी प्रेरणा देणारा, तुम्हाला बौद्धिक दृष्ट्या खचल्यानंतर सहाय्य करणारा जो आहे तो सद्गुरू आहे। तो तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही कसं काम करता याच्यामध्ये सांगत नाही। जसं कृष्णाने अर्जुनाला धनुर्विद्या सांगितली नाही, तू असा बाण मार किंवा तसा बाण मार, परंतु का बाण मार आणि कधी मार या गोष्टीची सूचना दिली जाते। तेव्हा हे दोन्ही गुरु आवश्यक आहेत, पण सब शिकवणारा जो गुरु आहे तो सगळ्यात महत्वाचा, तो आयुष्यभर तुमच्या बरोबर असतो। कसब शिकवणारा तुमच्या बरोबर आयुष्यभर नसतो। तुम्ही मोठे झाल्यानंतर तो कसब शिकवणारा थांबतो आणि तुम्ही तुमचं कसब दाखवायला सुरुवात करता, परंतु सद्गुरु जो आहे तो सातत्यानं बरोबर आहे। त्यामुळे मूलभूत हा फरक आहे दोघांमध्ये, गुरु आणि सद्गुरूमध्ये। आता आपल्या इथे या गुरु परंपरेशी विविध पद्धतीने बोलतात। आता काही कित्येक वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमामध्ये ख्यातनाम साहित्यिक आले होते आणि मी त्यांची लाईव्ह मुलाखत घेत होतो, आणि त्यांना फोनवरती प्रश्न विचारण्यात आला की हाच प्रश्न विचारण्यात आला की गुरु आणि सद्गुरूमध्ये फरक काय। तर त्यांनी उत्तर देताना जे उत्तर दिलं ना, ते कित्येक

0: त्यांनी उत्तर दिलं, गुरु म्हणजे शहाणा आणि सद्गुरु म्हणजे दीड शहाणा. पण मूलभूत विचार केला ना तर ही विनोदी अंगाने गेलेलं उत्तर सांस्कृतिक दृष्ट्या जे मूळ तत्व आहे त्याचं खच्चीकरण करत. त्यामुळे माझं व्यक्तिगत पातळीवरचं स्पष्ट मत असं आहे की जो का लढ शिकवतो तो महत्वाचा. जसं कुसुमाग्रजांची कविता आहे, किती सुंदर कविता आहे ती, की पाठीवरती हात ठेवून सर्वत्र लढ म्हणा. तर त्या ठिकाणी तो जो आलेला आहे विद्यार्थी तो कसं जग असं नाही सांगितलं जातं. तो एवढंच म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही खणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, तो सद्गुरु.
1: बरोबर आहे. हो हो. आणि आता तुम्ही ही दोन उदाहरणं दिली, द्रोण, गुरु द्रोणाचार्य आणि श्रीकृष्णाचं उदाहरण तुम्ही दिलं, तर पुरातन हे कधीच पुरातन नसतं, नाही का? आणि म्हणूनच ते टिकत असतं. पण म्हणजे नक्की काय असतं आणि याचा संबंध आजच्या आपल्या या काळाशी कसा जोडायचा?
0: शाश्वत मूल्य जे आहेत ते चिरंजीव आहेत, त्यांना मरण नसतं. त्यामुळे शाश्वत मूल्य ही वर्षानुवर्ष येत राहतात, ती पुढे प्रवास चालत राहतात. जी आता गरजेपुरती जी रचना आहे ती मात्र नाश भावत जाते, काळानुसार हा बदल घडत राहतो. असं आहे सुलभाजी की परशुरामाचा वेश प्रभू रामचंद्रांनी नाही घातला, प्रभू रामचंद्रांचा वेश श्रीकृष्णाने नाही घातला. त्यामुळे काळ बदलला तसं वेश बदलला, आवेश बदलला, कर्म बदललं म्हणून बुद्धी बदलली, आणि बुद्धी बदलली म्हणून परिणाम बदलला. हा क्रम आहे, ॲनाटॉमिकल प्रोग्रेशन आहे, शरीरशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे एकच तत्व आहे, परशुरामाचे जे तत्व आहे तेच श्रीरामात आहे, तेच श्रीकृष्णामध्ये आहे. परंतु काळ बदलल्यामुळे प्रत्येकाचा वेश आवेश कर्माची पद्धती आणि बुद्धी बदलली. बुद्धी नेहमी कर्मानुसारीनी असते, कर्मानुसार तुमची बुद्धी बदलत जाते. म्हणजे आता घरा प्रेक्षकांना श्रोत्यांना हसवायचं झालं तर भाजीवाल्याने मला बर्फी दिली, मी म्हटलं त्याला अरे कसली बर्फी, तो म्हणाला मला मुलगी झाली. म्हटलं वा अभिनंदन, कशी आहे मुलगी? तो म्हणाला एकदम ताजी. तर तो जो एकदम ताजी आहे त्याच्या कर्मातून आलेला शब्द प्रयोग आहे तो.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे शाश्वत मूल्य जी आहेत ती मूल्य कायम आहेत. आचार्य देवभव हे शाश्वत मूल्य आहे, गुरु म्हणे विचार निमित्ताने. मातृदेवभव शाश्वत मूल्य आहे, पितृदेवभव शाश्वत मूल्य आहे, अतिथी देवभव ही शाश्वतच मूल्य आहे. त्यामुळे ही पुढे येत असताना ती कायम राहावी या अनुषंगानं मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला शहाणं करणं आणि त्यांना तयार करणं बदलत्या जगाबरोबर, हे होतं की नाही होतं याच्यावरती हा मुद्दा येऊन थांबतो. जेनझी आणि अध्यात्माचा विचार केला तर
1: तुम्ही आता म्हणालात की काय बोला,
0: मूल्य ही शाश्वत मूल्य जी आहे ती कालातीत आहे, ती बदलत नाहीत. हा बोला बोला.
1: आता तुम्ही म्हणालात की म्हणजे काळानुसार वेश बदलतो आणि बदलायला हवं हे सगळं असं, आणि तुम्ही आता भाजीवाल्याचं ताजं उदाहरण दिलं ते, तर अध्यात्म आणि गुरु खर तर हे तसे एकमेकांमध्ये हातात हात घालून आहेत, त्यांची सांगड आपण घातलेलीच आहे. पण आजच्या या जेनजींना आपण गुरु अध्यात्म मग हे त्यांच्या भाषेत आपल्याला कसं सांगता येईल?
0: त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांना त्यांच्या अॅबिलिटीची जाणीव करून देणं. जेनजीची मूलभूत अॅबिलिटी जी आहे त्यांच्याकडे, ती अॅबिलिटीची जाणीव त्यांना आता होत नाहीये. ती करून देण्याचं काम शैक्षणिक संस्थांचं आहे, आई वडिलांचं आहे, नातेवाईकांचं आहे मोठ्या वयातलं, की तुझी कुवत काय आणि तू करतोयस काय, ह्या दोन गोष्टी त्यांना नीट समजावून सांगता आल्या पाहिजेत. आणि समजावून सांगण्यामध्ये जे दोन शब्द आहेत, समजावून शब्दातच सुलभाजी दोन शब्द आहेत, समजावून सांगायचे, कुठे राहून सांगायचंय तर ऐकणाऱ्याच्या समजावून सांगायचंय. तर त्यामुळे समजा मी व्याख्यान घेतोय मुलांचं आणि लेक्चर घेताना कोणीतरी बडबड केली तर मी त्याला जर म्हटलं की ए कॉन चिल मार असं जर प्रोफेसरच म्हणाला तर त्या मुलांची माझी मैत्री म्हणा की मी चिल मार म्हटल्यामुळे. हा चिल मार जो आहे तो त्यांच्या शब्दकोशातला आत्ताचा शब्द असल्यामुळे भाषा जी आहे ती भाषा तुमची मैत्रीण आहे आणि त्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही कोणाबरोबरही मैत्री करू शकता. त्यामुळे समोरच्याला समजेल या भाषेत आणा. आता ज्ञानेश्वरांसारखी मोठे संत शिरोमणी आहेत,

0: पण त्यांनी सुद्धा स्थितप्रज्ञ कोण असं सांगताना आध्यात्मिक शब्द न वापरतात त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ऐकणाऱ्या गृहिणी पण आहेत त्यांच्या श्रोत्यांमध्ये. मग गृहिणीला कसं कळणार म्हणून त्यांनी डावेचं उदाहरण दिलंय. स्वयंपाकघराची डाव वापरतात, 30 डाव कढीमध्ये जाते, 30 डाव भाजीमध्ये जाते, 30 डाव आमटीमध्ये पण जाते. पण ती जी डाव आहे ती डाव काही स्वतःला तिन्ही पदार्थ चिकटवून घेत नाही असा दृष्टांत माऊलीने दिला. तो गृहिणीना लगेच कळला स्थितप्रज्ञ कोणते.
1: अच्छा बरोबर.
0: याला समजावून सांगणं म्हणतात. आज आमच्या शैक्षणिक संस्था, आमचे प्राध्यापक, आमचे शिकवणारे सगळे हे मुलांच्या रिसेप्शन अॅबिलिटी जी आहे, रसग्रहण करण्याची ताकद, तिथे खाली उतरत नाही. आम्ही काय अपेक्षा करतो त्यांनी वर यावं म्हणून. आणि मग ही आत्ताची जी स्थिती आहे ती त्या आय एम नॉट ओके यू आर नॉट ओके या स्थितीमध्ये आहे. माझं चुकतं कळतंय पण तुमचं बरोबर नाही, याच्यामध्ये जेन्झी आहे आता. त्यामुळे आई वडील सांगतात ते चुकीचं वाटतं आणि आपण करतो ते चुकत अहो ते कळत असतं, पण मग त्यात बदल घडवायचा नसतो. आणि म्हणून माझं म्हणणं असं की अध्यात्माचा विचार म्हणजे नेमकं काय, आत्मा म्हणजे काय तो कळला की पुढचं काम सोपं झालं. मूळ शब्दाची फोड आहे आधी आणि आत्मा. आधी म्हणजे संबंधी, हा जो शब्द आपण वापरतो अबाउट, तर अबाउट सोल. अबाउट सोल म्हणजे सोल म्हणजे काय, शेवटी तुमची मूलभूत ताकद. चित्रकार आहे त्याची मूलभूत ताकद चित्रकार असणं, त्याचं गायकाचं गळा असणं, हे सगळं प्रत्येकाची काही ना काही अॅबिलिटी आहे. त्या अॅबिलिटीचं रिअलायझेशन म्हणजे मग माऊलींचा अभंग जसा आहे की अरे अरे ज्ञाना झाला श्री पावन तुझे तुझं ध्यान कळो आले. हे तुझे तुझं ध्यान कळो आले हे घडत नाहीये. म्हणून ही मुलं ज्याला आपण UFO म्हणतो, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, उडण्याची क्षमता आहे पण दिशा ठोक नाही. हा तिथे ती असेल. माझं म्हणणं आहे की शैक्षणिक संस्थांमधनं प्राध्यापकांना, शाळेतल्या शिक्षकांना या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत की तुम्ही नुसतं BEd आणि PhD करून चालणार नाही. तुम्ही मुलांच्या बौद्धिक कुवतेपर्यंत खाली उतरताय का त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तुम्ही अपेक्षा करा त्यांनी वर यावं, तसं होत नाही. पुढची पिढी कशी वरती येणार, तुम्हाला खाली उतरायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आज अध्यात्म समजायचं असेल तर प्रवचनकारांनी या सगळ्यांनी मुलांना कळवण्यासाठी त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांची जी टर्मिनॉलॉजी आहे त्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांना उदाहरणं देऊन सांगावं लागेल.
1: म्हणजे कसं, म्हणजे नक्की काय,
0: म्हणजे आता ज्ञानेश्वरांची, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. आता ते वय पाहिलं तर ते 16 आहे. 3 मधलंच आहे, 13-19 मधलंच आहे. अशा वेळेला असं एखादा ग्रंथ समजावून सांगण्याची इच्छा निर्माण होण्याचं काम ते कोणाकडनं झालं असेल तर ते विठ्ठलपंतांकडनं झालं असणार, त्यांच्या वडिलांकडनं ते झालं असणार. त्यांना परिस्थितीने पण शहाणं केलं, परिस्थितीने माऊलीनं शहाणं केलं. सगळ्याच संतांचा स्वानुभव जो आहे त्यांचा अनुभव त्यांच्या भाषेतून व्यक्त होतो. आता तो अनुभव आजचे प्रवचनकार जेव्हा तरुणांना सांगतील तर ते त्यांच्या भाषेत, आता शब्द विण संवादीचे असं माऊली म्हणतात. हा बोलाची वालिफ फेडीचे की शब्द विण संवादीचे, म्हणजे एखादं फळ आहे त्या फळाचं साल काढून खायला घालावं, तसं बोलाची वालिफ म्हणजे शब्दांचं साल काढून मला खायला घालतो. मग तसं खायला गेलो की काय होईल, शब्द विण संवादीचे, शब्दांविण संवाद सुरू होईल. असं मी म्हटलं तर समोर तरुण मुलं मोबाईलमध्ये मेसेजेस बघायला लागले. पण मी जर त्यांना म्हटलं की यू मस्ट हॅव हर्ड अबाउट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, व्हॉट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, की तुम्ही दुर्गा कॅफेच्या बाहेर उभे राहता आणि तुमचं ज्या मुलीवरती प्रेम आहे ती जात असं ना, काही शब्द न वापरता तुम्ही जे बोलता एकमेकांशी, तिला तुम्ही आवडत असाल आणि तुम्ही तिला आवडत असाल तर तो संवाद जो आहे, असं म्हणल्यानंतर मुलं हसतात. पण त्यांना नेमका निरोप पडतो की शब्द विना संवादीचे म्हणजे काय आहे, इट्स अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता मी सांगतोय ज्ञानेश्वरी ती लोभी, ती सांगत असताना मी आजच्या काळातला दृष्टांत घेऊन जेव्हा त्यांना समजावून सांगतो त्यावेळेला ते समजणार आहे. पण ह्या पद्धतीचं प्रशिक्षण आमच्या प्राध्यापकांना दिलं जात नाही, किंवा दिलं गेलं द्यायचा प्रयत्न केला तर ते तयार नसतं. कारण त्यांना काय असतं, अलीकडे कसं झालंय की आर्थिकदृष्ट्या समृद्ध माणूस आणि शैक्षणिकदृष्ट्या उच्च माणूस यांना प्रीचिंग नकोय, त्यांना कोणी शहाणपणा शिकवलेलं चालत नाही. संस्कृतमध्ये जसं वचन आहे सर्वे गुणा

0: कांचनम आश्रयंते त्याच्याकडे पैसा आहे धन आहे त्याच्याकडे सगळे गुण असतात असं त्याचा समज असतो. पण मग होतं काय त्याचा प्रचार होत नाही. जी ज्ञानेश्वर माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये नम्रता सांगितली की भाष्यकारा ते वाट पुसतू असं ते म्हणतात किंवा सुरुवातीला एरवी तरी मी मूर्खू जरी जाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे असं म्हणतात की मला कळत नाही मी मूर्ख आहे आणि संत कृपा जसं मला सांगेल त्या दिव्याच्या उजेडात मी सांगणार आहे. ही मॉडेस्टी नम्रता हळूहळू स्मार्ट करण्याच्या नादात मुलं किंवा पुढची पिढी ही उद्धट होण्याकडे जास्त जाते. त्यांच्या मनामध्ये उद्धटपणा नाही पण आम्ही ते स्मार्ट व्हायला पाहिजे आणि त्यांच्या त्या अपिअरन्सला आम्ही दाद देतो की काय बात आहे काय स्मार्ट आहे म्हणून. आणि म्हणून भाषेचा मुद्दा येतो सुरुवाती की आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भाषेच्या बाबतीमध्ये जो ढिसाळपणा आहे की मी शिव्या दिल्यामध्ये मी स्मार्ट आहे ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की iPhone 17 Pro हातात आहे माझ्या आणि मी फोन होती शिवाय देत असेल फक्त मशीन पुढारलं तू पुढारलेलाच नाहीये. मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन.
1: एक्झॅक्टली
0: यांत्रिकीकरणामध्ये तू पुढे गेलास म्हणजे तू सिव्हिलाइज झाला गैरसमज आहे. पाश्चिमात्यांचं अनुकरण आपण करायचं ठरवलं तर वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. आणि हे मुलांशी संवाद साधून गप्पा मारत मारत त्यांच्या बोलता बोलता त्यांच्याच पद्धतीनं शिटी मारून कसं करून तुम्हाला समजावं लागेल. हे समज जात नाहीत ही मोठी अडचण आहे. त्यामुळे अध्यात्म मुलांना सांगायचं असेल तर एक ते क्रिस्पी असणं अध्यात्मातून कर्माकडे नेणं. भारतीय अध्यात्म नपुंसक करतं माणसाला. भारतीय अध्यात्म कृतिशील करावं. भगवद्गीता सारखा ग्रंथ आहे जो योग वित्त असं कृष्णाला म्हटलेला आहे. जो 6व्या अध्यायामध्ये सांगतो की अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे ते ध्यानयोगामध्ये 11व्या अध्यायात त्याचं विश्वरूप दर्शन दाखवतो. 7व्या अध्यायामध्ये तो ज्ञान आणि विज्ञान एकत्र असंच सांगतो. आम्ही विज्ञानाला वेगळं करतो अध्यात्मातून तसं चालत नाही. आता आमच्या MIT मध्ये डॉक्टर विश्वनाथ कराड मी आम्ही विजय भटकर सर पद्मभूषण आम्ही सतत विद्यार्थ्यांशी संपर्क साधताना हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न की दोन्ही एकच आहे. बरं विवेकानंदांनी तेच सांगितलं शिकागो मध्ये सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी टुगेदर विल ब्रिंग हार्मोनी अँड पीस टू द मॅनकाइंड. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र केलं तर विश्वशांती निर्माण होऊ शकते. आता काय झालं आम्ही फक्त विज्ञानाला महत्व दिलं आणि जे अध्यात्म बोलतायत ते मागासलेले आहेत ते अंधश्रद्धाळू आहेत असा प्रचार करण्यात आला म्हणून वाटतं नाही.
1: तुम्ही आता समजावून याचं फार सुंदर उदाहरण दिलं आणि सांगितलं तुम्ही. पण मग गुरु आणि मग टीचर यातला फरक आहे. आज तर टीचर आहेत आणि असं समजावून सांगणं कसं काय
0: दोन
1: फरक काय नक्की. हा
0: सांगतो नेमका फरक असा आहे की आता शाळांमध्ये शिक्षक आहेत आणि शिक्षकांना मुलांच्या विषयीची सर्व माहिती असणं नुसता विद्यार्थी म्हणून नव्हे तर ती जबाबदारी शिक्षकाची माहिती करून घेणं. आता उदाहरणार्थ पाऊस पडलाय खूप आणि सगळीकडे पाणी झालंय आणि एक मुलगा आला आणि त्यांनी गृहपाठ केला नाही. गृहपाठ केला नाही एका वाक्यावरती जी नुसती शिक्षिका आहे टीचर जी आहे ती टीचर सगळ्या मुलांमध्ये का निघाला गृहपाठ चालतो वर्गातून किंवा जे काही शिक्षा द्यायची असेल तो मुलगा रागाने बघत बसतो. ह्या शिक्षिकेनं एक तर कारण विचारायला हवं का नाही केला किंवा तिला माहिती हवं हा मुलगा राहतो कुठे. तो एखादा चाळीत राहत असेल पावसाचं पाणी शिरलंय आतमध्ये खालचा फलगा मधला पाण्याने भरलाय मॅझिन फ्लोअर होती मायावरती जाऊन बसला त्या दिवशी त्याला गृहपाठ नाही करता आला. गुरु कोण आहे सद्गुरु कोण आहे ज्या शिक्षिकेला ह्याचा अंदाज आहे. ठीक आहे तू उद्या करून मला कल्पना आहे तुझ्या घरी काय झालं असेल अशी जी शिक्षिका म्हणते ना ती चांगली ती ज्ञानी ती बहुआयामी ती वर्सटाईल शिक्षिका जी या पद्धतीने विचार करते की ज्या मुलाचं तो राहतो कुठे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय ती माहिती असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीचं सॉरी प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण BEd करताना दिलं गेलं पाहिजे. ते दिलं जात नाही
1: बरोबर.
0: कॉर्पोरेट सगळीकडे कंपन्यांमध्ये सुद्धा आता मी लेक्चर घ्यायला गेलो एका शाळेमध्ये आणि शिक्षकांना लेक्चर द्यायला गेलो आणि ज्या शिक्षिकेने माझ्याशी संपर्क साधला होता व्याख्यानासाठी तीच स्वतः जवळजवळ 20-25 मिनिटं उशिरा पोहोचली.

0: बाकीचे शिक्षक पोहोचले होते. आता ही उशीर आली तर मी काही तिला बोललो नाही, या बसा. माझं लेक्चर संपल्यानंतर प्रश्नोत्तर सुरू झाले तर इतर शिक्षकांनी विचारलं की तुम्ही म्हणता वेळेचं महत्व, वेळेचं महत्व, तुम्ही त्या मॅडमना आता काहीच बोलला नाहीत, 20 मिनिटं उशीर आल्या त्या. त्या मी त्यांना म्हटलं की ह्युमन रिलेशन्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गुरु शिष्य नात्यामध्ये. आणि त्यामुळे त्या ज्या व्हॉट्सअप वरती मला व्याख्यानाचं ठरवत होत्या माझ्याबरोबर, त्यांच्या व्हॉट्सअपच्या जीपी मध्ये त्यांच्या कडेवर एक लहान मुलगी आहे असा फोटो आहे. मी विचार करायला हवा की समजा या निघाल्या आणि मुलगी रडली, डे केअर सेंटर मध्ये आतच जाईना ती, का नवरा म्हणाला मला आज टिफिन नाही, मी आज बाहेर खाणार नाही. नंबर ऑफ रिझन्स आहेत, मी अँटिसिपेट करायला पाहिजे. मी आता तुमच्या देखत ओरडून त्यांचा अपमान न करता एकट्याला विचारणार लेक्चर झाल्यानंतर की काय झालं, का उशीर झाला. मी सगळ्यांच्या देखत नाही बोलणार. ही भूमिका ह्युमन रिलेशन्सचा मुद्दा आहे. आता काय झालंय, एज्युकेशन हॅज बिकम अ कन्झ्युमर गुड. इतके पैसे दिलेत एवढं शिक्षण द्या, आम्ही 2 लाख फी दिले आम्हाला 20 किलो ज्ञान द्या, असं नाहीये. ते शिक्षण हे काही कन्झ्युमर गुड नाही. शिक्षण हे शिक्षक आणि डॉक्टर या दोन्ही गोष्टी कन्झ्युमर म्हणून बघून चालणार नाहीत.
1: बरोबर.
0: ते आज शिक्षणाची पद्धत पाश्चिमात्य करता करता करता 11 अधिक 4 11 अधिक 4 आधी होतं शिक्षण, जिथे सबस्टॅन्शियली एक्सप्लेन करायला लागायचं. 10 अधिक 2 अधिक 3 मध्ये ऑब्जेक्टिव्ह झाले, सो विचारसरणी बदलली. एक आणि मुद्दा असा आला की बाहेरचं जग इतक्या वेगाने बदललं, त्या वेगानं शिक्षण बदललं नाही. आता बाहेरचं जग इतक्या वेगाने बदललं की मुलांचे डोळे आणि कान, सुलभाजी कान डॉर्मंट होत चालले, म्हणजे ते आता निरुपयोगी होत जाणार कान, आणि डोळे पॉवरफुल होत जाणार, कारण डोळ्यांचा वापर जास्त आहे.
1: बरोबर. हो
0: बरोबर. आणि 5 ज्ञानेंद्रियांमध्ये सुलभाजी कान हे एकच इंद्रिय असेल जे तुम्हाला बंद नाही करता येत बाय ऑर्डर, बाकीची 4 ज्ञानेंद्रिय तुम्हाला बंद करता येतात. म्हणजे डायबिटीस आहे तर मी रसना थांबवतो, वस्तू गरम आहे तर मी स्पर्श थांबवतो, दुर्गंधी आली तर मी श्वास थांबवतो, धूळ उडाली तर मी डोळे बंद करू शकतो, कान नाही बंद करता येत. त्यामुळे ह्युमन बिहेवियर इज डायरेक्टली रिलेटेड विथ इयर्स अँड नॉट आईज. आता जे जग डोळ्यांवरती चाललंय.
1: बरोबर.
0: अजून 300-400 वर्षांनी जसं बिनशक्तीचा माणूस आला की कान नसलेला माणूस येणार, कारण आम्ही कानाचा उपयोगच करत नाही. आम्ही केबल टीव्ही आणि ओटीटी जेवढं बघू तेवढे आम्ही आकाशवाणी ऐकत नाही. आज ही चूक आहे. आकाशवाणी ऐकल्यामुळे तुमच्या मनावरती संस्कार होणार आहेत, दूरदर्शन बघून तेवढे संस्कार होणार नाहीत. हे आता संधी मिळाली म्हणून स्वतःला सांगतोय मी.
1: खरंय. हो
0: हा, कारण तुमच्या आचरणावरती फरक पडतो कानांमुळे. एक आणि दुसरी गोष्ट, मुलांच्या नवीन मुलांच्या दृष्टिकोनातून मोबाईल सारखं जे यंत्र आहे त्याचा विनियोग केला जात नाही. बरं, दुसरं आई वडिलांची मनोरंजनाची डेफिनेशन बदलली. आई वडिलांची मनोरंजनाची डेफिनेशन दे धमाल आहे ना, ती दे धमाल आहे म्हटल्यानंतर मग घरामध्ये सगळंच चालतं ना.
1: हो
0: चालत सगळं सगळं चालतं. आई वडिलांच्या मित्रमैत्रिणी येऊन गोंधळ घालतात आणि मग मुलं म्हणतात अरे आज तुम्ही ती मगाशी ती याच्यावर शिवी दिली आणि मी दिली तर मला काय सांगताय, असं काउंटर आर्ग्युमेंट तयार होतं.
1: ती
0: डिटेरियरेशन प्रोसेस आहे. आणि इंग्रजांनी याचा अभ्यास केला होता. इंग्रजांच्या असं लक्षात आलं होतं तेव्हाच की भारतावर राज्य करायचं असेल तर 2 गोष्टींवरती हल्ला चढवावा लागेल, आणि तो आहे धर्म आणि भाषा. या भारतीय कुटुंब प्रधान संस्कृतीचा विनाश करायचा असेल तर धर्म आणि भाषा, त्यांचं ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया मधलं वाक्य आहे, त्यांनीच दिलेलं आहे ट्रेड सिक्रेट. ते इंग्रजी वाक्य असं आहे, इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाइन इट्स रिलीजन अँड इट्स लँग्वेज. वी द ब्रिटिश डीड दॅट एज इंडियाज रुलर्स. धर्म आणि भाषा याच्या खाली सुरुंग लावून द्या म्हणजे संस्कृतीचा विनाश होतो. तो आता आमच्या डोळ्यासमोर आहे.
1: आता तुम्ही हे सगळं बोलताय की म्हणजे आपण आई घरामध्ये दे धमाल चालते वगैरे ह्या संदर्भात, आणि पण आजची जी तरुण पिढी आहे, हे झेन्झी जे आहेत, ह्यांच्या मुठीत जग आलेलं आहे.

0: आणि मग नेमकं फोकस म्हणजे काय, क्लॅरिटी म्हणजे काय, आणि हे त्यांना कळेन असं झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यात अजून एक मला असं वाटतं की आजकाल म्हणजे व्हाय आणि व्हॉट यातला फरक काय आहे, कसा या जेनझी मुलांना आपण समजून सांगितला पाहिजे?
1: मी म्हटलं असं, आधी एकदा त्यांच्याशी मैत्री करावं लागेल.
0: हां, म्हणजे फोकस आणि क्लॅरिटी आणि व्हाय आणि व्हॉट या. हां
1: कन्झम्पशन आणि क्रिएटिव्हिटी
0: हां
1: आणि रिपिटेशन आणि इटरेशन याच्यामधला फरक लक्षात घ्यावा लागेल. रिपिटेशन म्हणजे तीच गोष्ट परत करणं
0: अच्छा
1: आणि इटरेशन मध्ये तीच गोष्ट परत करताना त्यात पुढची आवृत्ती तयार करणं, सुधारणा आणणं. आता होतंय काय की आम्ही फक्त जो अवेलेबल सोर्सेसच्या माध्यमातून भोग घेत आहोत, तो भोग घेण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्मिती क्षमतेकडे दुर्लक्ष होतं. एक दुसरा मुद्दा असा आहे की फोकस होण्याच्या दृष्टिकोनातून तुलना वाढली. तुलना वाढल्यामुळे फ्रस्ट्रेशनचा मुद्दा येतो. माझं माझं व्याख्यान आहे युट्यूबवरती, तुलना करा आणि मजेत जगा.
0: अच्छा
1: हा, ती तुलना करा म्हणजे काय, तर तुम्ही खाली बघून तुलना करा, तुम्ही वरती बघून तुलना करू नका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्यापेक्षाही खाली दुर्दैवी माणसं आहेत, त्यांच्या तुलनेत तुम्ही सुदैवी आहात. तुम्ही वरती बघितलं तर तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजत राहता.
0: बरोबर.
1: आता तोच मुद्दा झाला की 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये मी संजय उपाध्ये उत्तम तबला वादक आहे, तो मी विलेपार्ले पूर्वमध्ये उत्तम तबला वादक आहे असं ख्याती असू शकते माझी. पण मी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धेला उतरतो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला उतरतो, तर ते उतरेस्तोवर मला कळायला मार्ग नाही माझ्यापेक्षा. आणि मग तुलना सुरू होते. त्यामुळे आता काय झालं, सोशल मीडियामुळे आहो जग मोठी तुम्ही म्हणायला सुरू पाहिजे तसंच आहे. जग मोठी झाल्यामुळे जगातली सगळी माहिती तुमच्याकडे आली, त्यामुळे तुम्हाला 85% मार्क मिळाले. तोपर्यंत तुम्हाला जग ठाऊक नव्हतं, तोपर्यंत तुम्ही खुशीत होता. पण तुम्हाला जग मोठी झाल्यानंतर तुम्हाला कळलं की 95 वाला पण आहे. आणि मग आई वडिलांनी तुलना इंजेक्ट करायला सुरुवात केली. आई वडिलांचं यश केवळ पैसे कमावणं राहिलं नाही, आता माझा मुलगा तुझ्या मुलापेक्षा स्मार्ट आहे याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून झाल्या. आता ही जी ऊर्ध्व दिशेची तुलना आहे, ती तुलना मुलांमध्ये कम्पॅरिझन तयार करून असूया तयार करते. आणि मग त्यात पुन्हा मुली आणि मुलगे याच्या पुन्हा फरक पडतो त्यांच्या असूयेमध्ये. त्या मुलगे जेव्हा एकमेकांशी जेलस होतात तेव्हा ते कॉम्पिटिशन मध्ये जातात. मग मुलींच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही, कारण तो अनॅटोमिकल प्रोग्रेशन आहे मुलींच्या दृष्टिकोनातून. बिकॉज मुली ज्या आहेत, फिमेल इज अ रिसिव्हर ना आणि मेल इज अ डोनर, त्यामुळे त्यांच्या अप्रोचमध्ये त्यांची चूक नाही, पण त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं कम्पॅरिझन तयार होते. आणि कम्पॅरिझन तयार झाले की देर इज अ रिझल्ट ऑफ डिप्रेशन, देर इज अ रिझल्ट ऑफ अँग्झायटी. मग त्यामुळे मी नातेवाईकांना काय ठार मारू असा प्रश्न विचारणार अर्जुन सर डिप्रेस्डच आहे. तो पहिल्या अध्यायामध्ये अँग्झायटी मध्येच आहे. ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जेन जी. पण त्याच्या नशिबाने त्याला कृष्ण मिळाला सांगायला. हळूहळू हळूहळू त्याला समजावत गेला, न चिडता न बळकता काही न करता त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. नुसतं स्वतःच कौतुक न सांगता ते दाखवलं विश्वरूप दर्शन की मी सांगतो ते बघ. त्यामुळे अध्यात्मामधला जो मुद्दा आहे तो एक आहे, तो अपरामाया आणि परामाया असे दोन वेगवेगळ्या सृष्ट्या आहेत. त्यामुळे ते अध्यात्म सांगत बसलो तर काहीच कळणार नाही. मग त्यांना कळेल असं कळवायचं आपल्याला. तर आता या क्षणाला मी म्हटलं असं, पहिला मुद्दा तुझी कुवत काय, तू काय करू शकतोस, तुला स्वतःला काय केल्याने आवडतं, तुझा वर्क लाईफ बॅलन्स, तुला आई वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणून तू कॉमर्सला जायला पाहिजे आणि बिझनेस चालवायला पाहिजे. तर तुला बाकी काही येत नसेल तर वडिलांचं बरोबर आहे, पण तुला दुसरं काही येत असेल तर तुला सिद्ध करायला लागेल. ते सिद्ध करण्याची मार्गदर्शन त्याला घराबाहेर मिळणार आहे. आणि म्हणून तिसरा मुद्दा आहे तो आचार्य देवोभव का, तर तो आई वडिलांच्या सूचनेनुसार काही घडत नाही तर तिसरा मुद्दा आला. दॅट इज कॉल्ड इंग्लिशमध्ये अलीकडे आता आउटसोर्सिंग.
0: आउटसोर्सिंग एक्झॅक्ट.
1: आता आउटसोर्सिंग म्हटलं की आचार्य देवोभव आला. आता असं जर मी मुलांना सांगितलं तर कळतं. आता एमकॉमचे स्टुडंट

0: होते सगळे,
1: हा
0: आणि त्यांना भगवद्गीता शिकवत होता एक प्रोफेसर.
1: हा
0: आणि अपघातानं मी त्याच्या खोलीत शिरलो, रूम क्लासरूम मध्ये MIT मध्ये. तर तो म्हणलं काय शिकवत आहे, म्हणाला भगवद्गीता. मग तो सांगत होता ते मुलांना कळत नव्हतं, मला कळत होतं की त्यांच्या बॉडी लँग्वेज मुलांच्या. मग मी म्हटलं मी सांगू का एक 10 मिनिटं समजावून, अरे सांगा. मी त्याला सांगितलं की भगवद्गीतेमध्ये कृष्ण तिथे आहे आणि अर्जुन आलेला आहे, तो लढायला आलेला आहे, तो तो तिथे त्या एरियामध्ये तो योद्धा आहे. आणि तो योद्धा म्हणतो मी लढत नाही म्हणून. आणि तो रणांगणावरती नातेवाईकांची आठवण काढतो.
1: हा
0: तर सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट जो आहे, आता हा शब्द कॉमर्स मधून आला. शुक्ला ग्रेवाल यांच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी पुस्तकातला हा शब्द आहे, सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट. मग मी त्याला सांगितलं की संजय उपाध्ये आणि संजय उपाध्ये अँड कंपनी या दोन वेगवेगळी अस्तित्व आहेत. संजय उपाध्यायांनी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले संजय उपाध्ये अँड कंपनी मध्ये, तरी संजय उपाध्ये अँड कंपनीने ते 10 लाख रुपये संजय उपाध्येला परत करायचे. म्हणजे दोन वेगवेगळी अस्तित्व आहेत, म्हणून त्याला शब्द आला डबल एंट्री बुक किपिंग. आता हे त्यांच्या भाषेतलं सगळं उदाहरण देऊन मी म्हटलं तर कृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय की तुझी आत्ताची एंटिटी वेगळी आहे, नातेवाईकांची एंटिटी आत आणू नको, ते अस्तित्व आता संबंध नाही, तू आता योद्धा आहे. त्यामुळे हे कळलं पाहिजे, मी शिव्या कोणाजवळ द्यायच्या, मी कोणाबद्दल शिव्या द्यायच्या हे कळलं पाहिजे. एंटिटी वेगवेगळ्या आहेत ना,
1: बरोबर.
0: त्यामुळे मी कोणाशी बोलवते त्याची सांस्कृतिक दखल मला घ्यावी लागेल ना,
1: बरोबर.
0: मी आईजवळ शिव्या देऊन चालणार नाही, मी वडिलांजवळ शिव्या देऊन चालणार नाही, मी आमच्या राजकीय उच्च पदस्थ नेत्यांबद्दल अत्यंत अळवाच्य बोलून चालणार नाही, हे कळत नाही ना.
1: कळत नाही, बरोबर आहे.
0: हे कळत नाही कारण कोणी त्यांना कळवत नाही.
1: तेच तुम्ही म्हणालात की या मुलांमध्ये उडण्याची ऍबिलिटी आहे, क्षमता आहे, पण ते कसं उडायचं आणि नेमका फोकस कुठे पाहिजे हे समजावून सांगता आलं पाहिजे, आणि ते सांगणं आता गरजेचं, जास्त गरजेचं आहे.
0: त्यामुळे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हा मुद्दा मांडतो.
1: आता तुम्ही म्हणालात सर की म्हणजे आयफोन बद्दल पण तुम्ही आता एक छान मस्त उदाहरण देत होतात की तुमच्या हातात आयफोन आहे पण तुम्ही कुठे एवढे पुढारलात, म्हणजे आधुनिक झालात. तर याच्यातून मला एक विचार आहे की यंत्र आणि अध्यात्म, मग ह्याची कशी आपण ह्या मुलांना सांगू शकू, किंवा सायन्स आणि अध्यात्म ह्यांची कशी आपल्याला सांगड घालता येईल.
0: आता
1: गणपती उत्सव येतो, या निमित्तानं तेही सांगा. तुम्ही मगाशी छान बोलत होतात ते
0: गणपतीमध्ये नाही, यंत्र जे आहे यंत्र स्थितप्रज्ञ आहे. आपल्याला मोबाईल का आवडतो सगळ्यांना, त्याचं कारण तो उलट बोलत नाही,
1: बरोबर.
0: तो तुम्हाला तो तुम्हाला आणि असंही म्हणत नाही की मी असं बोललोच नाही म्हणून, करेक्ट. त्यामुळे ते यंत्र जे स्थितप्रज्ञ आहे ना, आम्ही त्या पद्धतीने यंत्राचं अनुकरण करायला हरकत नाही की मी कुठे चिडायचं कुठे नाही चिडायचं ते कळलं पाहिजे. बरं, आपल्या याच्यामध्ये ना खरं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीचा पूर्वी आता त्याला मागासलेलं म्हणतायत, पण बेसिकली ते त्या काळामध्ये पुढारलेलंच असणार. याचं कारण असं की आता समजा पंतप्रधान आपले सकाळी दिल्लीहून निघाले आणि संध्याकाळच्या मुंबईच्या सभेत म्हणाले असं जेव्हा बातमी वाचतो आपण, तेव्हा आपण मध्ये असं लिहिलेलं नसतं अलीकडच्या वर्तमानपत्रात की ते सकाळी विमानाने निघाले, दीड तास प्रवास झाला, असं कुठे लिहिलेलं असतं का? ते अध्यारूत आहे की नाही?
1: हो, अध्यारूत आहे.
0: मग आता तुम्ही सांगा, कृष्णाला निरोप पाठवला द्वारकेला आणि कृष्ण 3 तासात हजर झाला कुठे? हस्तिनापूर, म्हणजे उत्तर प्रदेश. आता तेव्हाही लिहिलेलं नसणार ना की
1: हा
0: विमानाने गेला म्हणून, नाही तर जाणार कसा? आज जेव्हा आमच्या इथल्या एका कॅप्टन वाटतं सोमण काय आडनं माहिती नाही, तर तेव्हा कालिदास ज्या रस्त्या मेघदूत जो आहे तर त्यांनी वैमानिक प्रवास केला तसा, आणि ते सिद्ध झालं की त्याच मार्गाने जर विमान नेलं तर खाली तसंच दिसतं जे कालिदासांनी वर्णन केलेलं आहे. आता हे भारतीय आता ज्याला अध्यात्म किंवा पुरातन म्हणतात त्याच्यामध्ये असलेले हे अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्याच्या गणपती हा सगळ्यात स्ट्रॉंग एक्झाम्पल आहे. आता गण म्हणजे मोजणे, जनगणना मध्ये गण आहे ना, आहे गण म्हणजे मोजणे. गण म्हणजे फक्त बेरीज करणे आहे का? नाही, बेरीज की गुणाकार भागाकार सगळं करणार,
1: सगळं येणार.
0: बरोबर. आता गणपती जो आहे, तर कथा अशी आहे की महर्षी व्यासांना प्रश्न पडला, एवढं मोठं महाभारत मी सांगू कसं, ते कितीतरी टीबी असणार ना ते अलीकडच्या भाषेत जीबीच्या वर, केबी एमबी जीबी टीबी, महाभारत किती टीबी असेल ना, तर ते कसं ठेवायचं असा प्रश्न पडला महर्षी व्यासांना. मग त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेव कोण आहे, तो डेव्हलपर आहे. बरोबर आहे, तर डेव्हलपर म्हणाला तुम्ही गणपतीला सांगा, गणपती कॉम्प्युटर आहे. तो गणपतीला विचारला, तर गणपती म्हणाला करतो पण तुम्ही न थांबता सांगा, कारण मी दोन्हीकडनं लिहितो, डावीकडून उजवीकडे उजवीकडून
1: डावीकडे
0: असं मी असं लिहितो. आता प्रिंटर तसाच छापतो, तुमच्या ऑफिसमधला जरी प्रिंटर पहिला एखादा जण तर तो वाईंग वाईंग वाईंग वाईंग वाक्य सलग छापतोय, करता कर्म क्रिया पण छापतोय उलटा सुलटा. बरोबर आहे, त्याच्यावरती मग महर्षी व्यास म्हणत आले की मग समजून लिही, म्हणून तो कर्सर हालत राहतो आपला थोडा वेळ फाईल ओपन करण्यापूर्वी. आता मी तुम्हाला आता संगणक हा शब्द आहे कॉम्प्युटरला, मग अथर्वशीर्षामध्ये ओळच आहे, गणक ऋषी निश्चित गायत्री छंद हा गणपती देवता ओम गम गणपतये नमः, हा गणक ऋषीच आहे, तोही संगणक ऋषी आहे. मग दोघांनाही माऊस लागतो. बरोबर आहे, उंदीर दोघांनाही लागतो, गणपतीलाही माऊस लागतो, कॉम्प्युटरलाही माऊस लागतो. दोघांच्या आयुष्यात आई महत्वाची आहे, मदरबोर्ड. कॉम्प्युटर मदरबोर्ड गेला तर गेला, पण कॉम्प्युटर गणपती कुठच्याही आकाराचा असतो, एक ट्रक मध्ये आणला जातो, मोठमोठाले जे कॉम्प्युटरचे हे असतात, काय शब्द विसरलो त्याला म्हणतात ते, तर ते मोठमोठे कॅबिनेट्स असतात ते, तर ती ट्रक मधून आणायला लागतात, आणि लॅपटॉप मांडीवर घेऊन रिक्षातून घेता येतो. तो गणपती छोटा तुम्हाला घरगुती पूजेसाठी आणता येतो. बरोबर आहे, संस्कृत आहे शब्दाचा मूळ अर्थ आहे मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज म्हणण्यापेक्षा आधी कृती निश्चित केली आणि मग भाषा तयार झाली म्हणून संस्कृत आहे. सं हे अक्षर सातत्य दाखवतो, संशोधन संस्था संशय गमतीनं संजय. पण मुद्दा असा आहे की संस्कृत भाषा तयार झाली, ती का तयार केली, मग त्यांनी द्विवचन केलं त्यामध्ये. आता कुठच्याच भाषेमध्ये द्विवचन उपलब्ध नाहीये ना, संस्कृत मध्ये आहे, कॉम्प्युटरसाठी सोय आहे, तो हे केलेला आहे, प्रोग्राम तयार केलेला आहे, सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. काय आहे तर एक देव, दोन देव आणि अनेक देव. बाकी सगळ्या भाषा सुरभाजी फक्त सिंग्युलर आणि प्लुरलच आहेत.
1: बरोबर,
0: तुम्हाला दोन शब्द वापरावे लागतात की नाही,
1: वापरावे हो.
0: तुम्हाला समजा म्हणायचं असेल की आज आमच्याकडे दोन देव आहेत असं म्हणायचं असेल, तुम्हाला दोन आणि देव असे दोन शब्द वापरावे लागतात. इथे संस्कृतमध्ये देवऊ असं एकच शब्द वापरला की दोन संख्या आली त्यामध्ये, देवहा देवऊ देवाहा प्रथमाला देवऊ. कोणी नुसतं देवू म्हटलं की एक देव नाही, दोनच देव आहेत तिथे. तर ह्याचा अर्थ तुमचा जो प्रोग्राम आहे कॉम्प्युटरचा तो निम्मा झाला ना. एकाच शब्दात दोन व्हॅल्यू आल्या क्षणाला, बायनरी सिस्टीमचा विचार केला तर. बरोबर आहे, तर मग मी तर गणपतीच्या सोंडेवरती असलेल्या बारीक बारीक खाचा आहे, रेखा आहेत ना सोंडेवर, त्या मला नाही वेळ फ्लॉपी टाकण्यासाठी असणार, हे मोदक ठेवलेले ते कीपॅड असणार, त्याचं मोठं पोर्ट म्हणजे सीपीयू असणार. हे असं जर मी त्या काळातल्या जर एवढं उपलब्ध आहे लिहिलेलं, तर तुम्ही आजच्या मुलांना आकर्षित करून घेण्यासाठी तुम्ही ही जी सूत्र खाली आलेलं आहे ते सूत्र त्यांना समजावून सांगितलं की पोरं खुश होतात.
1: म्हणजे पुराण किंवा शास्त्र आहे तसं इंटरप्रेट करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या आजच्या काळातल्या भाषेमध्ये जसं तुम्ही आता सांगताय तसं त्यांना सांगितलं तर ते अधिक जवळ येतील आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या या पुराणातल्या गोष्टींशी, म्हणजे महाभारत रामायण.
0: आता भाषा कशी आपल्या संस्कृतीला खच्चीकरण करते, सगळेजण आता ज्ञानी माणसं सुद्धा पुराणातली वांगी पुराणातली वांगी असं म्हणतात. पुण्यातली वांगी नाही येते, तो मूळ शब्द आहे वानगी. आपल्या इथे प्रत्येक गोष्ट ही दृष्टांत देऊन समजावली गेली, त्यामुळे वानगी दाखल मी सांगतो, वानगी दाखल सांगतो म्हणजे मी उदाहरणासही सांगतो. पुराणातलं उदाहरण देऊन मी वर्तमानातलं जर एखादी गोष्ट समजावून सांगितली, वानगी दाखल की तुम्ही शिका, तुम्ही शिकवायला गेला, जसं शाळेतल्या दोन मुलांना कामं सांगितली.

0: इंग्रजीमध्ये इन्क्विझिटिव्हनेस, की मला शिकण्याची इच्छा, ती मुलांची मरत चालली आहे. झेनझी आणि अध्यात्मामध्ये, आता एवढे अध्यात्म म्हणजे नेमकं काय, असं कोणत्याही घरातला तरुण मुलगा चौकशी करत नाही, आधी पोथी वाचत असेल तर व्हॉट इज दॅट, का विचारत नाही. याचं कारण त्याची जिज्ञासा मेली आणि जिज्ञासा आम्ही मारली.
1: म्हणजे तुम्ही आता असं म्हणता की जिज्ञासा मेली, याचा आपण अध्यात्माला अंधश्रद्धेकडे, म्हणजे अंधश्रद्धा आणि अध्यात्म हे एकत्रित केल्यामुळे त्यांची जिज्ञासा मेली असं तुम्हाला वाटतं?
0: अंधश्रद्धेचं कसं आहे माहिती सुरुवाजी, आपल्याकडे समोरच्या शिकणाऱ्याची कुवत समजून शिकवायचा आपला पायंडा आहे, भारतीय पायंडा. म्हणून अशिष्यायम न देयम असं म्हणतात. म्हणजे काय, तर समोरच्या कुवतीनुसार त्याला काम द्यायचं आहे. भगवद्गीतेला शब्द सुद्धा काय आहे, गुणकर्म विभागशः. गुणकर्म म्हणजे गुणांनुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी. इकॉनॉमिस्ट रॉबिन्सन फक्त डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो, पण तो डिव्हिजन ऑफ लेबर करताना आधी टॅलेंट सर्च करून मग डिव्हिजन ऑफ लेबर आहे. मग ते संस्कृत मध्ये गुणकर्म विभागशः म्हटलं तर आम्हाला ते मागासलेलं वाटतं, धार्मिक वाटतं, अंधश्रद्धेचं वाटतं. आणि आताच्या कॉर्पोरेट कंपन्या टॅलेंट सर्च करून आपल्याकडे स्टाफ घेतात. तेच करतात की गुणकर्म विभागाच्याच करतात ते. सो तू जो प्रश्न विचारला होता की ह्या मुलांना ते कळवण्याच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर त्यांचे गुण पहिले शोधावे लागतील. मी मला सगळ्या मागच्या पिढीला त्यांचं मित्र व्हावं लागेल. मित्र शब्द मी करतो ती व्याख्या मित्राची अशी आहे की त्र म्हणजे टाकून देणं.
1: अच्छा,
0: इंग्लिश मध्ये थ्रो आहे की नाही, सिमिली सिमिलर आहे ना, थ्रो आणि थ्रो. काय थ्रो, तो मी थ्रो. जिथे मी टाकून द्यायचा तिथे मैत्री आहे. मग मी गुरुमित्र व्हावा लागेल मला. मग मुलांशी मैत्री करता आली पाहिजे, तुम्हाला अशी शिटी मारता आली पाहिजे कृती करण्यासाठी.
1: अच्छा,
0: मग त्याला वाटते की अरे आपण आदमी आहे. म्हणजे खड्ड्यातल्या माणसांना वर काढायचं असेल सुरुवाजी, तर तुम्हाला खड्ड्यात उतरावं लागेल.
1: बरोबर, हो.
0: मग खड्ड्यात उतरून तुम्हाला त्याला सांगायला लागेल की मीही खड्ड्यात पडलो होतो एकेकाळी, पण मी असा असा वर आलो. आता तू तसा तसा वर जा. तुम्ही म्हणा मी खड्ड्याच्या बाहेरच उभा राहणार आणि खड्ड्यातल्या जेंजीला सांगा तुम्ही वर या वर या, ते कशा देतील होती, त्यांना माहितीच नाही कसं वरायचं ते. आणि सगळ्यात महत्वाचं, दिसणं आणि असणं यातला फरक मुलांना सांगितला गेला नाही.
1: अच्छा,
0: हा. म्हणून अध्यात्म ते शिकवतं दिसणं आणि असणं म्हणजे काय ते. आणि दिसणं आणि अध्यात्म म्हणजे, म्हणून पहिलं दिसणं आहे मान्य आहे, पण त्याच्या पुढे चार मुक्ती आहेत ना. तीन मुक्ती त्याच्या पुढे येतात, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. आता हे अध्यात्मातले चार शब्द आहेत, चार मुक्तींचे. हे मी मुलांना सांगतो प्रेम करताना, पहिल्यांदा स्वरूप होता, कसं दिसतोय बघा, कशी दिसते बघा. मग सलोक होता, मग अवलोकन करा तिची हालचाल काय, कशी बॉडी लँग्वेज आहे, काय चालते, कशी चालते. मग समीप होता, मग जवळ जाण सगळी माहिती घ्या, तिचं घर काय, कुठे काय करते, ज्ञानी आहे का, क्रिएटिव्ह आहे का, काय करते माहिती घ्या. आणि मग सायुज्यता, मग विचारा की गर्लफ्रेंड होशील का म्हणून.
1: अच्छा, बरोबर.
0: तुम्ही पहिल्या मुक्तीला जर विचारलं केवळ चेहरा बघून, आणि मग नंतर मग ब्रेकअप झाला, ब्रेकअप झाला, माझ्याकडे येतात ना म्हणून ब्रेकअप झाला म्हणून. ब्रेकअप म्हणजे काय झालंय, प्रियकर आणि प्रेयसी हे दोन्ही शब्द दिसण्यावरचेच आहेत. प्रेय या शब्दाचा अर्थ सुलभा मराठीमध्ये सुलभाजी देह असाच आहे. कुसुमाग्रजांची कविता आहे, ध्येय प्रेय आशा यांची होत असे का कधी पूर्ती. तर त्यामुळे प्रियकर प्रेयसी होतात, श्रेयकर श्रेयसी व्हायला पाहिजेत, हे ध्येयकर ध्येयसी व्हायला पाहिजेत. तुम्ही दोघं मिळून काहीतरी एक प्रोजेक्ट करा, त्याला कॉपीराईट मिळवा, त्याचे पेटंट तुमच्याकडे घ्या, तर तुम्ही इंजिनिअरिंगला भेटलेले मुलं आहेत. सुधामूर्ती आणि नारायणमूर्ती, दे आर ध्येयकर ध्येयसी, दे आर नॉट प्रियकर प्रेयसी. मग हे कोण सांगणार मुलांना, कळवावं लागेल. आज लाखो माणसांची सोय केली आयुष्याची त्या दोघांनी.
1: तुम्ही आता म्हणजे आता जे तुम्ही आता सांगितलं ना की तुम्हाला मित्र होता आलं पाहिजे, गुरुमित्र होता आलं पाहिजे, तर सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या होतील, नाही का.
0: पण हे सांगायला गेलं तर शिक्षक शिकत नाही. मी एका शाळेत शिकवायला गेलो होतो, आणि शिकवायला गेलो तर तिथल्या ज्या ज्येष्ठ बाई बसल्या होत्या त्यांना

0: झाला हा कोण सांगणार म्हणून.
1: आणि
0: माझा विषय होता टीचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट, शिकवणे ही कला आहे. नाटकाचे सगळे नियम त्याला तर प्रत्येक नट शिक्षक नसेल तर प्रत्येक शिक्षक
1: हा
0: नट असला पाहिजे.
1: बरोबर
0: असं मी तिथे सांगत होतो. तर त्याच्यात मी म्हटलं की पहिली ते चौथीच्या मुलांना कविता करून दाखवता आल्या पाहिजे पटपट. ते काय साहित्य संमेलनासाठी कविता करायची नाहीये. पण एक होतं जोर चालत नव्हतं सरळ, बसमध्ये चढलं तिकीट नाही काढलं,
1: हे
0: आता जे थोडं म्हटलं ते कवितेतलं म्हटलं मी. तर मुद्दा असा आहे की तर ते शिकवत त्या बाईंना राग आला आणि म्हणत तुम्ही दाखवा आम्हाला कविता करून आता जर आम्ही कलाविषयी वाचत असेल तर. म्हटलं विषय द्या. नाही फळावरचा विषय दिला आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं काय. मी म्हटलं घ्या कविता लिहून. सुरुवाजी खोटं नाही सांगते या वेगानं मी कविता तयार केली आणि ऐकवली. म्हटलं घ्या लिहून आदर्श शिक्षकी जमात नेमकी काय असली पाहिजे. आदर्श शिक्षकी जमात नेमकी काय असली पाहिजे ते थंडगार पौष्टिक दूध नसून तापलेल्या दुधावरची
1: साय असे.
0: तुला का सुचलं साय असे पाहिजे. सुचलं की नाही तुला साय असे. मग तुला का सुचलं. तुला माहिती होती कविता नव्हती माहिती.
1: तरी
0: तुम्हाला काय असली पाहिजे सुचलं याचं कारण मुलांना दूध सुद्धा पौष्टिकच असतं. तशी तरुण पिढी पौष्टिकच आहे पण त्यांना तापवलं जात नाही.
1: बरोबर.
0: दूध तापवल्यानंतर व्हर्सटाईल होतं त्याच्यावरती साय नंतर धरते. आणि आम्ही कमी मुलांना दोष देत नाही.
1: सर तुम्ही एक सोनेरी केसांची मुलगी आपण बोलताना तुम्ही सांगत होता त्याबद्दल जरा सांगा.
0: हो त्याच्याबद्दल असं आहे की विस्मरण विस्मरणाची ताकद आहे असं मी सांगत होतो की मुलीला प्रश्न पडला तो भौतिक प्रश्न आहे की एका मुलीला मुलगी झाली आणि ती मुलगी सोनेरी केसांची होती. तर ही मुलगी म्हणजे तिची आई तिच्या आईला म्हणाली की आज आई माझे केस काढे नवऱ्याचे केस काढे हिचे सोनेरी कसे काय झाले. तर तिची आई तिला म्हणाली की अगं तुझ्या वडिलांचे केस सोनेरी आहेत ना म्हणून नातीचे सोनेरी झाले असं हिने उत्तर दिल्यानंतर ही मुलगी म्हणते आईला अगं पण तुम्ही तुम्हाला दत्तक घेतलंय. त्याच्यावरती ती आई म्हणते अगो मी नेहमी विसरते.
1: हे
0: जे नेहमी विसरणच आहे ना इथे अध्यात्मातलं अद्वैतच आहे.
1: बरोबर.
0: की दॅट मदर आपल्या त्या मुलीबरोबर दत्तक घेतलेल्या इतकी एकरूप झाली दॅट इज अद्वैत. अध्यात्मामधलं अद्वैत दरवेळेला परमेश्वराबरोबर पाहिजे असं नाही माणसा माणसांमध्ये पण होऊ शकतं ना. एकरूप होण्याची क्रिया. आणि ती इतकी ताकदीनं तिला म्हणाली की मी नेहमी विसरते म्हणजे तू माझी सख्खी मुलगी आहे असंच मला वाटतंय. ही मानवी उत्क्रांतीचा सर्वोच्च बिंदू आहे या पद्धतीनं डी वोट आणि मिसळून जाण्याची क्रिया. आणि मग आज माणसं या पद्धतीनं अभ्यास करत नाहीत. आई वडील त्या पद्धतीनं मुलांच्याकडे लहानपणापासून बघायला लागेल ना त्यांच्याकडे. त्यांनी ऐकू न ऐकू त्यांच्या कानावर तर जाऊ द्यावं.
1: बरोबर.
0: मी मुलांना सांगतो की यू डोंट डिप्राईव्ह मी फ्रॉम टेलिंग यू. ऐकायचं की नाही तो तुमचा मुद्दा आहे पण निगेटिव्हली का होईना तुमच्या कानातून आज जाऊ द्या. आत्ता कदाचित ते शब्द तुम्हाला निरुपयोगी वाटेल पण अजून 10 वर्षांनी तुमच्या लक्षात येईल की अरे उपाध्याय सर म्हणत होते ते बरोबर आहे. डझंट मॅटर. लेट रिअलायझेशन सुद्धा देर आहे पण अंधेर नाहीये. पण आमच्या घरी शिक्षक आई वडील मुलांना या गोष्टी सांगतच नाही. आता सिगरेट पिणाऱ्या जेन झी म्हणून मुली पण सिगरेट पितात. पण इथे मुलांच्या कॉम्पिटिशनचा मुद्दा नाही आहे बट तुमच्या फिलोपियन ट्यूब ज्या आहेत गर्भधारणा करणाऱ्या त्याच्यामध्ये निकोटीन साठत जातं आणि ते निकोटीन आतल्या बाजूनी लेअर तयार करतं. कालांतरानं लग्न होतं प्रेम केलेल्या मुलाबरोबर किंवा अरेंज मुलाबरोबर आणि नंतर गर्भधारणेला उशीर होतो. मग सासू म्हणते नातू हवाय. मग मुलगा म्हणतो आईला म्हणतो अगं थोडा प्रॉब्लेम आहे थोडा प्रॉब्लेम आणि मग नवीन सिरियल सुरू होते त्यातून. हिला मूल होत नाही हिला मूल होत नाही म्हणून. पण आता जर मुलींना आत्ता या तरुणात सांगितलं की अनॉटॉमिकली नीट समजावून सांगितलं एखाद्या गायनेकॉलॉजिस्टने की मुलगा सिगरेट पितोय तेही चुकीचंच आहे फुफ्फुसांसाठी त्याच्या. पण दूरगामी परिणामांमध्ये तुमच्यावरती होणारा परिणाम हा अधिक दूरगामी याचं कारण तुम्ही पुढच्या पिढीच्या निर्मात्या आहात. त्यामुळे ही आता हे समजून झालं की मुली ऐकतात किंवा मुलांना मी आता मी जेव्हा लेक्चर होतो मुलांना मी सांगतो की अट्रॅक्टिव्ह कपडे अपिलिंग कपडे आणि चॅलेंजिंग कपडे जेंजीला. त्यामुळे मला अध्यात्मापर्यंत पोचायला वेळ लागतो, पण मी त्यांना असं समजावत हळूहळू गेलो की ते येतात अध्यात्मापर्यंत. की अट्रॅक्टिव्ह कपडे असले तर समोर

0: पण मनुष्य असतो.
1: तेच
0: कपडे अपिलिंग झाले की समोर मनुष्य प्राणी असतो, आणि तेच कपडे चॅलेंजिंग झाले की फक्त प्राणी असतो.
1: बरोबर.
0: तुम्ही रिस्पॉन्डिंग हेडला तुम्ही काय म्हणून याच्यात सगळ्यात सोपा उपाय आता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना सांगतो मी की मुलांना 5 मिनिटं सकाळी स्वतःचा श्वास ऐकायला सांगा आणि जबरदस्ती करा, मॅन्डेटरी करा.
1: फार महत्वाचं आहे.
0: तुम्ही घरामध्ये मिसा वापरा. मिसा मिसा म्हणजे जो ऍक्ट आहे ना तो घरात असतो त्याला मी सांगतो म्हणून असं त्याचं फुलफॉर्म. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाही, मी सांगतो म्हणून ऐक. आणि दररोज श्वास ऐकायला लावायचा 5 मिनिटं, स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकायचा. त्यांना सांगा तुम्हाला कोणाचं ऐकायचं नाही ना, बाकीच्यांचं स्वतःच ऐक, स्वतःचा श्वास ऐक. आणि मग लक्षात येईल सुरभाजी, श्वासातून विश्वास आणि विश्वासातून आत्मविश्वास तयार होत जाईल. आता आकाशवाणीवरती माझा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या जे कोणी चुकून माकून झेंजे असतीलच झेंजेना सांगा की दररोज सकाळी 5 मिनिटं आणि झोपण्यापूर्वी 5 मिनिटं घड्याळ लावून स्वतःचा श्वास फक्त ऐकायचा.
1: आणि याबरोबर आणखी एक गोष्ट सांगा की आनंद आनंद म्हणजे नक्की थोडक्यात सांगा. खर तर संजयजी तुमचा म्हणजे तुम्ही 2.5 तास तुम्ही बोलू शकता, 2.5 तासांचा कार्यक्रम आहे म्हणजे करू शकता. आम्ही ऐकलंय तुम्हाला पण ही तर रेडिओला आम्हाला मर्यादा आहे नाही का, तर थोडं म्हणजे आता तशी आनंद म्हणजे ह्या तुम्ही आता जसं म्हणालात की स्वतःच ऐका, स्वतःचा श्वास ऐका किंवा प्रसंगी मिसा ऍक्ट वापरा. तसं तर आनंदाबद्दल काय सांगाल
0: म्हणजे पहिला आनंद मला मनुष्याचा जन्म मिळालाय, दुसरा आनंद माझे सगळे अवयव धरल्याकडे आहेत, तिसरा आनंद असा आहे की मला बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने. बुद्धी दिलेली असल्यामुळे मी प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांवरून स्कूटर न्यायची का असं मला प्रश्न पडू शकतो, तो कुत्र्याला पडत नाही. त्या पहिले परमेश्वराचे आभार आपल्याला माणूस बनवलाय. दुसरं बुद्धी दिल्यामुळे देह असणं आवश्यक आहे, देहाचा आनंद घ्यायचा. देह गाठण्यासाठी प्रेय म्हणजे शरीर दिलेलं आहे. आणि मग देह अचूक केल्यानंतर जय छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायचं, हे राज्य व्हावे येतो श्रींची इच्छा असं म्हणून देवाला देऊन टाकायचं. आनंदाचा सगळ्यात सोपा मार्ग आहे.
1: बरोबर.
0: देह निश्चिती प्रेयाला काम द्यायचं, देह अचीव करायचं, अचीव झाल्यानंतर म्हणायचं देवानी करून घेतलं. कायमी पामर जाणे अर्थवेद वदवी गोविंद त्याचे वदे, आपुल्या बळे नाही मी बोलतो सखा कृपा म्हणतो वाचा त्याची. तो मी साधन आहे ही भूमिका, ही अध्यात्मातील भूमिका आहे. याच्यामध्ये काही फारसं कठीण नाही. फक्त हे काय झालंय, आम्ही लहानपणापासून जसं कुंभार मातीला पहिल्यापासून पायाखाली तुडवतो की नाही, म्हणजे शिस्त लावतो मातीला बारीक बारीक कण, तसे आम्ही कित्येक वेळा मुलांना तुडवत नाही आता अलीकडच्या काळात, कारण मुलं पोलीस कंप्लेंट करतात म्हणून. पण छडी वाजे छमछम विद्या ही घमघम हा जो मुद्दा आहे, कुठेतरी भय आणि आदर एकत्र गेलं पाहिजे.
1: बरोबर.
0: ते भय आणि आदर एकत्र गेलं तर जिज्ञासा मरणार नाही. कुतूहल मिळलं ना या सोशल मीडियामुळे ना, कुतूहल मिळलं मुलांचं.
1: मगाशी तुम्ही म्हणालात की माहिती मिळाली, पण माहिती मिळते आणि माहितीलाच आपण ज्ञान समजतोय.
0: करेक्ट. सो तो सगळ्यात मोठा, म्हणून आता काय करायचं, मुलांना क्रिएटिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाल करायची, निर्मिती क्षमतेकडे त्यांना बिझी ठेवायचं जास्ती.
1: बरोबर.
0: यू डू दिस, यू डू दिस, यू डू दिस असं करत जायचं, तरच ते शक्य आहे. आणि ते करण्यासाठी केवळ आता 1 तासाचा हा कार्यक्रम जरी असला तरी असा सहज संवाद महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यातल्या लोकांबरोबरही व्हायला हवा.
1: धन्यवाद. म्हणजे आता आपण थांबूया इथे संजयजी.
0: हो चालेल.
1: महत्वाचं सांगितलं आत्ता, ह्युमन रिलेशन सायन्स आणि अध्यात्म, आणि सगळ्यात महत्वाचं गुरु मित्र होणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हाच आपण झेनजी झेन अल्फा आणि आजची तरुण पिढी आणि आपण सगळे एकत्रित येऊ आणि एक चांगलं ह्युमन रिलेशन आपण निर्माण करू शकतो,
0: चांगला भारत तयार करू.
1: बरोबर आहे. धन्यवाद. आपण आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा इथे येण्याचं आमंत्रण देते आणि आपण तुमच्यासाठी हा वेळ कमी आहे मला माहिती आहे, तर आपण छान मोठा वेळ घेऊन खूप छान गप्पा मारूया, गप्पा करूया.
0: तुम्ही विषय असा दिला की मग काय. तुम्हालाही मनपूर्वक आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: मला संधी दिली 1 तास माझं बोलणं ऐकण्याची. धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार.
1: सहसंवाद कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता.

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा. हा गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञानपरंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं.

आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरूंना इतकं महत्त्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेव भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरका सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादं पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवर्ती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही यूट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे। ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत। तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात। कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा। एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो। मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात। म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे।

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम.
1: गुरु एक जगी त्राता.
0: आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही प्रार्थना होती उंबरठा या सिनेमातली. वसंत बापट यांनी या सिनेमाची प्रार्थना लिहिली होती आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अशीच एक छान आणखीन एक प्रार्थना आहे सुशीला या सिनेमातली. सुरेश

वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायली आहे. जगदीश खेबुडकरांनी ही प्रार्थना लिहिली आहे आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

साने गुरुजी या सिनेमातलं साने गुरुजींचं हे गीत होतं, कविता कृष्णमूर्ती, शान आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं राहुल रानडे यांनी. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.

ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्याविरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश

0: दिल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरुकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात

0: 96 लाखांचं नुकसान, दोघांचा मृत्यू आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी, या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
1: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2024-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा, कोणत्याही विभागानं निधी अखर्चित ठेवू नये, आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा, यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, VC द्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यबीज निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 पासून 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतीच्या कामकाजाची, दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि खांबाचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्वच्छतेच्या वारीला सुरुवात झाली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संध्या भाटवडेकर यांना.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: खूप सोसल्यावर गझल येते आणि साऱ्या सोसण्याच्या पार नेते.

0: अशा तऱ्हेने गझलेच्या व्याख्यांमध्ये गझलकार सदानंद डबीर यांनी एक जीवनाशय सामावलेल्या व्याख्येची भर घातलेली आहे. गझलचे सर्वे सर्वा ज्यांना मानलं जातं अशा सुरेश भट यांच्यानंतर गझलच्या क्षेत्रात ज्यांची नावं आदरानं घेतली जातात त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे गझलकार सदानंद डबीर. डबीरांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यात कविता, गीत, गझल हे तर आहेच, अनुवादित संपादित पुस्तकं आहेत, परंतु गझलचं तंत्र आणि सौंदर्य वेद याविषयीचीही पुस्तकं आहेत. लहजा हा सदानंद डबीरांचा गझल काव्यसंग्रह आहे. लहजा म्हणजे भाषेची, बोलण्याची, गाण्याची ढब, शैली, ढंग असा अर्थ आहे, असं डबीरांनी आपल्या मनोगतात लिहिलं आहे. दे निरोपतू हसून मी इथून निघताना सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना. सुटकेचा उत्सव कर असा संदेश देणाऱ्या या संग्रहातील शेवटच्या गीतातील ओळी. एकंदरीत 79 आशयघन कविता, गीत, गझल संग्रह आहे. या संग्रहातील सर्वच रचना सहज साध्या शैलीत लिहिलेल्या असल्या तरीही अंतर्मुख करणाऱ्या आहेत याचा प्रत्यय येतोच. ही रात्र जरी अवसेची येणारच सूर्य उद्याचा, ये उषा सुप्त तेजाचे तिमिराला सांगत राहू. हे जीवनविषयक खोल चिंतन मुख्य म्हणजे त्यातील आशावाद शाळेतील विद्यार्थ्यांपासून शाळेची पायरी न चढलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचते, याचे जगण्याशी खेळत राहू हे शीर्षकच किती सकारात्मक आहे. प्रेमिकांची सर्व पातळीवर एकमेकांबद्दल असलेली ओढ, आसक्ती, चिव्हाळा, प्रेम, शृंगार याविषयीच्या संग्रहातील ओळी वाचताना सुद्धा एक चलचित्र डोळ्यासमोरून सरकत जातं. गाढ स्पर्शातून कळते सर्व काही, स्पर्श प्रेमळ तो तुझा की चांदण्यांचा. गालावरुनी ओघळणारे ओले मोती, मी ओठानी अलगत टिपण्याचा मोसम. ओझरती भेट तुझी चुटपुटसे आलिंगण, अधरांनी अधरांना केलेले अभिवादन. डबीरांच्या अनेक रचना एक लय घेऊन येतात, त्यामुळे कोणालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात आणि म्हणूनच त्यांच्या अनेक रचना यशवंत देव, प्रभाकर पंडित, अशोक पत्की अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर अरुण दाते, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादींनी त्या गायलेल्या आहेत. मदिरा आणि मदिराक्षी याविषयीच्या गझला मुशारात हमखास दाद मिळवून जातात, परंतु डबीरांच्या गझला अशा गोडीबंद, साचेबंद तसेच आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत की त्या पुस्तकातून वाचतानाही आतून दाद निघतेच. थोडीच शुद्ध बाकी थोडा नशेत आहे, जसांग त्या जगाला मीही मजेत आहे, हे वाचताना वाचकांना त्या रचनेमागचं संदर्भ लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. गझलच्या स्वरूपात वक्रोक्ती आणि विनोदी भाषेचा वापर करून अत्यंत ताकदीनं डबीरांनी हजल लिहिल्या आहेत. विषय विविधता आणि तत्वचिंतनाची डूब असणाऱ्या कवितेला नवनवीन आयाम देणाऱ्या वास्तववादी उत्कट अशा गझल काव्ययुक्त लहजाचे कोणतंही पान उघडावं आणि त्यात गुंतत जावं असा रसिकांसाठी एक शेर. ती कुठे भेटते यार वरचेवरी, एकटा मीच मग आणि ही शायरी, आणि ही शायरी.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जांभूळ हे वृक्षवर्गीय असून हे झाड 8 ते 10 मीटर उंच वाढतं. या हरितपर्णी झाडाचा व्यास मोठा असतो. मुख्य खोड आणि फांद्यांची साल पांढुरकी असते. पानं काळसर, हिरवट, गुळगुळीत, चमकदार असतात. पानांचा आकार लांबोळका असतो. रुंदी 3 ते 4 सेंटीमीटर आणि लांबी 8 ते 20 सेंटीमीटर असते. फुलं लहान, मळकट, पांढरी आणि मोठ्या गुच्छांमध्ये येतात. जांभळाची लागवड बहुधा बियांपासूनच करतात. जांभळाची लागवड अभिवृद्धी भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे सुद्धा केली जाते. रोपवाटिका तयार करताना मोठ्या आकाराची, लहान बियांची आणि जास्त गर असलेल्या काळसर फळांची निवड करावी. अशा फळांचं बी 7.5 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिन पिशवीत माती आणि खत भरून लावावीत आणि त्याला पाणी द्यावं. 5 ते 6 दिवसात बियांचं अंकुरण होऊन 4 ते 5 रोपं तयार होतात. त्यातील कमजोर रोपं काढून टाकावीत आणि जोमदार वाढणाऱ्या रोपांना वेगळं करून दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे लागवड करावी. रोपवाटिकेतील पिशव्या 1 वर्षापर्यंत तशाच ठेवाव्यात. त्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावं आणि उन्हाळ्यात सावलीमध्ये ठेवावीत. जांभूळ लागवडीस कुठल्याही प्रकारची जमीन उपयुक्त असते. हलकी, मुरमाड, खडकाळ तसंच भारी जमिनीत वाढ जोमानं होते, पण फळधारणा उशिरा होते. जमिनीमध्ये 10 बाय 10 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावेत. यामध्ये 1 टोपली शेणखत, 50 ग्रॅम BSC 10% पावडर आणि माती मिसळून भरावी. प्रति खड्डा 1 रोप लावावं. लागवड करताना उतारावरील जमीन, माळरान, मोकळ्या जागेवर, गोठ्याजवळ, बांधावर, कुंपणावर, रस्त्याच्या दोन्ही कडेनं पडीत जमिनीत लागवड करावी. झाडांच्या निकोप आणि लवकर वाढीसाठी प्रतिझाड 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रतिवर्षी द्यावं. फळधारणा सुरू झाल्यानंतर पालाशचा हप्ता 100 ग्रॅम करावा. त्यातील पहिला 50 ग्रॅम पावसाळ्यात आणि 50 ग्रॅमचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. मे ते जून महिन्यात फळं पिकायला सुरुवात झाल्यावर झाडावर चढून बांबूला झोळी किंवा जाळी बांधून पक्व फळं काढावीत. चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून सुमारे 200 ते 300 किलो फळं मिळतात. जांभळाच्या घरामध्ये रेझिम, गॅलिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, अल्ब्युमिन आणि बियांमध्ये इलॅजिक ऍसिड हे घटक द्रव्य असतात. जांभळाची फळं खाद्यपदार्थ, जाम, जेली, स्क्वॅश, कँडी, व्हिनेगर आणि लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. जांभळाचं बी मधुमेह, बहुमूत्रता, जंत, कृमीनाशक, अतिसार, अपचन, रक्तदोष, यकृत विकार, पोटदुखी अशा अनेक विकारांवरील औषध निर्मितीमध्ये वापरली जातात. झाडाची तुरट साल, घसा, टॉन्सिल्स, श्वासनलिकेची सूज आणि अतिसारावरील औषध निर्मितीमध्ये वापरली जाते.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न

0: करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
1: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं. आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो कारण या पिशवी खूप महत्वाची नसते पण जर ठेवली काही डिसीजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही. बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
0: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे. तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
1: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोग निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते. पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे म्हणजे भीती पण वाढलेली आहे. मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसीजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
0: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
0: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
1: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना याबाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारी म्हणून मरणार, चालू राहणार. सायकल पुनर्जन चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठं तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास, वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे, समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणाची
1: तिथं
2: सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षात असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवून, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकस सुख उपभोगली
1: बरोबर
2: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर, बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
2: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. लोकसभा में आज लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पर फिर चर्चा. सरकार ने कहा विधेयक का उद्देश्य परीक्षा प्रणाली में विद्यार्थियों का विश्वास बढ़ाना है. गृह मंत्री अमित शाह ने असम में बाढ़ राहत कार्यों की समीक्षा की. उन्होंने कहा सरकार इस कठिन समय में असम को हर संभव सहायता प्रदान करेगी. भारत ने हुरमूज जलडमरू मध्य में हाल में हुए कई समुद्री जहाजों पर हमले की कड़ी निंदा की. कहा अंतर्राष्ट्रीय समुद्री मार्गों से व्यापार बहाल होना चाहिए. पाकिस्तानी सेना की बर्बर कार्रवाई के बाद पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में मरने वालों की संख्या 40 हुई. और आज अंतर्राष्ट्रीय बाघ दिवस है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा विश्व में बाघों की कुल संख्या का 70% भारत में.

मधुवंती देव यांनी गायलेला राग सूर मल्हार आता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ संजय कोकटे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। कामकाजात वारंवार अडथळे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ। राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला। कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी

केली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला, मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली, तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरुंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे आणि येत्या 48 तासातही जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जनावरांमध्ये वंध्यत्व निर्माण करणारे आजार याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. दुग्ध व्यवसाय आज स्वतंत्ररित्या केला जातो आणि या व्यवसायामध्ये जनावरांना वंध्यत्व आलं तर दूध उत्पादन कमी होतं आणि याचा आर्थिक फटका हा पशु व्यवसायाला म्हणजे शेतकऱ्याला किंवा ज्याचा हा व्यवसाय आहे त्याला होतो आणि मग सगळं आर्थिक गणित बिघडतं. तर याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत आणि उपाय काय आहेत हे आज आपण या विषयाअंतर्गत पाहणार आहोत आणि यासंबंधी आपल्याला माहिती करून देणार आहेत डॉक्टर वर्षा थोरात मॅडम. थोरात मॅडम ह्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परेल येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तर मॅडम, आपण पाहतो की दुग्ध व्यवसाय जर मोठ्या प्रमाणावर यशस्वी करायचा असेल तर पशुधनाची आपल्याला नियमितपणे काळजी घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये आणखीन एक जनावरांमध्ये आपल्याला आढळून येतं की त्यांच्यामध्ये निर्माण होणारं वंध्यत्व. तर हे पशु वंध्यत्व म्हणजे नेमकं काय?
1: वंध्यत्व किंवा ज्याला वांझपणा असं म्हणतात, जी जनावरे अपेक्षेप्रमाणे गाभण राहत नाहीत त्याला वंध्यत्व असे म्हणतात. जनावर माझावर न येणं किंवा माझावर येऊनही ते गाभण न राहणं यालाच वांझपणा किंवा वंध्यत्व असे म्हणतात. आपल्या राज्यामध्ये 40 लाख जनावरे वांझपणाला बळी पडलेली आहेत, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत आहे. वांझपणा आला की दूध उत्पादनामध्ये घट होते.
0: बरोबर.
1: वांझ जनावर सांभाळण्यात होणारा खर्च हा जे आजारी जनावर आहे त्याच्या उपचाराच्या खर्चापेक्षा पण त्याचा खर्च हा जास्त असतो. त्यामुळे जनावरांमधील वंध्यत्व कमी करून योग्य कृत्रिम रेतन वापर करून जनावराची गर्भधारणा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
0: हे जे वंध्यत्व आहे तर त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे.
1: दूध उत्पादनामध्ये प्रजनन संस्था ही फार महत्वाची आहे. दूध व्यवसायाला जर तांत्रिक ज्ञानाची जोड असेल तर निश्चित फायद्याचे ठरेल. वर्षाला एक वासरू हे सूत्र पशुपालकांनी अवगत करून घेतलं पाहिजे. याकरिता दुधाळ जनावरांमधील वंध्यत्व नियंत्रण करणे आवश्यक आहे. जनावरातील प्रजनन व्यवस्थापन योग्य असेल तिथे निश्चितच दूध उत्पादन होते. कमी दूध उत्पादन, 2 वेतामधील जास्त अंतर, 2 माजातील अंतर, नवीन वासराचे उत्पादन, औषधावरील खर्च आणि इतर हे सर्व नुकसान जर टाळायचे असेल तर जनावरांमधील वांझपणा किंवा वंध्यत्व याचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे.
0: व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
1: व्यवस्थापन करण्यासाठी जे काही वंध्यत्व होण्याची जी कारणे आहेत त्याचं उच्चाटन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जनावरांमधील वंध्यत्वाची कारणे काय आहेत हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे
0: आणि हे शेतकऱ्यांच्या लक्षात यायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: काय आहेत मॅडम ही कारण?
1: तर कारणांमध्ये एक तर अनुवंशिकता ज्याला जेनेटिक म्हणतात, शारीरिक व्यंग्य असतील, गर्भाशयामधील काही विकृती असतील, पोषक आहाराची कमतरता अत्यंत महत्वाचं कारण आहे, माजाच्या व्यवस्थापनेकडे दुर्लक्ष करणे, नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाचे अयोग्यशे नियोजन, ही सर्व वंध्यत्वाची किंवा वांझपणाची कारणे आहेत.
0: अच्छा.
1: या व्यतिरिक्त जनावरांमध्ये जे विविध जीवाणूजन्य, विषाणूजन्य आणि बाह्य परजीवी जे आजार आहेत त्यामुळेही वंध्यत्व निर्माण होते.
0: मॅडम, आपण म्हटलं की जनावरांमध्ये जे वंध्यत्व निर्माण होतं त्याला विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजार आहेत ती कारणीभूत ठरतात. तर आजार कोणते आहेत तर त्याच्यामुळे त्यांना वंध्यत्व येऊ शकतं?
1: जर जीवाणूजन्य असे भरपूर आजार आहेत.

0: यामध्ये अत्यंत महत्वाचा असा सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस असं म्हणतात, तर हा आजार ब्रुसेला ॲबॉर्टस या जीवाणूमुळे होतो. आणि या आजारामध्ये जनावरामध्ये गर्भपात होतो आणि त्यानंतर ते जनावर वांज बनतं. त्यानंतर दुसरा आजार आहे ज्याला कॅम्फायलोबॅक्टेरियोसिस असं म्हणतात. हा आजार कॅम्फायलोबॅक्टेर वेनेरियालियासिस असा एक जीवाणू आहे, त्या जीवाणूमुळे हा आजार होतो. हा जीवाणू जनावरांच्या जननेंद्रियांमध्ये दिसून येतो आणि त्यामुळे वांजपणा किंवा गर्भपात येतो जनावरास. क्लॅमिडियोसिस हा एक आजार आहे. हा आजार मुख्यत्वे शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये क्लॅमिडिया ॲबॉर्टस या जीवाणूमुळे होतो. या आजारामध्ये जनावरामध्ये गर्भपात, कमजोर कोकरांचा जन्म होणे, कोकरे अकाली जन्मणे, मेंढ्यांमध्ये वीरत्पादक ज्या ग्रंथी आहेत त्यांना सूज येणे आणि वांजपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. या व्यतिरिक्त लिस्टेरियोसिस असा एक आजार आहे, जो आजार लिस्टेरिया मोनोसायटोजन्स या जीवाणूमुळे होतो. यामध्येही गर्भपात होणे, वांजपणा अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. तर हे सर्व आहेत जीवाणूजन्य आजार. या व्यतिरिक्त काही बुरशीजन्य असे घटक आहे ज्याला फंगल डिसीजेस म्हणतात. त्यामध्ये ॲस्परजिलस स्पेसिस, म्युकर स्पेसिस, त्यानंतर ॲप्सिडिया, रायझोपस स्पेसिस असे जे बुरशीजन्य घटक आहेत, यामुळे पण जनावरामध्ये गर्भपात होतो आणि वांजपणा दिसून येतो. आणि शेवटचं म्हणजे विषाणूजन्य आजार. यामध्ये बोवाईन व्हायरल डायरिया, बोवाईन रायनोट्रकायटिस, जसं की हा हर्पेज हा असा एक विषाणू आहे, यामुळे या जनावरांमध्ये गर्भपात आणि वांजपणा दिसून येतो.
1: अच्छा, हे जे जीवाणूजन्य आजार आणि विषाणूजन्य आजार आपण म्हटलं, तर हे आजार होऊ नये म्हणून पशुपालकांना काळजी घेणं गरजेचं असतं.
0: बरोबर. तर पशुपालकांनी त्यांची जनावरे दैनंदिन किंवा दर महिन्याला त्यांच्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत की त्यांचं जनावर जर माझावर येत नसेल, माझावर येऊन पण जर त्याची गर्भधारणा होत नसेल, तर त्याच्या चाचण्या करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
1: म्हणजे त्याच्यावरून त्याला कळू शकतं की आपल्या जनावराला कोणता आजार
0: झालेला आहे.
1: परंतु मॅडम, समजा आपलं जनावर वंध्यत्व आहे, हे जर त्याला कळायचं असेल तर याची काही लक्षणं असतात का?
0: वंध्यत्वाची लक्षणे म्हणजे जनावरांमध्ये पहिलं तर प्राथमिक लक्षण म्हणजे गर्भपात होणे. ते जनावर गाभण राहत नाही, म्हणजे पुढच्या वेळेस ते गाभण राहत नाही, त्याच्यामध्ये वांजपणा दिसून येतो, त्याचे दूध उत्पादन क्षमता कमी होते. तर अशा प्रकारची सामान्य लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात.
1: आणि ही लक्षणं दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला त्यांनी घ्यायला हवा.
0: पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्याचा उपचार करायला हवा, त्याच्या उपाययोजना करायला हव्यात, ज्यामुळे जनावरांमधील वांजपणा कमी होईल.
1: अच्छा, आणि याच्यामध्ये आपल्याला वंध्यत्व जर टाळायचं असेल तर काही उपाययोजना पण करणं गरजेचं आहे.
0: हा गरजेचं आहे, कारण उपाययोजनामध्ये जी कारणं आहेत, जसं की व्यवस्थित आहार न मिळणं, म्हणजे आहारासंबंधित जो वांजपणा होतो त्याच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. व्यवस्थापनामुळे जो वांजपणा येतो त्याच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे जनावराच्या माजाची ओळख होणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे पशुपालकाला. आणि चौथं म्हणजे जनावराची तपासणी रेग्युलर करून घेणं. तर ह्या चार गोष्टींबद्दल उपाययोजना केल्या तर जनावरांमधील वांजपणा कमी होऊन ते गाभण राहण्यास मदत होते.
1: अच्छा, आपण म्हणतात की आहाराला खूप महत्व आहे, तर आहार व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आहारामध्ये आहार घटकांची कमतरता जर असेल तर माज चक्र बंद होणं, अंडे न सुटणं, गर्भधारणा न होणं, गर्भधारणा न टिकणं असे प्रकार घडतात. आहारामधील प्रथिने आणि मेद घटक प्रजननाची सरळ संबंधित असतात. जर क्षार, खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात नसल्यास जनावरांमध्ये वांजपणा येतो. त्यासाठी जनावरांना नेहमी संतुलित, सकस आणि योग्य प्रमाणात आहार पुरवावा. जवळच्या पशुवैद्यकाकडून आपण पुरवित असणारा पशु आहार अगदी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. एनडीडीबीने जो दिलेला आहे रेशनल बॅलन्सिंग प्रोग्राम, याच्यानुसारच संतुलित आहार द्यावा. आहारामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने हिरवा चारा, संतुलित पशुखाद्य, जर पशुखाद्य आवश्यक असेल तरच ते जनावरांना द्यावे, जेणेकरून जनावराची शरीर वाढ होऊन जनावरांमधील वांजपणा कमी करता येतो. दुसरं महत्वाचं म्हणजे ऊर्जेची कमतरता असल्यामुळे जनावरांना वांजपणा येतो. ऊर्जेची म्हणजे साखरेची कमतरता, त्यामुळे जनावराला 100 ते 150 ग्रॅम साधा गूळ देणं खूप आवश्यक आहे. जर असा साधा गूळ 100 ते 150 ग्रॅम जनावराला दिला तर ते जनावर लवकर माजावर येतं आणि मग कृत्रिम रेतनानी त्याला आपण गाभण करू शकतो. अशा लहान लहान गोष्टी केल्या तर त्याचा वांजपणा कमी करण्यास मदत होते. जनावरांना मोड आलेली मटकी जर दिली तर जनावर माजावर येण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या जमिनीमध्ये खूप क्षारांची कमतरता आहे, त्यामुळे काय उगवतं त्याच्यामध्ये क्षार नाही आहेत, त्यामुळे क्षार मिश्रण किंवा क्षार पावडर जर आपण जनावराला दिली तर प्रजननाला म्हणजे त्याला एक बूस्टर मिळतो आणि जनावरांमधील वांसपणा कमी होण्यास मदत होते. आणि शेवटचं म्हणजे जनावरांना 24 तास मुबलक पाणी दिलं पाहिजे पिण्यास, त्यामुळे जनावर व्यवस्थित माजावर येतात, त्यांची शरीर वाढ व्यवस्थित होते आणि ते जनावर व्यवस्थित माजावर येतं. आणि मग तुम्ही माजावर आले त्याची लक्षणे ओळखून त्याला कृत्रिम रेतन करून त्याला गाभण आपण बनवू शकतो.
1: आणि अशा आहारामुळे त्यांची एकतर प्रतिकार शक्ती वाढलेली असते म्हणून म्हणजे मग त्यांची वाढही चांगली होऊ शकते.
0: हा, प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची शरीर वाढ होते आणि ते जनावर वेगवेगळ्या रोगांनाही बळी पडत नाही.
1: बरोबर. व्यवस्थापनाच्या बाबतीत मॅडम काय सांगते?
0: व्यवस्थापनातील वांसपणा, आता जसं जनावरांमध्ये 5% वांसपणा कायमस्वरूपी वांसपणा असतो, जर 100 जनावरे असतील तर 5% जनावरे कायमस्वरूपी वांस असतात, ती गाभण राहू शकत नाहीत. त्यानंतर जे 95% जनावरे आहेत त्यांच्यामधला वांसपणा हा व्यवस्थापनामुळे वांसपणा येतो. पशुपालकांनी गोठ्यामधील जनावरांचं जर व्यवस्थापन योग्य ठेवलं तर हा वांसपणा आपल्याला कमी करता येतो. आता व्यवस्थापनामध्ये पहिलं महत्वाचं आहे प्रजननाची उद्दिष्टे. पशुपालकाला प्रजननाची उद्दिष्टे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जर 250 किलोचा आहे एखादी कालवड आहे गोठ्यामध्ये, तर ती कालवड 250 किलोच्या वजनाची कालवड 10 ते 12 महिन्यामध्ये माजावर येते आणि त्यानंतर योग्य वेळी कृत्रिम रेतन करून ती गाभण राहते. तर अशा प्रकारची माहिती जर असेल, प्रजननाची जर उद्दिष्ट पशुपालकाची एकदम पक्की असतील तर हा वांसपणा कमी करण्यास मदत होते. आता यामध्ये अत्यंत साधा उपाय आहे जसं की मेजरिंग टेप. मेजरिंग टेप जर असेल तर तो टेप वापरून जनावराचं 10 दिवसांनी वजन केलं पाहिजे पशुपालकांनी. जर जनावर गोठ्यामध्ये आहे तर त्याचं 10-10 दिवसांनी तुम्ही मेजरिंग टेप वापरून त्याचं वजन करा, त्याची शरीर वाढ बघा. हा कसा वापरतात तुम्ही गुगलवर जर टाकाल तर तुम्हाला त्याची माहिती मिळते. छातीचा घेर आहे, छातीचा घेर मोजायचा इंचामध्ये आणि त्याचा गुडघा तो शेवटचा भाग, तर ती लांबी त्या दोघांना त्याचा गुणाकार करून 660 त्याला भागायचं तर तो झालं शरीर वाढ त्याची, ती किलोमध्ये येते. तर ही शरीर वाढ आपण 10-10 दिवसांनी त्याची चेक म्हणजे तपासली पाहिजे आणि ती शरीर वाढ ही वाढत गेली पाहिजे. जर तशी शरीर वाढ योग्य असेल म्हणजे वाढत असेल तर ते जनावर नक्कीच गाभण राहतं, त्यामध्ये वांसपणा येत नाही. पण ती शरीर वाढ जर कमी होत असेल तर तुम्हाला नक्कीच त्याच्या आहारामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता.
1: बरोबर.
0: तर अशा पद्धतीच्या लहान लहान व्यवस्थापनामुळे जनावरांमधील वांसपणा कमी करता येतो. हे झालं शरीर वाढीसंबंधी. त्यानंतर गोठ्याचं तापमान जे आहे जिथे जनावर आपण बांधतो तर ते तापमान 20 ते 30 डिग्री असलं पाहिजे. कुठलाही ऋतू असो त्यामध्ये 20 ते 30 डिग्री एवढंच तापमान असायला हवं. त्यासाठी एक साधा थर्मामीटर आहे, तो थर्मामीटर वापरून तुम्ही ते तापमान एवढंच ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे पशुपालकांनी. अशा साध्या व्यवस्थापनाच्या बदलामुळे देखील जनावरे व्यवस्थित माजावर येतात.
1: म्हणजे पशुपालक जेव्हा दूध व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती पाहिजे.
0: हा, या सर्व गोष्टी त्यांना माहीत असतील त्या हिशोबाने जर ते गेले तर नक्कीच त्यांच्या जनावरांची दूध उत्पादन करण्याची क्षमता वाढणार, त्यांना प्रत्येक वर्षात एक वासरू मिळणार आणि वासरू मिळालं की त्याचं दूध उत्पादन वाढणार.
1: मॅडम, आपण म्हटलं की जनावराचा मांस ओळखणं फार महत्वाचं आहे.
0: पशुपालकांना जनावराचा मांस ओळखण्याची क्षमता आणि अचूकता आली पाहिजे. जनावरांमध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून आणि सूक्ष्म निरीक्षणामधून त्याचा मांस ओळखता येतो. पण बऱ्याच जनावरांमध्ये मुका मांस असतो जो की समजत नाही. मग जर मांस समजत नसेल तर जनावरांच्या गळ्यामधील जी दोरी आहे, जनावरे गाई म्हशी जे बांधून ठेवतात, ती सोडून मुक्त संचार पद्धतीने त्यांना सोडलं पाहिजे आणि त्यामध्ये जनावरांची काय हालचाल आहे, जर जनावर माझावर आहे आणि तो मुका माझा आहे आणि त्यांना जर सोडलं तर ते दुसऱ्या जनावरांसोबत जाऊन त्यामधून पण जनावरांचा मांस कळतो. तर अशा प्रकारे मांसाची ओळख असणं, त्याची माहिती असणं पशुपालकाला अत्यंत आवश्यक आहे. जनावर मांसावर आल्यानंतर त्याचं लगेच कृत्रिम रेतन करून घेतलं पाहिजे जेणेकरून ते गाभण राहील. जर तो मांस कृत्रिम रेतन करून पण दुसऱ्या दिवशी तो मांस 10 ते 12 तास तसाच दिसत आहे जनावरांमध्ये तर 24 तासांनी परत एकदा कृत्रिम रेतन केलं पाहिजे ज्यामुळे ते जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
1: अच्छा.
0: त्यानंतर जो मांसाचा स्त्राव आहे, जे सिक्रिशन्स येतात, त्या स्त्रावाची तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा स्त्राव कसा आहे प्रयोगशाळेमध्ये तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्याची एक विशिष्ट रचना आढळून येते. ती जर रचना तशी असेल तर नक्की 70% ते जनावर म्हणजे गाभण राहतं. तर ती तशी विशिष्ट रचना असेल तरच तुम्ही कृत्रिम रेतन करा ज्यामुळे ते जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
1: त्यानंतर जनावरांची तपासणी ही वेळोवेळी व्हायला पाहिजे. असं आपण म्हटलं. उपाययोजना काय कराव्यात यामध्ये?
0: हा, तर सर्वात आता शेवटचा महत्वाचा पॉईंट म्हणजे जनावराची तपासणी. तर दर महिन्याला जनावराची पशु प्रजननासाठी तपासणी झाली पाहिजे. हे अत्यंत सोपं आहे, खर्चिक पण नाहीये. चाचण्या आहेत त्या पण अत्यंत स्वस्त अशा आहेत, फक्त थोडासा वेळ दिला पाहिजे.

0: त्यानंतर जनावरांचे जी लघवी आहे त्याची तपासणी करून त्यामध्ये काही जीवाणूजन्य विषाणूजन्य किंवा परजीवींचा काही संसर्ग आहे का हे तपासलं पाहिजे. त्यानंतर सोनोग्राफी हे एक आधुनिक तंत्र आहे, तर सोनोग्राफी करून त्या गर्भाची व्यवस्थित वाढ होत आहे का, जनावराच्या गर्भाशयाची अवस्था काय आहे, स्त्रीबीजाची काय अवस्था आहे, या गोष्टींची तपासणीही रेग्युलर करून घेतली पाहिजे पशुपालकांनी. त्यानंतर काही आजार आहेत जसे मी सांगितले, जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार, मेन म्हणजे क्षय आणि ब्रुसेलोसिस, तर यासाठीच्या चाचण्या आणि बाकीचे जे पण आजार आहेत त्या सर्व आजाराच्या चाचण्या करून ह्या रोग निदानाचा जर वेग वाढवला तर जनावरांमधील वंध्यत्व किंवा वांझपणा कमी करता येतो.
1: नक्कीच. आणि मॅडम, पशु वंध्यत्व निवारण मोहीम किंवा अभियान या संदर्भात काय सांगते?
0: सध्या शासन पशु वंध्यत्व निवारण मोहीम आपल्या या सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये राबवत आहे. तर या अभियानामध्ये सर्वांचा, म्हणजेच जसं पशुसंवर्धन खातं आहे, महसूल खातं आहे, आरोग्य खातं, वन खातं, त्यानंतर वेगवेगळे जे विद्यापीठ आहेत आपले 5 ते 7 ठिकाणी, त्या सर्वांचा सहभाग, ज्येष्ठ पशुवैद्यक संघटना आहेत, पशुपालक आहेत, सर या सर्वांचा सहभाग या अभियानामध्ये अत्यंत मोलाचा आहे. सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. या अभियानामधून जनावरांमधील वांझपणा नष्ट करून जनावरांमध्ये जी गाभण राहण्याची क्षमता आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याला नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही.
1: आणि मॅडम, जेव्हा पशुपालक जनावर खरेदी करतो तेव्हा ती निवड खूप महत्वाची ठरते.
0: हा, जनावर खरेदी करताना त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. खूप साऱ्या चाचण्या आहेत, दिलेले प्रोटोकॉल्स आहेत, त्याप्रमाणे ते जनावर आजारी नाही याची खात्री करून ते जनावर विकत घ्यावं आणि विकत घेतल्यानंतर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर ते जनावर वेळेत माझ्यावर येतं आणि मग कृत्रिम रत्नाने किंवा नैसर्गिक पद्धतीने ते गाभण राहतं आणि त्यामुळे पशुपालकांचंच हित आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढणार आहे, त्यांचा आर्थिक जो लॉस होतोय तो होणार नाही. तर अशा पद्धतीने जनावर विकत घेताना आणि विकत घेतल्यानंतर ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर जनावरांमधील वांझपणा कमी होण्यास मदत होईल.
1: जनावरांमध्ये वंध्यत्व निर्माण करणारे आजार कोणते आहेत हे आपण सांगितलं, म्हणजे जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार आहेत. हे आजार होऊ नये म्हणून आपल्याला या प्रत्येक जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांचं आहार व्यवस्थापन व्हायला पाहिजे. निवारा व्यवस्थापन त्यांचं चांगलं असेल तर जनावर आपलं आजारी पडणार नाहीत, त्यांची प्रकृती सुदृढ राहील आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे एका वर्षात एक वासरू हे पशुपालकाला नक्कीच मिळेल आणि त्याचं दूध उत्पादन वाढणारं आहे. तर मॅडम, आज आपण इथे आलात आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, या कार्यक्रमात आपण आज दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश म्हटला तर हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम, आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात। त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात। त्यांची शिकवण आपल्या भविष्याची दिशा असते आणि त्यांच्या संघर्षातून शिकवलेले धडे हेच आपल्या सर्वांचे सामर्थ्य असतं। तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ, तेव्हा आपण त्यांना देऊया मानाचे स्थान

0: आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे दीपक नारायण डोंगरे. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अति दुर्गम भागात म्हणजे अहेरी सारख्या जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा सुद्धा केलेली आहे आणि अगदी बेताच्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे. यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कार्यरत असताना प्रशासकीय विभाग प्रमुख याचे सुद्धा कार्य त्यांनी पूर्णतः तत्परतेने केलेले आहे. सध्या ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य म्हटलं तर मागास वर्गांसाठी कास्ट्राईब सारख्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी महासंघाचे ते सध्या कार्य करीत आहेत. तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्याचे सुद्धा त्यांचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे. तर डोंगरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर डोंगरे साहेब, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याबद्दलची माहिती म्हणजे तुमचं बालपण, बालपणापासून आपण सुरुवात करू, मग तुमचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण म्हणतो आपण, आणि मग कॉलेजचं शिक्षण असं हळूहळू पुढे जात जात आजच्या वयापर्यंत आपण येऊ, म्हणजे तुमचा रिटायरमेंटचा काळ, सेवानिवृत्तीचा काळापर्यंत आपण येऊ आणि सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय कार्य आहे असं आपण हळूहळू पुढे येऊ. आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्यच तसं आहे की तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करतो. कार्यक्रमाचं शीर्षकच आहे अमृत कलश. तर आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्ही आपल्याबद्दलची माहिती देताना तुमचा जन्म केव्हा झाला, तुमच्या आई वडिलांचं नाव काय होतं आणि तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती थोडी कथित करा.
1: माझा जन्म 7/4/1954 आहे. लहानपणी असताना आमचं घर छोटस होतं आणि माझ्या आईचं नाव पार्वताबाई आणि वडिलांचं नाव नारायण डोंगरे
0: होतं.
1: आता हयात नाहीत.
0: तुमचे घरी कोण कोण, म्हणजे तुम्ही घरचे सगळ्यात मोठे की अजून तुमचे भाऊ बंद किती होते?
1: माझे 5 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी मी 5वा नंबर.
0: बरं, मग आता तुम्ही अगदी बालपणी असताना तुम्ही प्रायमरी स्कूलमध्ये गेला असणार, म्हणजे जसं 1 ते 4 म्हणू आपण त्यावेळेसचा काळ, तर तो तुमचा कोणता काळ होता?
1: जवळपास 65 जवळपास असेल,
0: 1965
1: जवळपास. आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये
0: प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण झालं. प्राथमिक शाळा होती ती महानगरपालिकेची?
1: धंतोली प्राथमिक शाळा.
0: महानगरपालिका प्राथमिक शाळा. आणि 1 ते 4 तुमचं त्या शाळेत झालं?
1: महानगरपालिका.
0: महानगरपालिका. बरं, मग महानगरपालिकेमध्ये आपण त्या काळात जो शाळा असायच्या अशा, तर मला वाटते महानगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या काळात. प्रायव्हेट शाळांना मला वाटतं तेव्हा प्राधान्य नव्हतंच.
1: होत्या, परंतु
0: कमी होत्या.
1: कमी होत्या आणि थोड्या आजकाल वगैरे मीडिया शाळा वगैरे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या संस्थेच्या वगैरे शाळा. बरोबर. तुम्ही आता बालपणी 1 ते 4 मध्ये असताना तुमचं बालपण कसं गेलं मग, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं शाळेमध्ये शिक्षण घेताना 1 ते 4 तुम्हाला एकटे तुम्ही शाळेत जायचे की आई वडील वगैरे सोडून द्यायचे?
1: आम्ही लहान असताना 2-3 विद्यार्थी सोबत राहून आम्ही आपल्या शिक्षणाकडे शाळेमध्ये जात होतो. भीती कधी वाटली नाही लोकांना.
0: अच्छा, भीती वगैरे कधी वाटली नाही. छान छान. असं तुमचं त्यावेळेसचा आता आजपासून मला वाटतं जवळपास तुमचं वय किती आहे आज?
1: आता 72 वर्षाचं.
0: 72 वर्षाचं आहे. तर 5-6 वर्षाचं असताना शाळेमध्ये टाकलं समजा तुम्हाला पहिल्या वर्गात वगैरे, आणि मग तुम्ही 10 वर्ष होईपर्यंत त्या शाळेत होता?
1: नाही, नंतर
0: नाही. तर त्यामध्ये तुम्हाला असा काही प्रसंग तुम्हाला आता आठवतो का जो तुम्ही श्रोत्यांना ऐकू असं वाटतो तुम्हाला, असा काही छोटासा प्रसंग म्हणा, तुम्ही काही कुठल्या भाषणामध्ये भाग घेतला, कुठल्या गायनामध्ये भाग घेतला, किंवा असा शालेय प्रसंग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही शिक्षा केली किंवा काही असं चुकीचं झालं वगैरे, असं काही अगदी संक्षिप्तपणे सांगू शकाल का?
1: शाळेमध्ये असताना काही मुलं उद्धटपणाने मॅडमशी बोलायचा, त्यावेळेस वाटत होतं की आपण थोडस व्यवस्थित वागलं पाहिजे. हा एक प्रसंग त्यावेळेस.
0: म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि शालेय शिक्षकांच्या जे काही ते सांगतात त्यांचं ऐकणं आणि सोबतच आपण आज्ञेकारक होतो तेव्हा. बरोबर आहे ना. मग आलं 5वी ते 10वी माध्यमिक स्कूल.
1: माध्यमिक शाळा माझे घराच्या शेजारीच आहे, थोडा हायस्कूल, त्यामध्ये वर्ग 5 ते 10 पर्यंत मी तिथे शिकलो. त्यानंतर महाविद्यालय धनपेठ महाविद्यालय आणि धनोटे नॅशनल कॉलेजमध्ये.
0: शालेय शिक्षणामध्ये तुम्ही 5वी ते 10वी या काळात असा कुठला स्नेह संमेलन म्हणा, गांधीजी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, असे जे कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये वगैरे, स्नेह संमेलनमध्ये वगैरे, अशा कुठल्या स्नेह संमेलनात वगैरे तुमचा काही पार्टिसिपेशन म्हणा असं

0: भाग घेण्याचा काही प्रसंग तुम्हाला आला का?
1: एकदा आला मॅट्रिक मध्ये असताना, नाटकामध्ये थोडासा रोल केलेला आहे.
0: कुठलं नाटक होतं ते?
1: आता तेवढं आठवत नाही मला, परंतु भाग घेतलेला होता. आणि शाळेमध्ये असताना एनसीसी मध्ये आम्ही पार्टिसिपेट
0: केलं. शाळेमध्ये असताना म्हणजे ज्युनियर ग्रेड मध्ये, मला वाटतं सातव्या वर्गापासून वगैरे एनसीसी सुरू झाली असेल. आता एनसीसी मध्ये असाल तर तुम्हाला एनसीसी चे कपडे सुद्धा घालावे लागले?
1: नाही, एनसीसी चे कपडे आम्हाला शाळेकडून मिळाले.
0: शाळेकडून मिळाले. एनसीसी मध्ये तुम्हाला असं काय प्रशिक्षण देण्यात?
1: त्या काळात मला आठवते, आम्हाला रायफल चालवण्याची प्रशिक्षण देण्यात आलं.
0: रायफल वगैरे
1: 303 ची,
0: 303 ची बोरची बंदूक म्हणू आपण, म्हणजे रायफल.
1: शिस्त दाखवायची,
0: शिस्त अशी होती. कुठला कॅम्प वगैरे गेला नाही का एनसीसी चा वगैरे?
1: एनसीसी चा काम चिखलदऱ्याला गेला होता.
0: अच्छा, तर मग चिखलदऱ्याला तुम्ही पण जाऊन आला?
1: मी जाऊन आलो.
0: तर तिथला काही प्रसंग असा तुमचा त्यावेळेस कसं काय तुमचं कॅम्प झाला?
1: त्यावेळेस कॅम्प व्यवस्थित झाला. त्यावेळेस आम्ही लहान असताना खूप एन्जॉय केलेला आहे
0: शाळेचा याच्यानुसार. बरोबर. आणि एनसीसी मध्ये असल्यामुळे तुमच्या अंगात म्हणा, तुमच्या रक्तात म्हणा, एक शिस्तीचा भाग तुमच्या अंगात, म्हणजे काय म्हणू आपल्या रक्तात भिनल्या गेला. आणि शिस्तीमध्ये राहून तुम्ही मला वाटते आजवरची पूर्ण आयुष्य जे आहे शिस्तीत काढलेलं दिसतंय असं मला वाटतं. बरं, मग त्यानंतरचा 11वी, मला वाटतं तेव्हा 12वी नसेल असं मला,
1: प्री युनिव्हर्सिटी होती,
0: प्री युनिव्हर्सिटी 11वी. आणि मग नंतर तुमची डिग्री कुठल्या विषयात झाली आहे?
1: बीए मध्ये केली.
0: बीए मध्ये केली, आर्ट्स फॅकल्टी मध्ये. आणि पुन्हा कुठली मास्टर डिग्री तुम्ही घेतली?
1: नाही, मला मग वडील वाढल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदारी मी घेतली आणि दोन बहिणी आणि भावांचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न केलं.
0: म्हणजे तुम्ही घरचे पाचव्या नंबरचे जरी असले भावांमध्ये आणि बहिणींमध्ये सुद्धा, पण बाकीचे अजून तुमच्यापेक्षा लहान बहिणी आणि भाऊ असतात, तर त्यांना पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे.
1: शिक्षण शिकवलं,
0: शिक्षण शिकवलं,
1: ग्रॅज्युएट केलं त्यांना.
0: बरोबर. आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली?
1: माझी नोकरी मला कष्टसाहेब संघटनेचे माझे मित्र देवदास रंगारी, ते समाज कल्याणमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की तू आता समाजकारण थोड आणि आपली नोकरी पकड. त्यानुसार त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्या मार्फत मी अहेरीमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय 1985 मध्ये रुजू झालो.
0: अहेरी म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अति दुर्गम भाग, थोडा डिस्टर्ब एरिया पण आहे, म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळे जंगलचं वास्तव्य आणि त्यासोबतच नक्षलवाद पण तिथे आहेत जरा. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्ही केली, अशा अतिदुर्गम भागात तुम्हाला नोकरी करताना कोणकोणत्या गोष्टींना पुढे जावं लागलं किंवा सामना करावा लागला?
1: सुरुवात अशी आहे, मला ज्या दिवशी मी रुजू व्हायला गेलो त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी येत होता आणि 1985 असा काळ होता की तिथे कोणीच जात नव्हते, पण सरकारी नोकरी असल्यामुळे मला जावं लागलं आणि तिथलं वातावरण बघितलं, काम करणंच अवघड होतं पण करावं लागलं कारण सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यावेळेस एकच बस जायची सकाळी 5 वाजताची,
0: म्हणजे नागपूर
1: ते अहेरी, आणि 7 घंट्याचा रस्ता होता.
0: 7 तास.
1: तरी आमचे नागपूरचे बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी असल्यामुळे मला तेवढं जाणवलं नाही. त्यावेळेस नवीन जिल्हा तयार झाला होता तो 1-2 वर्षापूर्वी. जेवढे कर्मचारी होते रुग्णालयात ते जास्तीत जास्त नागपूरचे असल्यामुळे मला खूप मदत झाली त्या लोकांची आणि चांगल्या प्रकारे माझे 2 वर्ष तिथे निघाले. माझे साहेब होते सिव्हिल सर्जन, आता नागपूरचे रिटायर्ड इथूनच झाले ते डॉक्टर पी आर सिंग साहेब, त्यांच्या नियंत्रणाखाली काम केलं. अहेरीमध्ये असताना ते माझे बॉस होते.
0: आणि अहेरीमध्ये तुम्हाला जाण्यायेण्याचा वगैरे भरपूर त्रास झाला कारण अतिदुर्गम भाग असल्यामुळे पावसाच्या दिवसात पण तिथल्या नद्या म्हणा नाले म्हणा मला वाटते अजूनही तुडुंब भरलेले असतात. म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग आहे जरा, त्यामध्ये आपण काय म्हणू रोड रस्त्याचं बांधकाम म्हणा, जी प्रगती व्हायला पाहिजे. पूर्व महाराष्ट्र गडचिरोली सारखा जिल्हा हा प्रगतीच्या दृष्टिकोनातनं पाठीमागे राहिलेला. बरं, मग तुमचं राहणं आणि वास्तव्य तुमचं अहेरीलाच तुम्ही राहिलात?
1: अहेरीमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूर अप डाऊन करता येत नव्हतं ना.
0: हो बरोबर आहे,
1: त्यामुळे 7 घंटे
0: आणि एकच येणं जमत नव्हतं.
1: एकच बस यायची, एक जायची आणि एक यायची. महत्वाचं म्हणजे त्यावेळेस काही सुधारणा नव्हती. संध्याकाळी 5 नंतर घराच्या बाहेर निघणं जीवजंतू जे आहेत
0: जीवजंतू आहेत तिथे बरोबर,
1: त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. पण आता अशा लोकांना काय देणार?
0: म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्हाला
1: जीवजंतू म्हणजे
0: जीवजंतू म्हणजे कोणत्या प्रकारचे? साप
1: साप विंचू वाघ
0: वगैरे यांचं भय असं
1: त्यावेळेस खूपच
0: जास्त होतं बरोबर. आणि तिथला जो काय म्हणू डिस्टर्ब एरिया आहे त्याचा पण तुम्हाला त्रास झाला का?
1: त्रास दवाखान्यातल्या लोकांना त्रास नाही होत, त्यांना माहित आहे की हा दवाखान्यातला आहे आणि

0: सुरेंद्रला माझे मित्र होते रजनी गायकवाड धरणपेठमध्ये. माझी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो तर तिथे मला एक मुलगी तिची नातेवाईक दिसली तर त्यांच्या घरीच मी त्यांना नेहमी जायचं विचारलं ही मुलगी कोण आहे. तर माझी मामाची मुलगी आहे तर माझ्यासाठी जमेल का म्हटलं. मला आवडली आहे तर त्यांनी म्हटलं की बघू आम्ही. आणि दोन तीन दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मागणी केली मी आणि त्यावेळेस माझं लग्न ठरलं.
1: कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची?
0: 25 मे 1986.
1: म्हणजे तुमचं लग्न सुद्धा तुमच्या आवडीनुसार
0: आणि कमी वयात
1: पण झालं.
0: कमी वयात
1: तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी लग्न झालं?
0: 32 वर्षी. परंतु कमी वयात म्हणजे काय असं
1: लग्नाचं जास्त बघण्याचं
0: केलंच नाही.
1: आणि त्या मुलीचं सोबत तुमचं लग्न पण मिळून गेलं.
0: आणि मी विचारलं पण नाही की ते शिक्षण किती केलं आहे.
1: अच्छा.
0: आणि कुठे राहते
1: वगैरे. म्हणजे हा तुमचा एक चांगला प्रसंग आहे. तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला कुठला
0: अडथळा आणला?
1: कुठलाच अडथळा आला नाही. आणि मला वाटते तुम्ही एकच मुलगी बघितली आणि तिच्याशीच लग्न केलं. खूपच छान.
0: शिक्षण पण विचारलं नाही. आई वडील काय करतात ते मला माहित नव्हतं. विचारपूस केली नाही. मुलगी आवडली. मागणी केली स्वतः माझ्या मित्रांना ज्यांच्या घरी होते त्यांना माझ्याविषयी सर्व माहिती होती. त्यामुळे त्यांनी जोखीम घेतली की हा मुलगा मुलीसाठी योग्य राहील.
1: कुठलं सासर आहे आपलं?
0: माझं सासर त्यावेळेस टाकरघाटचं होतं.
1: टाकरघाट.
0: आता नागपूरला आले.
1: म्हणजे तुमचं आवडीनुसार तुमचं लग्न झालं आणि तुम्ही संसाराला पण लागलात त्या काळी. मग मुलबाळावर किती आहेत आपल्याला?
0: मला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला दिली आहे. ती MLS झालेली आहे. MLS बऱ्याच लोकांना माहित नाही त्यांना काय असते तर BSc कॉम्प्युटर केलेलं होतं. MLS म्हणजे मास्टर ऑफ लेबर स्टडी. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे. नागपूर शहरामध्ये एकच आहे महाराष्ट्रात. त्या संस्थेतून जे निघतात मुली मुलं ते डायरेक्ट क्लासरूम अधिकारी बनतात. हा माझ्या मुलीला मी सांगितलं की तू इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण तेवढे श्रीमंत नाही आहोत की तुला शिक्षण चांगलं आहे तुझं झालं परंतु MLS करून टाक. तिनं ऐकलं केलं आणि तिला मग पुण्यामध्ये लग्न झाल्याच्यानंतर स्टेट बँकेमध्ये क्लर्किलची नोकरी मिळाली.
1: जॉब पण मिळाली. जॉब फार छान. वा.
0: दुसरी मुलगी ती पण मध्ये बीकॉम
1: एमबीए केलं
0: आणि मुलगाने MBA केलं.
1: छान छान. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना
0: पोस्ट ग्रॅज्युएट केलं.
1: म्हणजे उच्च शिक्षणाचे तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि मुलांना घडवलेलं आहे उच्च शिक्षण देऊन आणि उच्च शिक्षणामुळे आज ते स्वपायावर उभे पण आहेत. लग्न काय तुम्ही केलं पण लग्नानंतर सुद्धा ते स्वबळावर आज नोकरी करून राहिले आणि त्यांच्या संसारात ते सुखी आहेत. छान छान. अगदी म्हणजे तुमचं आपण काय म्हणू तुमचा संसार तुमचे मुलं तुमचं वधू संशोधन हे तुमचं अगदी काय म्हणू एक तुमच्या म्हणजे बाख्यांना जोगच आहे. आणि अतिशय छान याच्याने तुमचं सगळं काही संसार चालू आहे. आणि तुम्ही आता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमचा जो जीवन काळ आहे तो तुम्ही अगदी सुखात आणि कुठल्याही ते न येता तुम्ही करून राहिले. बरं, आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज आपल्या सोबत आहेत दीपक नारायण डोंगरे साहेब जे अहेरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होऊन जवळपास त्यांना आज बरेच वर्ष झाले आणि त्यांच्या जीवनाबद्दलच आपण जाणून घेत आहोत आपल्या आजच्या या मुलाखतीद्वारे. तर डोंगरे साहेब, आपण श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. मग ते गीत भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीत असो, तुमच्या आवडीचं एखादी गीत तुमच्या मुखातून जर ते तुम्ही गायला थोडस एक वाक्य जरी, मग आपण ओरिजिनल गीत श्रोत्यांना नक्कीच ऐकू. सांगा तुमच्या आवडीचं गीत.
0: मला भावगीताविषयी जास्त आवड आहे. मला अरुंधती यांचं भावगीत या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे माझ्याकडे मला आवडते. माझ्याकडे त्याची CD पण ठेवलेली आहे.
1: छान छान. तर श्रोते हो, आपण ऐकूया डोंगरे साहेबांच्या आवडीचं गीत.

0: तर श्रोते हो, आताच आपण दीपक नारायण डोंगरे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो, आपल्यास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर डोंगरे साहेब, मुलाखतीच्या पुढे वळूया.
1: चालेल.
0: पुढचा प्रश्न मला असा विचारायचं वाटतं डोंगरे साहेब, की तुमचा संसार तुम्ही छान फुलवला, मुलांना पण छान शिक्षण दिलं, मुलांना घडवलं, बाकीचं जे आता म्हणतो आपण, तुमचं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं?
1: माझं झालं 2012 मध्ये,
0: 58 वर्षाचं आहे मला वाटते तेव्हा.
1: महाराष्ट्र
0: शासनाचं 58 वर्ष वय हे सेवानिवृत्तीचं वय आहे. तर सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे तुम्ही सांभाळलं, आरोग्य विभाग सांभाळला आणि रिटायरमेंट झाल्यावर तुम्ही कुठल्या कार्यालय वगैरे सुरुवात केली?
1: माझ्याकडे खूप काय लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही या आमच्याकडे, परंतु मी युवक असताना कास्टाईप संघटनेमध्ये काम केलं, त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरही मला कास्टाईप संघटनेमध्ये भाग घेणं गरजेचं होतं आणि मला त्यावेळेस महासचिव म्हणून नियुक्त केलं. त्यामार्फत मी कर्मचाऱ्यांच्या समस्या, सेवानिवृत्तीच्या लोकांच्या समस्या, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांना मदत करण्याचा आजही मी प्रयत्न करत आहे.
0: म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील, म्हणजे आपण म्हणतो तुमच्या फक्त आरोग्य सेवा विभागातल्याच कर्मचाऱ्यांसाठी
1: नाही,
0: राज्य शासनाच्या
1: ज्या काही कार्यालय आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला.
0: म्हणजे मागासवर्गीय जी संघटना आहे आणि मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जसं त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा त्यांना
1: अनुकंपा नोकरी मिळत नाही,
0: वेळेवर त्यांना इन्क्रिमेंटचा प्रॉब्लेम असतो, पुन्हा कुठे पण त्यांची बदली केली जाते, अति दुर्गम भागात पण बदली केली जाते, तर अशासाठी तुम्ही एक सामाजिक कार्य करीत आहात आणि अशा शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा एक हातभार आहे आणि त्यांना तुम्ही एक कल्याणकारी कार्य करण्याचं तुमचा अनुषंग आहे, फार चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या सेवानिवृत्त झाल्यावरही तुम्ही जे कार्य करीत आहात, खाली न बसता वयाच्या दृष्टिकोनात म्हणा, या सगळ्या गोष्टींना तुम्ही अजूनही सुरू ठेवलेलं आहे, ही खूप छान गोष्ट आहे. बरं, मग तुमचा आज 72 वर्षाचा जो काळ आहे सेवानिवृत्ती, तर या काळात 72 वर्षाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काही छंद वगैरे होते का? असा काही वेगळा छंद असं तुम्हाला वाटतो जो सांगावासा वाटतो? पुष्कळ लोकांना वाचण्याचा छंद असतो, रेडिओ टीव्ही वगैरे बघण्याचा छंद असतो, कुणाला खेळाचा छंद असतो, क्रिकेट बघण्याचा किंवा कुठला हॉकी बघण्याचा, इव्हन खेळण्याचा सुद्धा, कुणाकुणाला पर्यटनाचा छंद असतो, चला इकडे या गावाला जाऊया, त्या गावाला जाऊया, कुठल्या स्थानांमध्ये जाण्याचा असतो, तर तुमच्या बाबतीत आता असा कुठला छंद तुम्ही सांगू शकाल?
1: छंद मध्ये मला नागपूर शहरामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी आंदोलन आणि धरणे ठेवले तर त्या मला सक्रिय भाग घेण्याची मला खूप आवड आहे आणि मी घेत असतो.
0: छान छान, म्हणजे एकंदर तुमचा सामाजिक दृष्टिकोनातनं समाजाला पुढे आणण्यासाठी, मुख्यतः मागासवर्गीय समाजाला पुढे आणण्यासाठी तुमचा संघर्ष अजूनही सुरू आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आक्षेप घेतला तर त्याला लढायला तुम्ही पुढे असता. बरं, मग आता आपण म्हणतो की आपलं जीवन हे सार्थकी झालं की नाही आपल्या आयुष्यात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा जीवनाचा जो एवढा सगळा काळ आहे, आपलं जीवन आपण कुठेतरी याला समर्पित केलं आहे, शासनाला समर्पित केलं आहे, तुम्ही आरोग्य विभागाला समर्पित केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांना पण तुम्ही समर्पित केलं आहे, इष्टमित्र नातेवाईकांना अजूनही तुमचा कार्य सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला काय वाटतंय की माझं जीवन सार्थकी झालं की नाही झालं, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल?
1: आता मी सुखी आहे, कारण जे समस्या होत्या 1975 नंतरच्या त्या मी पूर्ण रिटायरमेंटच्या नंतर पूर्ण केलेल्या आहेत आणि घर स्वतःच बांधकाम केलं आहे. कोणाकडूनही मी माझ्या आर्थिक मदत घेतली नाही, कर्ज घेतलं नाही, सरकारी नोकरी असताना कोणत्याही

0: प्रकारचं गैरव्यवहार केलेला नाही. जो काही पैसा मिळाला त्याच्यातून माझं घरदार मुलं शिक्षण केलं.
1: फार छान. तुमचं आयुष्य तुम्ही अगदी साधेपणाने पण लोकहितार्थ सामाजिक कार्यासाठी पण तुम्ही व्यतीत केलेलं आहे आणि अजूनही व्यतीत करीत आहात हे महत्वाचं ठरतं. तर डोंगरे साहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी तुम्ही असा काय महत्वपूर्ण असा संदेश प्रदान करणार?
0: वृद्धापकाळाच्या समस्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की पहिले तर आपली प्रकृती जपावी. अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं. योग्य दिनचर्याचे नियोजन करावे. संतुलित आहार घ्यावा. वयाला झोपेल असा नियमितप्रमाणे व्यायाम करावा. तणावमुक्त जीवन, कलह वादविवाद या मुक्त संचार असावा. लहान मुलं यांच्या सहवासात जास्त रमावे. मित्र आणि आप्तष्ट यांचा विरंगुळा. सुगम संगीत ऐकणे मनावरचं औषध असतं. मन भावना संगीताचा आनंद घ्यावा. वाचनाचा छंद जोपासावा. गरजेपुरते आराम, विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण, विनाकारण अंथरुणावर डोलणं टाळावे. विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं. व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा. समतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी. पैशाचा योग्य विनियोग करावा. या उद्यापकरात महत्वाच्या वाटतात.
1: छान छान छान. तुम्ही अगदी आरोग्य सेवेपासून, पैशाची व्यवहार करण्यापासून ते दिनचर्येपासून ते खाण्यापिण्यापासून सगळा महत्वपूर्ण संदेश ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. तर डोंगरे साहेब, आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात कल्याणकारी कार्य करण्याचा जो काही त्यांचा अनुषंग आहे त्याबद्दल आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे डोंगरे साहेब तुम्हाला शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या अमृत कलश याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम ऐकलात अमृत कलश. या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा आज 41वा भाग आपण ऐकणार आहोत। अनेक चित्रपट निर्मिती करताना राम कदम यांना आलेल्या अडचणी, चित्रपट निर्मिती करताना अगदी सर्वसामान्य लोकांना त्यांनी दिलेली संधी, अनेक नवनवीन गायकांना त्यांच्या गाण्यामध्ये दिलेली संधी, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह या कार्यक्रमातून आपण ऐकत आहात। पूर्वी अनंत माने आणि बाळासाहेब सरपोतदार या जोडीचा अवघाची संसार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातलं गाणं गाजलं होतं रूपास भाळ लोमी। बाळासाहेबांनी याच चालीवरचं एक गाणं जगदीश खेबुळकर यांच्याकडून लिहून घेतलं होतं। स्वप्नात आज माझ्या आली भिजून राणी, वस्त्रात चिंब ओल्या आली सजून राणी। स्वप्नात साजणाच्या आली भिजून राणी, शब्दातुनी तुझ्या या आली जुळून गाणी। आणि हे प्रेमगीत जुनी चालच कायम ठेवून अजिंक्य देव आणि निशिगंधा वाड यांच्यावरती चित्रित केलं होतं, पण बाळासाहेबांचा काहीतरी अंदाज चुकला।

ला साबा, ही चाल जुनी असल्यामुळे म्हणा या गाण्याच्या वेळेला चित्रपटातून प्रेक्षक चक्क उठून जात असत. खरं तर या गाण्याला जगदीश खेबुडकर यांना उत्कृष्ट गीतलेखनाचं बक्षीसही मिळालं होतं. हा चित्रपट होता झेडपी. बाळासाहेब सरपोतदार आणि राम कदम यांना झेडपी चित्रपटातली गाणी ध्वनिमुद्रित करण्याची संधी दिली होती. या झेडपी चित्रपटामध्येच गाण्याच्या भेंड्याचंही एक गाणं होतं. ते रश्मी ऑर्केस्ट्राच्या वाद्यवृंदांच्या मदतीनं राम कदमांनी रेकॉर्ड करून घेतलं, पण त्याचं चित्रीकरण फारसं चांगलं झालं नसल्यामुळं बाळासाहेबांनी ऐन वेळेला गाण्यांच्या भेंड्या कापण्याचा आग्रह धरून त्या चित्रपटातून काढून टाकल्या. अर्थात राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक चित्रपटातली गाणी सध्या उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली इतर गाणी आपण ऐकतोय. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया, गोरी गोरी गोरी मी आभाळातली परी. ही बिजली चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. आनंद मराठे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विद्या फिल्म्स या बॅनरखाली प्रदर्शित झाला. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

चेलाराम भाटिया आणि अनंत माने या दोघांनी लावण्यवती चित्रपटाची निर्मिती केली. यामधली गाणी शाहीर पठ्ठे बापूराव आणि जगदीश केबुडकरांची होती. संगीत अर्थातच राम कदम यांचं होतं. लावण्यवती चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यातली 14 गाणी पठ्ठे बापूरावांची होती आणि या सगळ्या गाण्यांचं झपाट्यानं रेकॉर्डिंग राम कदमांनी केलं. चेलाराम भाटी यांनी राम कदम यांच्या या कार्यावर खुश होऊन त्यांना 25,000 रुपयाचं मानधन जाहीर केलं, पण प्रत्यक्षात मात्र एकही पैसा दिला नव्हता. त्या काळामध्ये लावण्यवती प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच दिवाळी हा सण जवळ आला होता. राम कदमांनी चेलारामजींना एक पत्र दिलं आणि त्यात म्हटलं की आपण कबूल केल्याप्रमाणे माझ्या मानधनाची 25,000 रुपयाची रक्कम अजून मला मिळालेली नाही आहे. घर घर में दिवाळी है मगर मेरे घर में अंधेरा है. आणि या पत्रानंतर लगेचच चेलाराम यांनी 10,000 रुपयांचा चेक राम कदमांना पाठवला. बाकी पैसे मात्र बुडाले, कारण त्यानंतर लवकरच चेलाराम भाटिया यांचं निधन झालं. अशाही काही आठवणी राम कदमांनी सांगितलेल्या आहेत. लावण्यवती चित्रपट पूर्ण होऊन सुद्धा रिलीज झाला नाही. पठ्ठे बापूरावांच्या गाण्यांना चांगल्या चाली लावूनही केवळ हा चित्रपट रिलीज न झाल्यामुळे राम कदमांच्या चांगल्या चाली लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया. बिजली चित्रपटातलीच आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक लावणी.

तुमच्या पुढे डोळ्याला डोळा भिडवून पाचमुखी देव बोलता यावी माणसाला जाग काय सांगू माय बाप झाली

असई खोतगाव बिब्बेवाडी त्याचं नाव तालुक्यात महशूर बिब्बेवाडी बिब्बा होता आत काळा वर खोटा एक लोभी सावकार गळ कापून मुंड्या मुरगळून केलं साऱ्याच गोळा शंकरच्या जमिनीवर

ऋषींना सोडलं अंगण आणि बांधलं पैंजण बोर्डावरती चढली सखरामाला सुटून फुलवाला भेटून केलं खर खोट निळ सोनं गेला कान फुकायला पार

0: उन्हाचे अब्रुचे खोटे धिंदोळ्या सवा ठावर करायला शरम नाही वाटत तुला. आता थांबली आहेस तर या गावातूनच नाही तर या भागातून हुसकावून लागेल तुला.
1: अरे दार हुसकून लावायला आम्ही काही तुझ्या सावकारीचं देणं लागत नाही. आमचा मायबाप जनता जनार्दन आहे आणि तोच आज खऱ्या खोट्याचा निकाल देणार आहे. काय मायबाप?
2: हा हा खरं आहे.

0: एक काम हो रे दुसरा उभा झाला मनसुबा उचलला पाय देवगावात धरला दबा भरिवली सभा कराया न्याय एकीकडे देव दुसरीकडे राकुस आता सामना ठरला खरा कुणी गर्दीत लपला चांडाळ्यानं जपला घडा त्याचा भरला घडा त्याचा भरला
1: तमाशा अशा रीतीनं माझ्यासारख्या सध्य माणसाची चिखल देख करायला लागलीस तर कोण उभं करेल तुला इतकं धडान तू खोटं बोलू शकतेस
2: एवढ्या का मिरच्या जमल्या नाकाला अजून तुझ्या पापाचा गाडा भरायचा आहे एकदा तुझं खरं रूप दिसू दे की दुनियेला कुमान उभं राहायचं
3: हो हो खरं आहे
0: सैतानाचा झाला थरकाप जातीवंत पाप उभं राहिलं स्वार्थाचं भूत जागलं नाचू लागलं बोलू लागलं सूर्यावर झाकून हात होईल तशी रात उजेडात यावं येशील आवृत्तांत वर्णन सांगते.

राम कदम यांच्या उतरत्या काळामध्ये जी काही त्यांना चांगली माणसं भेटली त्यामध्ये विश्वास पाटलांचा नंबर बऱ्याच वरचा लागेल, कारण त्यांच्याशी राम कदमांच्या अतिशय चांगली मैत्री झाली. कलेक्टर सारख्या मोठ्या पदावरचा हा माणूस अधिकारी असून देखील अगदी साधा होता. झपाटणं हा त्यांचा मोठा गुण होता. या झपाटण्यातूनच त्यांनी पानिपत लिहून अवघ्या महाराष्ट्रात दिगंत कीर्ती मिळवली हे आपण जाणतोच. पण आता हा माणूस झपाटला होता एक चित्रपट काढायला. कथा पटकथा त्यांची स्वतःचीच होती आणि दिग्दर्शनही विश्वास पाटीलच करणार होते. मराठीतला शोले म्हणून या चित्रपटाचा आधीच बोलबाला झाला होता. विश्वास पाटलांचं ते महत्वाकांक्षी चित्र होतं जन्मठेप. श्रोते हो, जन्मठेप चित्रपटातली गाणी यापूर्वी आपण ऐकलेली आहेतच. यामध्ये एका बंजारन तरुणीचा रोल आहे. विश्वास पाटील यांचे मित्र अशोक बाफना आणि राम कदम या तिघांनी मिळून केडगावजवळ चौफुल्या इथं याचं शूटिंग केलं. जन्मठेप चित्रपटासाठी त्यांना एक नर्तिका हवी होती, पण आता ही नर्तिका कुठं मिळणार म्हणून ते तिथल्या एका तमाशागृहात गेले. तिथं बरखा या प्रसिद्ध नर्तिकेची एक बहीण होती, तिचं नाव होतं अप्सरा. पण तिचा एक दोष होता, तो म्हणजे तिला बोलताना पापण्यांची उघडझाप करायची सवय होती. बोलताना तिच्या पापण्या उगाचच फडफडायच्या. तरीसुद्धा बंजारनच्या रोलसाठी या तिघांनी देखील तिचीच निवड केली. पण या नर्तिकेनं म्हणजे अप्सरेनं त्यांना एक अड घातली की चित्रपटाचं शूटिंग झालं की रात्री तमाशाच्या खेळासाठी तिला पुन्हा गाडीनं चौफुल्याला आणून सोडायचं. वास्तविक दिवसभर शूटिंग केल्यानंतर रात्री पुन्हा तमाशात नाचणं म्हणजे दमछाक करणारच काम होतं. तिला असं काही करणं झेपलंही नसतं. राम कदम आणि विश्वास पाटील यांनी तिला सांगितलं की हे जमणार नाही, 4 महिन्यांसाठी तू तमाशात नाचू नको, एक तमाशा तरी कर नाहीतर सिनेमा तरी कर, त्यातलं तुला काय निवडायचं ते निवड. शेवटी तिनं तमाशाला पसंती दिल्यामुळं या रोलसाठी मग राम कदम आणि विश्वास पाटलांनी अश्विनी भावेची निवड केली. जन्मठेपचं शूटिंग कसं झालं याबद्दल आपण बोलूया कार्यक्रमात. आता बिजली चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

1993 मध्ये जन्मठेप या चित्रपटाचा ध्वनिफीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये झाला. पिंजरा या चित्रपटानंतर तब्बल 21 वर्षांनी राम कदम यांच्याच जन्मठेपची ध्वनिमुद्रित आवृत्ती एचएमव्हीनं प्रकाशित केली. या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील तसंच एचएमव्हीचे उपाध्यक्ष व्ही के दुबे असे मान्यवर त्या काळात उपस्थित होते. त्याच वेळेला राम कदम यांची 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून संगीतकार नौशाद यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळेला राम कदम यांनी भाषण केलं. त्यावेळेला ते म्हणाले, व्ही शांताराम यांच्यानंतर विश्वास पाटील यांच्याकडून माझ्या स्वरांना खऱ्या अर्थानं सावली मिळाली. विश्वास पाटील यांनी जिद्दीनं नवनव्या चाली बांधून घेतल्या आणि राम कदम यांच्या संगीतातला जो लोककलेचा सुवास आहे तो पिंजरानंतर जन्मठेप या चित्रपटातल्या चाली करताना मला जाणवला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या चाली गाजल्याशिवाय राहणार नाहीत. आणखीन एक ढंगदार अशी लावणी.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या तरतुदींची माहिती सभागृहाला दिली, तसंच विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं. डॉ मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC कार्ड आवश्यक असेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये आज ऐकाल अपर्णा पणशीकर यांचं गायन. राग आहे पुर्या धनश्री. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बोल आहेत अब तो ऋतमान. ऋतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत पायलिया जनकार मोरी. त्यांना तबला साथ केली आहे माधव मोडक यांनी. तर संवादिनी साथ आहे उदय कुलकर्णी यांची. तर ऐकूया अपर्णा पणशीकर यांचं गायन राग पुर्या धनश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा पणशीकर यांचं गायन आपण ऐकलं. राग होता पुरिया धनश्री, त्यांना तबला साथ केली होती माधव मोडक यांनी, तर संवादिनी साथ होती उदय कुलकर्णी यांची.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट. या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं. अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊल वाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.

डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या

0: स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्या बरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दाताळ यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
2: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होतात?
1: गुरु पौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच. कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
2: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात. कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं. कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
2: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरुगृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे. कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरदाताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केली सत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
2: मी मगाशीच म्हणलं तसं देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं

0: नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
1: कंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
0: ऍब्सोल्युटली रिफ्लेक्ट होणार. कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का? म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावंसं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावंसं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत. कारण एक तर मुलगी आहे,
1: बरोबर,
0: त्यातून असं कसं इजिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी. कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं तर, म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट.
1: खरं,
0: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं. मग
1: खरं म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
0: ऍब्सोल्युटली.
1: मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती?
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी. आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या, तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचा आहे का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजिल.
1: स्वरदाताई, तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता, म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं ते काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे, माहितीये का? की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण, म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की 5वीत तिने माझा अरंगेत्रम केलं, मी 5वीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके, म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स, त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला, म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती

0: आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आईने मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या. नटवांगम म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणत आहेत.
1: बरोबर.
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणत आहेत. ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं. म्हणजे गुरु म्हणून पण आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का, त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकतं.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात
0: अगदी अगदी
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं असं स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतन मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकली आहे, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचा प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
0: मला एक छोटंसं ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएसमधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते.
1: खरं
0: त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनचा आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहते?

0: कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं, आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच. पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचं किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा,
2: गुरूंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम,
2: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज,
2: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: शिष्य,
2: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना,
0: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्या नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय,
0: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते, आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं
1: शेवटचा शब्द गुरु,
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण, गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरदाताई,
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हणलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16व्या वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16व्या वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले, त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचा रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान, की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी, तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
2: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं, की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा, आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत

0: ना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात. त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधनं करत राहा. ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं. स्मरताई
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं, पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते, माहितीये का? कारण कलाकार हा का घडतो? कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं, कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे. आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल. त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: स्वातीताई आणि स्वरदाताई, आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद अनुजा.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आय डीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आवश्यिका व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिके अंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिके अंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश केवुडकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे आम्ही जातो आमच्या गावा.

गीतबहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गोष्ट धमाल नामाची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी गायलेलं गीत, रचना शंकर वैद्य यांची आहे आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस कसा साजरा केला जातो, का साजरा केला जातो, परिसंस्थेत वाघाचं महत्व आणि स्थान कोणतं आहे, या सगळ्या बाबी जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार, तसंच व्याघ्र संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात संशोधन करणारे अमोल कुंभार सर, ज्यांना वन्यजीव निरीक्षण क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारतीय वन्यजीव संस्था ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्याघ्र निरीक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय आणि त्याशिवाय वन्यजीव संवर्धन विषयावर अनेक संशोधन निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मी आत्ताच म्हटलं तसं 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि का झाली?
1: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. 2010 रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समितमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. पण त्याचा बॅकग्राऊंड 2006 पासूनच सुरू झाला होता, जेव्हा आपली पहिला टायगर सेन्सस झाला, जिथे आपल्याला 1400 वाघ आपल्या जंगलांमध्ये आहेत. या सायंटिफिक मेथड्स वापरून कॅमेरा ट्रॅप, लाईन ट्रान्झेक्ट्स असं सायंटिफिक मेथड वापरून आपल्याला लक्षात आलं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे वाघ आता खूपच कमी प्रमाणात उरलेले आहेत. जसे की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखाहून अधिक वाघ होते, पण 20व्या शतकापर्यंत त्यांची संख्या नंतर लक्षात आली की हे वाघ खूप त्यांच्या झपाट्याने कमी झालेली आहे. अच्छा. जी आता 2022 सेन्सस मध्ये 3164 वाघ आपण आता आहेत
0: मोजणी केलेली आहेत.
1: तर याचे 2010 मग पूर्ण जगभरातील अनेक लीडर्स, राजकारणी, सायंटिस्ट हे सगळे एकत्र आले टायगर समित सेंट पीटर्सबर्गमध्ये आणि तिकडे याची कॉन्झर्वेशनसाठी, वाघाच्या पूर्ण जगभरात कॉन्झर्वेशनसाठी काही मिटिगेशन मेजर्स आखले गेले. तो दिवस होता 29 जुलै. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलैला साजरा केला जातो.
0: खूप छान. खरं तर सर, वाघांना वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखा असं म्हटलं जातं, तर यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि वाघांची वैशिष्ट्य काय? आणि मला मुख्य विचारायला आवडेल की तुम्हाला वाघाचं आवडणारं वैशिष्ट्य कोणतं?

0: वाघ हा आपला राष्ट्रीय ॲनिमल आहे, प्राणी आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, रानगवे अशा शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो. त्यामुळे जंगलातील वनस्पतींचे संरक्षण होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वाघाचे सायंटिफिक नेम, जसं वैज्ञानिक नेम, पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे. त्याच्या शरीरावर काळ्या पट्ट्यांसह केशरी गडद पिवळसर केशरी रंगाचे केस असतात. तो उत्कृष्ट निशाचर आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण, श्रवणशक्ती आणि वास घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे. तो नेहमी सॉलिटरी आहे, म्हणजे तो एकटा राहतो. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो, तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये जाल, आता मी हजारो वेळा वाघ बघितला असेल, पण मी जेव्हा पण एक नवीन दिवशी वाघ बघतो तेव्हा मला असं वाटतं की तो मी पहिल्यांदाच बघतोय. त्याचं जंगलामध्ये वावरण्याची पद्धत, त्याची शिकार करण्याची पद्धत, परत जेव्हा माणसांसमोर तो येतो किंवा प्राण्यांसमोर तो असतो, त्या तेव्हा जो ज्या प्रकारे तो राहतो, ज्या प्रकारे तो तुमच्या नजरेत नजर भिडवतो, हे खूप खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं असतं.
1: खूप छान. आणि तुम्ही खरंच म्हणजे भाग्याचा हेवा वाटतोय की तुम्हाला अनेकदा असा वाघ बघायला प्रत्यक्ष मिळाला असेल.
0: हो हो.
1: तर तुमचा काही अनुभव ऐकायला नक्की आवडेल सर.
0: नक्कीच. जेव्हा मी आता भारतातील 10 ते 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी काम केलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे. तिथे 5-5, 6-6 महिने राहून कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झॅक्ट, साईन सर्वे, हे त्या व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स आहेत, त्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. आता आम्ही त्या वनविभागाला त्याची प्रशिक्षण देतो. ताडोबा अंधारीमध्ये असताना कॅमेरा ट्रॅपिंग चेक करायला जाताना माझ्याकडे तेव्हा बाईक होती, 2010-11-12 सालची गोष्ट आहे. आणि एके ठिकाणी मला तो वाघ दबा धरून बसलेला दिसला रस्त्यावरतीच.
1: अच्छा.
0: मग मी त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो, जवळ गेलो नाही, त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो. तो माझ्या डाव्या बाजूला होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्या उजव्या बाजूला होतं. मला माहिती नव्हतं की माझ्या उजव्या बाजूला काय आहे. मग मी तिथे लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही रानडुकरांची फॅमिली होती, म्हणजे बरीचशी रानडुकरं होती. त्याच्यामध्ये पिल्ल होती, प्रौढ रानडुकरं होती. यामधून त्याचा पूर्णपणे तो स्टॉक करत होता. त्यांना खूप जवळून तो निरखून बघत होता, लांबून लपून. आणि नंतर काय झालं की ते रानडुकरं माझ्या मागच्या बाजूला आले. मागच्या बाजूला तसा तो वाघ, ती वाघीण होती ॲक्च्युली, जामनी या ठिकाणी होती ताडोबामध्ये. ती उठून परत त्याच लाईनमध्ये डाव्याच बाजूला माझ्या बाईकच्या बाजूला येऊन बसली, जेणेकरून तिने माझ्या बाईकचा आधार घेऊन ती लपली.
1: अच्छा.
0: आणि तिच्यापासून माझं अंतर हार्डली 1.5 ते 2 फूट असावं, पण तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं. तिचं पूर्ण लक्ष त्या बाईकच्या आडून त्या रानडुकरांवरती होतं. आणि जशी ती रानडुकरं मागच्या बाजूला गेली, तशी ती वाघीण धावत एकदम तिने झपाटा घातला आणि त्यातला एक रानडुकर तिने पकडला आणि मारला. हा माझ्या खूप जवळचा एन्काउंटर होता आणि खूप थरारे होता.
1: खर तर तुम्ही घाबरला नाही ते खूप, म्हणजे असेलच भीती वाटली थोडी,
0: कारण अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की तिचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि तिचं माणूस हा तिचं भक्ष नाहीये. पहिली गोष्ट, माणूस हा वाघाचं भक्ष नाहीये. आणि तिथे पुरेसे अॅनिमल्स आहेत, पुरेसे रानडुकर, हरण, रानगवे आहेत, त्यामुळे तो माझ्यावरती अटॅक करणार नाही हे मला माहिती होतं. आणि त्यातलं काही बिहेवियर आपल्याला माहिती असतं, जेव्हा तो पंजे हलवतो किंवा कान हलवतो, त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असेल, तो काय करणार, तो केव्हा उठणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की तो माझ्यावरती अटॅक नाही करणार, तो त्यांच्यावरतीच करणार. त्यामुळे मी तिथे शांतपणे उभा राहिलो.
1: अच्छा, छान. असे बरेच अनुभव असतील ना सर तुमचे?
0: हो, खूप. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जसे वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत तसे. आता काही, म्हणजे एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही सातपुडामध्ये लाईन ट्रान्झॅक्ट करत होतो. लाईन ट्रान्झॅक्ट ही मेथड तिथल्या शाकाहारी प्राण्यांसाठी गणनेसाठी वापरली जाते. एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला चालत जायचं असतं आपल्याला, आणि तिथे दिसणारे वन्य प्राणी आपल्याला टिपायचे असतात, मोजायचे असतात, गणना करायची असते. त्यातून आपल्याला कळतं की त्यांची डेन्सिटी त्या जंगलामध्ये किती आहे. अशी आम्ही लाईन ट्रान्झॅक्ट करत होतो. सकाळी 7 वाजता ते आम्ही लाईन ट्रान्झॅक्ट सुरू केली. 2 किलोमीटरची लाईन ट्रान्झॅक्ट असते. 1 किलोमीटरपर्यंत आम्ही ती हळूहळू कम्प्लीट केली. त्यानंतर आम्हाला कॉल यायला लागले.

0: माकडांचे कॉल आले,
1: अच्छा
0: तिथले लंगूर्स होते, तिथले बोनेट मकाक होते, त्यांचे कॉल्सला आले. जसं लंगूर्स कॉल करतो, जेव्हा त्याला कोणताही
1: मोठा जंगली प्राणी.
0: वाघ किंवा बिबट्या वगैरे दिसतो किंवा रानकुत्रे दिसतात, तेव्हा तो तसा आवाज काढतो. तो इतर प्राण्यांना सावध करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा. असं चालत असताना आम्ही तिथे उभे राहिलो, थांबलो. आम्हाला लक्षात आलं की तिथे कोणता तरी कारणीवर आहे, पण कोणता कारणीवर आहे काय माहिती नव्हतं. थोड्या वेळाने आवाज कमी झाला, नंतर बंद झाला. परत आम्ही चालायला सुरू केलं. चालायला सुरू केल्यावरती तिथे आम्हाला वाघाचा आवाज आला. म्हणजे वाघाने अगोदर डरकाळी दिली, छोटी डरकाळी होती, म्हणजे त्यांनी इशारा दिला आम्हाला की पुढे येऊ नका. मी तिथे बसलो आहे, पुढे येऊ नका. आम्ही तिथेच उभे राहिलो. थोडा वेळ 10-15 मिनटं वाट बघितली, त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो आता उठणार नाही आहे. मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक तिकडेच एक 1200 मीटरवरती स्टॉप केली, थांबवली आणि पुन्हा रिटर्न आलो. कारण आम्ही धाडस करून जरी पूर्ण ती लाईन ट्रान्झॅक करायचा प्रयत्न केला असता, तरी असं झालं असतं की त्यांनी आमच्यावरती अटॅक केला असता. मी तुम्हाला इशारा दिला होता तरी तुम्ही पुढे आलात. त्यामुळे मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक तिथेच संपवली आणि रिटर्न आमच्या बेस कॅम्पवरती आलो.
1: जंगलाची भाषा वेगळी असते,
0: जंगलाची भाषा वेगळी असते, ती आपल्याला समजली पाहिजे, ती माहिती पाहिजे. पहिली गोष्ट असली समजली पाहिजे, त्यांचे इशारे आपल्याला. ते कोणतेही अॅनिमल तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक नाही करणार. कोणतेही साप असू दे किंवा वाघ असू दे, तो अगोदर तुम्हाला इशारा देणार. तो इशारा तुम्ही ओळखला पाहिजे
1: आणि बाजूला झालं
0: आणि बाजूला झालं पाहिजे.
1: म्हणूनच म्हणतात की निसर्गाची किमय आहे, नाही का? आणि वाघ सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं आम्ही वाचतो. आमचा प्रत्यक्ष तसा संबंधच येत नाही. पट्टेरी वाघ असतात किंवा पांढरे वाघ किंवा ढाण्या वाघ असं आपण ऐकतो. तर असे कसे प्रकार असतात आणि कसे ओळखता तुम्ही ते?
0: पट्टेरी वाघ म्हणजे वाघ हा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ, पॅन्थेरा टायग्रीस ही एकच प्रजाती भारतामध्ये आढळते. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ म्हणजे जो आपला शरीरावर काळे पट्टे असतात, तो जो साधारणतः सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये तो आढळतो. आपल्याकडे टोटल 58 व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण.
1: अच्छा.
0: आणि पांढरा वाघ जो आपण म्हणतो, पांढरा वाघ हा ही स्वतंत्र प्रजाती नाहीये. ती बंगाल वाघाचीच एक दुर्मिळ आधुनिक रंग भिन्नता आहे, ज्याला आपण जेनेटिक कलर मॉर्फ असे म्हणतो. हा रंग रिसेसिव्ह जनुकांमुळे निर्माण होतो, त्यामुळे वाघाचा केशरी रंग कमी होतो, परंतु शरीरावरील काळे पट्टे कायम राहतात. हा अल्बिनो नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो अल्बिनो वाटतो, पण हा अल्बिनो नसतो. तसाच काझीरंगाच्या जंगलामध्ये गोल्डन टायगर मिळतो.
1: अच्छा.
0: गोल्डन टायगर हा परत ज्याला आपण ज्याला तिथे नाव आहे काझी 106F फिमेल आहे ती. त्यानंतर ब्लॅक टायगर एक आढळतो. ब्लॅक टायगर त्याच्यामध्ये मॅलेनिन जास्त असतं, मॅलेनिनचं प्रमाण जास्त असतं, आणि तो वाघ फक्त आणि फक्त सिमिलीपालमध्ये आढळतो. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा.
1: अच्छा.
0: ह्या एकाच ठिकाणी आहे. गोल्डन टायगर हा फक्त काझीरंगा मध्येच आहे. आणि पांढरे जे वाघ आहेत हे आता जंगलांमध्ये नाही आहेत, हे रानावनामध्ये नाही आहेत, हे फक्त कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत, म्हणजे झू मध्येच वगैरे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये जेवढे वाघ आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे सगळे भारतीय आहेत.
1: अच्छा.
0: यांची जी वंशावळ आहे ही भारतीय आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये रेवा म्हणून एक जागा आहे, त्या रेवामध्ये तिथले एक राजा होते. त्या राजाने त्यांची शिकार केली होती. त्यांच्या ती फिमेल होती, एक मदर, त्यांची शिकार केली होती. त्याच्यासोबत काही 3 पिल्लं होती. त्यातला एक व्हाईट होता, एक सफेद वाघ होता. आणि त्या सफेद वाघ काहीतरी वेगळा दिसला त्याला, म्हणून तो त्याचं संवर्धन त्या राजाने केलं. त्या राजाने नंतर त्याचं ब्रिडिंग सुद्धा केलं. ही गोष्ट 1951 सालातली आहे. रेवाच्या जंगलामध्ये माधव त्याचं नाव आहे, त्या वाघाचं माधव.
1: अच्छा.
0: त्यानंतर 1966 मध्ये त्याचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा सफेद वाघांना जन्म दिला होता. आणि मग त्यानंतर ते वाघ भारतातून भारतातल्या झू मध्ये वगैरे गेले. त्यानंतर त्यांचं आकर्षण जगभरामध्ये वाढलं. त्यानंतर काही जसं अमेरिका, लंडन या सगळ्या बऱ्याचशा झू मध्ये आपल्याला व्हाईट टायगर मिळतील. ते सगळं त्यांचं वंशावळ ही भारतीय आहे आणि ती मध्य प्रदेश रेवामधून येते.
1: क्या बात आहे. पण मग आपण जो ढाण्या वाघ म्हणतो ते काय असतं?
0: ढाण्या वाघ म्हणजे ते एक आपण त्याला एक विशेषण दिलेलं आहे. ढाण्या वाघ म्हणजे एक अडल्ट प्रौढ वाघ, जो ज्याचं वय 5 वर्षापेक्षा जास्त असतं. साधारणतः त्याचे क्षेत्र खूप मोठं असतं.

0: म्हणजे आता सातपुडामध्ये आम्हाला आम्ही एक 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो. कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो तेव्हा त्याचं एका कॅप्चरला लोकेशन T01 लोकेशन होतं त्याचं. तर त्याचं लोकेशन त्यानंतर 150 नंबरला आलं, म्हणजे तो पूर्ण 200 स्क्वेअर किलोमीटर एरिया तो
1: बाप रे.
0: कवर करत होता. म्हणजे एका वाघाचं क्षेत्र हे ॲडल्ट मेलचं क्षेत्र हे 20-25 स्क्वेअर किलोमीटरपासून ते 200 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं. तेच तुम्ही जर का सुंदरबनमध्ये जाल, तिथले ते ढाणे वाघ ॲडल्ट
1: हाँ,
0: वाघ त्यांचं क्षेत्र असतं 300 ते 400 स्क्वेअर किलोमीटर.
1: बाप रे.
0: तर त्या पण फिमेलचं जे असतं ना, फिमेलचं क्षेत्र हे कमी असतं. म्हणजे मी सातपुड्याचं जर का उदाहरण दिलं तर त्या 200 स्क्वेअर किलोमीटरच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये टोटल 6 फिमेल होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या फिमेलचं क्षेत्र होतं 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर, 50 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. आणि त्याच वाघाच्या लागून एक दुसरा वाघ होता, ढाण्या वाघ म्हणून आपण त्याला, ॲडल्ट फुल ग्रोन ॲडल्ट, त्याचं क्षेत्र 150 स्क्वेअर किलोमीटर किंवा एक जवळपास तितकं होतं. पण ते एकमेकांच्या आतमध्ये येत नव्हते, त्या टेरिटरीच्या एकमेकांच्या क्षेत्रामध्ये येत नव्हते.
1: अच्छा.
0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते. त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझ्या एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन, किंवा एकमेकाला ते मारतील,
1: बापरे.
0: इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतातून त्याचा उगम आहे, मग तरीही अशी वेळ का आली की आपल्याला प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प राबवावे लागले?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखापेक्षा जास्त वाघ होते. पण नंतर त्यांची संख्या इंग्रजांकडून शिकारी झाली, ज्याला आपण ट्रॉफी हंटिंग म्हणतो. त्यानंतर काही इतर देशांमध्ये जसे नेपाळ, चीन यांच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी त्यांची शिकार झाली, तस्करी झाली. त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. जशी कमी कमी होत गेली त्यांची सायटिंग जंगलांमधली त्यांचे दिसणारे प्रमाण होतं ते कमी होत गेलं. त्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांनी इंदिरा गांधींना ते पत्र लिहिलं की आपल्याकडे वाघांची संख्या कमी होती आहे, तर त्यासाठी काहीतरी पावले उचलली जावीत. मग एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, प्रशासकीय सनदी अधिकारी एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला प्रोजेक्ट टायगरचा. आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रोजेक्ट टायगरचा 1973 साली अंमलबजावणी करण्यात आली भारतामध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्यांनी ड्राफ्ट केला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. अशा पद्धतीने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हा त्याच्या मागचा हेतू
1: हेतू.
0: होता. ज्याच्यामुळे वाघांचा एरिया खूप मोठा असतो, जसं मगाशी सांगितलं, त्याच्या अंतर्गत इतर जैवविविधता सुद्धा त्याचं जतन केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होतो.
1: खरे, खूप छान. पण जंगलातला किंवा आपल्या संस्थेतला सगळ्यात मोठा किंवा बलवान प्राणी हा वाघ आहे,
0: वाघ
1: मग
0: आहे,
1: त्याला पण कोणी शत्रू असतो का?
0: खूप छान प्रश्न आहे. वाघाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस, आपणच. त्याचं संवर्धन जरी आपण करत असलो तरी त्याचा शत्रूही आपणच आहे. कारण बेकायदेशीर शिकार, जंगलतोड, रस्ते, रेल्वे, विकास कामांमुळे अधिवास आपण त्याचे नष्ट केले, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत गेला. जसं जसे जंगलांचं प्रमाण कमी होत गेलं तसा संघर्ष वाढला. जंगल कमी झाल्यामुळे हवेतलं तापमान वाढलं, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत गेल्या. जर आपण जंगलाचे रक्षण केले, शिकारीला आळा घातला आणि वन्यजीवांविषयी जनजागृती केली, तर वाघांचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठीच आपण हा दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस व्याघ्र गणना आपण पार पाडतो, जी 2006 मध्ये झाली, त्यानंतर 2010 मध्ये झाली, 2014, 2018, त्यानंतर 2022 मध्ये झाली, आता ही 2026 मध्ये सुरू आहे. हा 6वा सायकल समजला जातो. हा आता 2026 मध्ये सुरू आहे. आठवणी तशा बऱ्याच आहेत, त्यातली एक आठवण सांगेन. पेरियार व्याघ्र प्रकल्प
1: केरळ.
0: केरळमध्ये इथे काम करत असताना तो कालावधी होता मेचा कालावधी होता. आणि तिथे कसं त्यावेळेला पाऊस येण्यास जरा सुरुवात होते, थोडंफार वळव्याचा पाऊस वगैरे म्हणतात
1: मान्सून येतो.
0: मान्सून, मग तिथे तो सुरुवात होते. तिथे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेकिंग करून येत असताना एका ठिकाणी आमची गाडी फसली. पाऊस पडला होता रात्री, दुसऱ्या दिवशी तिथे एकतर रस्ते नाही आहेत,

0: काही नसतात, किंवा बंदूक या अशा
1: अच्छा.
0: गोष्टी, किंवा तर एक काठी असते बस
1: टॉर्च.
0: तेवढीच, किंवा टॉर्च एक. तसं वेळ होती दुपारची, दुपारी 4 वाजताची वगैरे वेळ होती तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो बेस कॅम्पवरती. ती गाडी फसली, त्या गाडी काढण्याचा आम्ही प्रयत्न बराच करत होतो, त्याच्या खाली लाकूड टाकून किंवा धक्का मारून प्रयत्न करतो, पण निघत नव्हती. आणि तेवढ्यात थोड्या वेळामध्ये कॉल सुरू झाला हरणाचा.
1: अच्छा.
0: हरणाचा कॉल सुरू झाला, तो एक काही सेकंद चालला, त्यानंतर लगेच सांबरचा कॉल आला. मग आम्ही समजून गेलो की आता इथे कोणीतरी आहे, टायगर लेपर्ड कोणीतरी आहे. मग आम्ही, एक मित्र झाडावरती जाऊन बसला होता का, तर तो
1: बघायला.
0: नेटवर्क शोधत होता, मोबाईलचं
1: अच्छा.
0: नेटवर्क, नेटवर्क लागतं का, काही मदत आपल्यापर्यंत पोचते का, हे तो प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही तो आवाज ऐकला, त्याला खाली बोलवलं, पटकन खाली ये. नंतर आम्ही सगळी गाडीत जाऊन बसलो, गाडी आमची ओपन असते
1: अच्छा.
0: जंगलांमध्ये,
1: बापरे.
0: तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये जाऊन बसलो, सगळे एकत्र बसलो. आणि थोड्या म्हणजे 1 ते 3 मिनिटांमध्ये तिथून वाघाची एंट्री झाली. तो वाघ आला, आमची आम्ही पूर्ण शांत होतो, कारण ती एकच, तो एकच रस्ता होता येण्याजाण्यासाठी. त्यानंतर तो आला गाडीजवळ उभा राहिला, त्याने आमच्याकडे बघितलं, एक 2 मिनटं तो आमच्याकडे पूर्ण खूप
1: निरीक्षण.
0: निरीक्षण करत होता. मग ती 2 मिनटं आम्हाला एकदम 10-15 मिनटं असल्यासारखी वाटत होती, आणि तो कंटिन्यू बघत होता की हे इथे काय करतायत. त्यानंतर आम्ही अजिबात ओरडलो नाही, शांत बसलो तिथे. तो थोड्या अंतरावर परत पुढे गेला, परत त्याने मागे वळून बघितलं, परत तो थांबला थोडा वेळ, आणि नंतर पुन्हा मग तो निघून गेला.
1: हायसं
0: पण
1: झालं.
0: हो, खूप हायसं झालं आणि खूप बरं वाटलं की बाबा इतक्या जवळून. हे माझं पहिलं एन्काउंटर होतं, त्यानंतर ताडोबातला तो दुसरा प्रसंग होता. हे खूप जवळून आमचं वाघासोबत होतं एन्काउंटर होतं, खूप छान वाटलं तेव्हा. कारण तो जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघतो, तो कधी तुम्हाला असं इकडे तिकडे करून बघणार नाही, तो तुमच्या डोळ्यात नजरेत नजर घालणार. पण आपल्याला असं करायचं की आपण त्याच्या नजरेत नजर जास्त घालायची नाही, थोडा वेळ बघायचं बाजूला, बाजूला बघायचं, कारण मग
1: अच्छा.
0: त्याला राग यायला लागतो, हा माडे का बघतो.
1: हाँ.
0: वाघ हा एक जंटलमॅन आहे,
1: हो ना.
0: इतर ॲनिमलच्या तुलनेमध्ये तो एक जंटलमॅन ॲनिमल आहे, त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण ठेवायचा, जेणेकरून तो आपला रिस्पेक्ट ठेवेल आणि आपल्यावरती त्याचा आशीर्वाद राहील.
1: खूप छान. वाघाचा अभ्यास करावा किंवा या क्षेत्रात जावं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि ही सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली, माझी सुरुवात ही कॉलेजपासूनच झालेली. वाईल्ड लाईफमध्ये आमचे काही मित्र होते, जे वर्गातले आमचे सख्यसोबती होते, त्यातले दोघं जण आम्ही वाईल्ड लाईफमध्ये बरंच आम्ही काम करायचो, म्हणजे स्नेक रेस्क्यू ऑपरेशन, किंवा कोणते ॲनिमल्स कुठे असतील, वुल्फ असतील, जॅकल्स असतील, ह्यांचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करायचो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जसे आम्हाला कॉल येतील तसे आम्ही जायचो. किंवा उरण भागामध्ये, उरण भागामध्ये आमची एक मित्राची एक संस्था आहे, त्यांच्या थ्रूसुद्धा आम्ही ते करायचो. मग 2010 मध्ये हा प्रोजेक्ट टायगरची एक फेज 2 सुरू होणार होती, तिकडे मी ॲप्लिकेशन देऊन बघितलं. म्हटलं कधी मुंबईतून बाहेर जाणं झालं नव्हतं माझं, शिक्षणासाठी पण सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं. एकदा प्रयत्न करून बघितला की बघू, मग ॲप्लिकेशन पाठवलं, तिथे माझं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं
1: अरे वा.
0: माझा रिझ्यूम बघून. त्यानंतर मग भारतातून, पूर्ण भारतातून तिथे मुलं आली होती इंटरव्ह्यूसाठी, त्यातून एक 25 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले, त्यामध्ये माझं नाव होतं.
1: छान.
0: मग त्यानंतर जी माझा देहरादून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, इथून जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
1: खूप छान. खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे आणि ऐकत राहावे अशा जंगलाच्या गोष्टी असतातच, पण वेळेचंही बंधन असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या स्टेटसवरती मी कायम एक वाक्य ठेवतो, सेव टायगर सेव युअर सेल्फ.
1: अच्छा.
0: जसं आपण ह्याला, मी जरा डिस्क्रिप्टिव सांगायचं झालं तर, वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर पाणी, हवा आणि आपले भविष्य सुरक्षित राहील. निसर्ग आणि वाघाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. हा केवळ वनविभाग नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प असायला हवा. आपण या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेऊ, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करू. कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणार नाही किंवा होऊ देणार नाही. झाडे लावीन, त्यांचे संगोपन करीन आणि इतरांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करीन. वाघ वाचवा, जंगल वाचवा, हा संदेश सर्वत्र पोचवा. जय हिंद आणि धन्यवाद.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. आणि तुम्ही सांगतात

अशा सगळ्या गोष्टी होतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मंडई, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: प्रणव हरिदास आणि सहकारी यांच्या स्वरात स्वच्छ भारत गीत आपण आपलं आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेतही मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्याविरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम

0: बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84% जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1 क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्हीए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद रूक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरु केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन

0: डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. त्यानंतर ठीक 7:15 वाजता ऐकाल वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होतीय. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात. तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, त्या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ॲडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं जो स्कीम आहे त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCCs तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 60

0: 5 बिलियन डॉलर्स ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे 3 गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या एफटीएचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातनं ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो, आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर ह्या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल, आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर ह्याचे 3 अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं तर UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होता आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू, आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला, आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे, बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये यायला. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत या सगळ्या मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे, पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत, इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्स्टाईल जे आहेत, टेक्स्टाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ, तर आपलं हे कॉम्पिटिटिव्हनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत, मुक्त व्यापार करार जे आहेत, त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या पीएलआयचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपला निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही. बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केलं, इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रिमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रिमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, PLI स्कीमतर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन DESH बिल जे म्हणतो तो GCC साठी आहे आणि नवीन SEZ बिल जो आहे तो पण पास झालेला आहे आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत AI सर्व्हिसेस आणि डिफेन्स या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स ते पण एक्सपोर्ट करू शकतात आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात जे आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असते, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय, त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात

आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 म्हणजेच 29 जुलै 2026. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महाराष्ट्रातील मत्स्यशेतीतील नव्या संधी, शाश्वत उत्पन्नाचा मार्ग याविषयी कपिल सुगधने यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मत्स्य शेती संबंधित कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी या नवनवीन संधी कशाप्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई या संस्थेतील सिनियर सायंटिस्ट डॉक्टर कपिल सुगधाने सर यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच महाराष्ट्राची जी काही मत्स्य शेती आहे तिचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर तुम्ही कसं समजवाल?
2: महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेती किंवा जी माशांची शेती केली जाते यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे स्रोत उपलब्ध आहेत. या स्रोतामध्ये जर बघायला गेलं तर पाण्याचे जे तीन मुख्य स्रोत आहे म्हणजे गोडं पाणी आहे, एक नीम खारं पाणी आहे आणि एक समुद्रातलं पाणी आहे. या तीनही पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने आपण शेती करतो अगदी त्याच पद्धतीने जर आपण माशांचं पालन पोषण करून त्याचा एक व्यवसाय रूपामध्ये जर त्याला आपण केलं तर मत्स्यशेतीतून एक मोठ्या प्रमाणावर त्यामधून आर्थिक उत्पन्न वाढवण्याची शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. यामध्ये विभागवारी जर बघितलं तर जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आता मोठ्या प्रमाणावर शेततळे उपलब्ध आहेत अशा शेततळ्यांमध्ये त्यांनी हे जे शेततळे बांधलेले आहेत हे शेततळे मुख्यत्वे शेतीसाठी बांधलेले आहेत. म्हणजे शेतीच्या उत्पन्नासाठी जे त्यांनी शेततळे बांधलेले आहेत अशा शेततळ्यामध्ये 6 ते 8 महिन्यापर्यंत पुरेल एवढं जर पाणी असेल तर त्यामधून मोठ्या प्रमाणावर माशांचं जे आहे ते उत्पन्न घेऊ शकतो. तर हे घेत असताना हेच बघायचं की आपलं शेततळ जर अतिशय खोल नसेल ते जर 2 ते 3 मीटर एवढ्याच खोलीपर्यंत असेल तर अशा शेततळ्यामध्ये रोहू कटला या जातीचे प्रमुख मासे जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जातात अशा जातीचं जर माशांचं पालन केलं 0.1 हेक्टरचा जो शेत तलाव असेल त्यामधून सरासरी 800 ते 1000 किलोपर्यंत 6 ते 8 महिन्यामध्ये माशांचं उत्पन्न घेऊ शकतो.
1: मत्स्यशेतीतील नव्या संधी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर त्या अनुषंगाने पारंपरिक मत्स्यशेतीचा जो काही व्यवसाय आहे त्यातल्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि आज आपण विशेष करून कोणकोणत्या पद्धतींवर चर्चा करणार आहोत ते आम्हाला सांगा.
2: पारंपरिक आपण ज्या पद्धती बघितल्या तर त्यामध्ये एकात्मिक मत्स्यशेती आहे किंवा जे मत्स्यपालन आपण जुन्या पद्धतीने करतो ज्यामध्ये गाव तलाव आहेत अशा ठिकाणी जर आपण मत्स्यपालन करत असू तर ह्या सर्व जुन्या म्हणजे वेगवेगळ्या प्रणाली आहेत की ज्याच्या मार्फत माशांचं जे आहे ते उत्पन्न आजपर्यंत घेत आलेलो आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की एखादा नवीन युवक आहे ज्याला मत्स्यपालन करायचं आहे आपण त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नाही, पाण्याची उपलब्धता आहे पण जमीन उपलब्धता नाही, अशा

0: लोकांना देखील बायोफ्लॉक ही जी नवीन प्रणाली आता उपलब्ध झाली आहे, ज्यामध्ये आपण मोठमोठ्या ज्या सिमेंटच्या किंवा प्लास्टिक लाईन असे जे टँक्स आहेत, या टँक्सची उभारणी करून त्यामधून अगदी छोट्या जागेमध्ये माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता आहे. ही बायोफ्लॉक ही जी प्रणाली आहे, ही अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली प्रणाली आहे, ज्यामार्फत माशांचं अतिशय सुरुवातीपासून ते 6 ते 8 ते 1 वर्षापर्यंत जर त्याचं उत्पन्न घेतलं तर चांगलं उत्पन्न त्या बायोफ्लॉक प्रणालीमार्फत घेऊ शकतो. ही एक नवीन संधी आहे की जी केंद्र शासन व राज्य शासन एक युवकांना देऊ बघत आहे की बायोफ्लॉक ही जी प्रणाली जर त्याने अंमलात आणली तर आपला जो मासा बाहेर राज्यातून येतोय विकायला तो देखील आपला वाचणार आहे. आपल्या ज्या विभागामध्ये असे जे मत्स्य शेतकरी उभे आहेत ते मत्स्य शेतकरी जर आपल्यातून माशांचं उत्पन्न घेऊन जर ते त्यांनी त्यांच्या ठिकाणी जर माशांचं जिवंत विक्री केली तर त्यातून त्यांना भाव देखील जास्त मिळणार आहे आणि त्यांना जे मिळणारं उत्पन्न देखील आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळणार आहे. शक्यत्वे आपण जी जुनी प्रणाली बघितलं तर जुन्या प्रणालीमध्ये जे शेतकरी होते त्यांना जो लागणारा खर्च होता किंवा त्यांना जी लागणारी साधन सामग्री होती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर होती आणि मोठमोठे धरण आहे किंवा तलाव आहे यामधून ते उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत होते. पण बायोफ्लॉक सारखी जी प्रणाली आहे ती अतिशय छोट्या टाक्यामध्ये साधारणतः ज्यामध्ये 10,000 ते 12,000 लिटर पाणी मावेल अशी एक टाकी, अशा 7 ते 8 टाक्याचं जर एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्या घराच्या पाठीमागे किंवा अधिक शेती जर असेल तर शेतीच्या जवळपास जर अशा उभारण्या करून त्यामध्ये जर मत्स्यपालन केलं तर नक्कीच त्यामधून मोठ्या प्रमाणावर त्यांना एक रोजगाराची संधी जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध होण्याची क्षमता आज या मत्स्यपालनातून आपल्याला नक्कीच मिळू शकेल.
1: सर, सुरुवातीला आपण एकात्मिक मत्स्यशेती समजून घेऊया. या एकात्मिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला आहे?
0: एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलं तर आता बरेच शेतकरी आहेत जे आपण बघतो की ते कोंबडी पालन करतात किंवा बकरी पालन करतात, यांच्यापासून जी विष्ठा तयार झालेली आहे, किंवा गाई पालन करतात, गाईचं जे शेण निघते यापासून जे तयार झालेले जे सर्व घटक आहेत हे माशांच्या खाद्य निर्मितीसाठी सर्वात प्रमुख घटक आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीच्या जमिनी असतील किंवा त्यांनी मत्स्यशेती जर किंवा शेत तलाव बांधलेले असेल, त्यांच्याकडे गाई आहेत किंवा कोंबडी पालन ते करतायत, त्याचबरोबर त्यांनी मत्स्यपालन जर केलं तर मत्स्यपालनामधून कदाचित त्यांना जे कोंबडी पालन किंवा शेळीपालन जेवढं उत्पन्न घेत आहेत त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याची मत्स्यपालनामधून क्षमता आज आहे. त्याचबरोबर थोडेसे अधिक जर खाद्य आपण माशांना जर दिले तर त्यामधून एक माशांची उत्तम रीतीने वाढ ते करू शकतात. तर एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलं तर एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याकडे कोंबडी पालन करण्यासाठी क्षमता आहे तर ते शेतीच्या तलावाच्या वरती देखील त्यांचं कोंबडीचं पालन करू शकतात, जेणेकरून कोंबडी पालनामधून जो वेस्ट निघणार आहे तो आपण डायरेक्ट शेत तलावामध्ये घेऊन माशांच्या खाद्यासाठी त्याची एक सोयीस्कर संधी आपण त्यांना उपलब्ध करू शकतो, जेणेकरून कोंबडी पालनचा जो कालावधी आहे कदाचित 3 ते 4 महिन्याचा आहे जर तो बॉयलर करत असेल, जर तो देसी करत असेल तर तो थोडा जास्त आहे, आणि मत्स्यपालनाचा 6 ते 8 महिन्याचा आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने व्यवस्थित नियोजन केलं तर पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये कोंबडीचं उत्पन्न घेऊ शकतात, नंतर त्या 6 ते 8 महिन्यामध्ये ते माशामधून एक उत्पन्न घेऊ शकतात. म्हणजे एक जे आर्थिक चक्र आहे ते वर्षभर चालवण्यासाठी आणि पाण्याचा पुरेपूर वापर आपण मत्स्यपालन आणि एकात्मिक या पद्धतीने यामार्फत आपण करू शकतो. बरेच शेतकरी आहेत नाशिक भागामध्ये आहे किंवा पुणे भागामध्ये आहेत जे द्राक्ष आहेत किंवा डाळिंब आहेत ही शेती करतात, त्याचबरोबर त्यांनी शेत तलाव बांधलेले आहेत. या शेत तलावामध्ये ज्यावेळेस आपण मासे सोडतो तर माशांची जी विष्ठा आहे किंवा माशांना आपण जे खाद्य पुरवतो ते अतिशय प्रथिनयुक्त असते, तर हेच प्रथिनयुक्त खाद्य ज्यावेळेस द्राक्ष बागायतीला किंवा इतर खाद्यपदार्थासाठी जाते तर त्या खाद्यपदार्थांना देखील यामधून अधिक प्रथिने किंवा अधिक कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि त्याचं देखील उत्पन्न आणि त्याची देखील गुणवत्ता वाढण्यासाठी आपल्याला एक सोयीस्कर मार्ग सापडतो. शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या आहे त्या सोर्समध्ये माशांचं त्याचबरोबर त्यांचं जे शेतीचा जो प्रमुख त्यांचं क्रॉप जे आहे त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर यामधून एक चांगली संधी आहे की ज्यामध्ये मत्स्यपालनाबरोबर शेतीपालन किंवा कोंबडी पालन तसेच बकरी पालन अशा पद्धतीने मधून देखील चांगलं उत्पन्न यामार्फत आपण घेऊ शकतो.
1: सर, एकात्मिक मत्स्यशेतीमध्ये प्रामुख्याने असं लक्षात येतं की एकूणच शेतकरी बांधवाचं जे काही इतर लाईफस्टॉक आहे त्या लाईफस्टॉकचा वेस्ट तो माशांच्या उत्पादनासाठी वापरू शकतो, पण अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये माशांना फक्त हे वेस्टच सफिशियंट आहे का इतर खाद्याची सुद्धा गरज आहे?
0: गाईचं किंवा कोंबडीचं हे जे वेस्ट आहे यामध्ये थोडे न्यूट्रिएंट्स असतात ज्यामध्ये नायट्रोजन आपण म्हणतो, फॉस्फरस किंवा पोटॅशियम अशा पद्धतीचे प्रमुख घटक असतात. हे घटक माशांना लागणारे जे प्रमुख खाद्य आहे त्यापासून ते प्लँक्टॉनची निर्मिती करतात. हे करत असताना आपल्याला बाहेरून देखील त्यांना खाद्य देण्याची गरज असते, पण आपण जे देणारं खाद्य आहे

0: ते या वेस्टेजमुळे थोडंसं कमी होते, म्हणजे आपली आर्थिक बाजू आहे ती यामुळे थोडीशी भक्कम होते आणि त्या माशांच्या खाद्याची गुणवत्ता वाढते. गाईचं आणि या सगळ्या याचं वेस्ट दिल्यानंतर देखील तांदळाचा कोंडा आहे किंवा शेंगदाण्याची ढेप आहे किंवा काही ऑइल आहे हे मिक्स करून देखील दिवसातून 2 वेळा किंवा 1 वेळा माशांना खाऊ घालणं गरजेचं असते. हे वेस्ट दिल्यामुळे माशांच्या जे त्यांच्या वाढ होतेच पण बाहेरून खाद्य देखील त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामधून देखील त्यांना एक चांगली संधी निर्माण होते, त्यांची वाढ लवकर होते. त्यांना जो लागणारा कालावधी आहे 1 किलोपर्यंत पोहोचण्याचा जो कालावधी आहे तो 2 महिने ते 1.5 महिन्यापर्यंत कमी होऊन 6 ते 8 महिन्यामध्ये एक चांगलं 800 ते 900 ग्रामपर्यंत माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता वाढते.
1: सर, आता आपण बायोफ्लॉक नावाचं जे काही तंत्रज्ञान आहे ज्याचा आपण उल्लेख केला त्याच्याकडे वळूया. या तंत्रज्ञानाचा वापर करून एक कुठला शेतकरी बांधव कशा पद्धतीने वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतो?
0: जर एखादा नवीन शेतकरी आहे त्याला बायोफ्लॉक या प्रणालीचा वापर करायचा आहे तर त्याने बायोफ्लॉक ही प्रणालीचा वापर करत असताना सुरुवातीला त्याने हे बघायचं आहे की त्याच्याकडे पाण्याचा स्रोत कुठला आहे. पाण्याचा स्रोत बघत असताना जवळजवळ 15,000 लिटर ते 20,000 लिटर एवढी एक प्लास्टिकची टाकी आपण उभारतो. ही टाकी उभारल्यानंतर पाणी जे आहे ते जसं आपण शेतीसाठी माती परीक्षण करतो तशाच पद्धतीने बायोफ्लॉकसाठी आपण पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. पाण्याचं परीक्षण केल्यानंतर जसं नावामध्येच आहे बायोफ्लॉक तर तो फ्लॉक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. तो फ्लॉक तयार करत असताना मत्स्यपालन करत असतो असा जो कुठलाही एखादा शेत असेल तिथली माती थोडीशी घेतो, गुळाची ढेप घेतो, त्याचबरोबर प्रथिने म्हणून आपण जे वापरतो त्यापासून या फ्लॉकची सुरुवातीला आपण निर्मिती करतो. हा जो फ्लॉक आहे हा प्रथिनेने युक्त असतो, म्हणजे यामध्ये प्रोटीनचं जे पर्सेंटेज आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रथिनचं जास्त प्रमाण असल्यामुळे त्या माशांना कंटिन्युअस एक जे चांगलं खाद्य जे आहे ते तिथे निर्माण होते. फ्लॉक आपण तयार केल्यानंतर त्यामध्ये मत्स्य बीज आपल्याला सोडायचं असते तर एक 10,000 ते 15,000 लिटरचा एखादं जे टाकी असेल त्या टाकीमध्ये जवळजवळ 1,000 ते 1,500 पिल्ले आपल्याला सोडायचे असतात. हे सर्व व्यवस्थितरित्या जर आपण केलं तर जवळजवळ आपल्याला एक 9 महिन्यामध्ये आपण त्यामधून एक चांगला 700 ते 800 ग्रामपर्यंत माशांचं वजन हे वाढते. यामुळे आपल्याला बाहेरून खाद्य देखील द्यायचं असते पण हा फ्लॉक जो असतो हा त्यांना एक अतिशय चांगलं व्यवस्थित वातावरण तयार करून देतो जेणेकरून त्या प्लास्टिकच्या छोट्या टाकीमध्ये ज्यामध्ये 10,000 15,000 लिटर एवढंच पाणी आहे त्यामध्ये आपण माशांचं पालन एक करू शकतो. आता हे पाणी घेतल्यानंतर आपण हे बायोफ्लॉक तयार केल्यानंतर आपल्याला पाणी बदलायची जास्त गरज नसते. जेवढं पाणी सूर्यप्रकाशामुळे वाहून जाते किंवा निघून जाते तेवढंच फक्त पाणी आपण बाहेरनं त्यामध्ये ॲड करत असतो. आहे त्याच पाण्यामध्ये कंटिन्युअसली त्यामधून एक उत्पन्न घेण्याची क्षमता आपल्याला मिळते.
1: म्हणजे एकदा आपण त्यामध्ये मत्स्य बीज जर टाकले तर संपूर्ण 7 ते 8 महिने पूर्ण कालावधी त्या एकाच टँकमध्ये ते राहतील.
0: आता यामध्ये 2 प्रकारचे काही शेतकरी करतात. छोट्या बीजपासून मोठे बीज निर्मिती करून मोठे जे शेतकरी आहेत त्यांना विकतात. त्यामध्ये त्यांचा जो कालावधी असतो तो 2 ते 2.5 महिन्याचाच असतो. म्हणजे त्यांनी विकत घेताना पिल्ले 40 पैसे ते 60 पैसे अशा प्रतिपिल्लाची किंमत असते. ते 2 ते 3 महिन्यापर्यंत बायोफ्लॉक प्रणालीमध्ये वाढवतात आणि ते जवळजवळ बोटुकली झाली जवळजवळ आपल्या उजव्या हाताच्या बोटा एवढी जर माशांची वाढ झाली त्यावेळेस त्याची किंमत जवळजवळ 6 ते 7 रुपये एवढी होते. मग ते 6 ते 7 रुपये झालेली जी बोटुकली आहे ते इतर मत्स्य व्यवसायांना जे मोठ्या प्रमाणात मोठ्या तलावात करतात त्यांना देखील ते विकू शकतात. आपली जी खरेदीची किंमत आहे ती 60 पैसे आहे आणि विक्रीची किंमत ही 6 रुपये आहे. त्यामध्ये आपण 1,000 च्या जागी 5,000 पिल्ले टाकू शकतो कारण आपला कालावधी कमी आहे आणि 5,000 पिल्ले जरी आपण सरासरी पकडले तरी 3 महिन्यामध्ये चांगलं 20 ते 25 हजाराचं उत्पन्न देखील बायोफ्लॉक या प्रणालीच्या मार्फत करू शकतो. तर यामध्ये आपण शेतकऱ्यांना 2 पद्धती आहेत. एक फक्त म्हणजे मत्स्य जे पिल्ले आहेत त्यापासून बोटुकली तयार करणं आणि काही शेतकरी शेवटपर्यंत म्हणजे त्यांना एक मार्केटेबल साईजपर्यंत माशांची वाढ करणं 6 ते 8 महिन्यापर्यंत माशांची वाढ करणं या दोन्ही पद्धतीमध्ये यामधून उत्पन्न घेण्याची क्षमता आहे. आता आपल्याकडे विविध भाग आहेत विविध जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानिहाय ज्या शेतकऱ्यांकडे जशा पद्धतीच्या माशांची मागणी आहे तशा पद्धतीच्या पालन त्यामध्ये करू शकतात. म्हणजे त्यांची वाढ ते बघू शकतात किती मोठ्या प्रमाणावर होत आहे जशी मागणी आहे. कारण आपण बघायला गेलं तर जसं कोकण किनारपट्टी आहे इकडे समुद्रातील माशांची मागणी जास्त आहे पण तेच जर आपण विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागामध्ये जर बघितलं तर गोड्या मासे जे आहेत त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. तर गोड्या माशामध्ये जर बघितलं तर आपण पंगेशियस हा जातीचा मासा आहे, एक तिलापिया जातीचा म्हणजे सर्व नर तिलापिया जातीचा जो मासा आहे, त्याचबरोबर आता काही नवीन मासे आहेत ज्यामध्ये पाकू म्हणून एक मासा आहे. या माशांची चांगली मागणी आहे आणि चांगला रेट या माशांना तर त्यामधून देखील हे चांगलं उत्पन्न या बायोफ्लॉक प्रणालीच्या मार्फत ते घेऊ शकतात.
1: सर, बायोफ्लॉक पद्धतीचा वापर करत असताना सुरुवातीला खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे का?
0: नाही, यामध्ये महाराष्ट्र शासन आणि तसेच केंद्र शासन यांची देखील एक

0: योजना आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये जवळजवळ त्यामध्ये दोन प्रकार आहेत बायोफ्लॉकसाठी, एक छोटे बायोफ्लॉक आणि एक मोठे बायोफ्लॉक. यासाठी राज्य शासन व केंद्र शासन जे नवीन शेतकरी आहेत की जे यामध्ये उतरू बघत आहेत त्यांना अर्थसहाय्य देते. त्या अर्थसहाय्यामध्ये सुरुवातीला जे लागणारं खर्च आहे, ज्यामध्ये प्लास्टिकच्या टाक्या उभारणे किंवा बायोफ्लॉक तयार करणे व माशांचे बीज सोडणे पहिल्या वर्षाला, तर ते अर्थसहाय्य राज्य शासन व केंद्र शासनाच्या मार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या मार्फत शेतकरी बंधू घेऊ शकतात. त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणत आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये देखील बरेच प्रावधान आहेत की ज्यांच्या मार्फत देखील या मत्स्य व्यवसायामध्ये अशा पद्धतीने शेतकरी याचा फायदा देखील घेऊन अशा पद्धतीचं उत्पन्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच घेऊ शकतात.
1: सर, पुढच्या मत्स्यशेतीच्या पद्धतीकडे आपण वळूयात. एक पद्धत आहे की ज्यामध्ये फक्त पिंजऱ्यांचा वापर केला जातो, ती पद्धत कशी आहे ती समजून सांगा.
0: आता आपल्याकडे बरेच मोठमोठे जलाशय आहेत. जलाशयामध्ये काही छोटे जलाशय आहेत, काही मोठे जलाशय. ह्या जलाशयामध्ये म्हणजे काही जे मासेमारी करणारे शेतकरी आहेत ते फक्त मासेमारी करतात, मासे सोडून 7-8 महिन्यामध्ये मासेमारीला सुरुवात करतात आणि उत्पन्न घेतात. पण पिंजरा पालन ही एक प्रणाली आहे, आमच्या केंद्र शासनाने डेव्हलप केलेली आहे. यामध्ये पिंजऱ्यामध्ये माशांचं पालन केलं जाते. जसं एक 6 बाय 4 बाय 4 म्हणजे 6 फीट लांबीचा, 4 फीट रुंदीचा आणि जवळजवळ 4 फूट ते 5 फूटपर्यंत त्याची खोली असेल, असा एक पिंजऱ्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 टन प्रोडक्शन घेण्याची क्षमता असते एका वर्षामध्ये. एक वर्षामध्ये आपण पावसाळा सोडून म्हणजे जवळजवळ 8 ते 9 महिने पकडतो, 8 ते 9 महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 टन एवढी उत्पन्न घेण्याची क्षमता असते. तर ज्यांच्याकडे जलाशय आहेत किंवा जलाशयांचा ठेका आहे, आपल्याकडे बरेच जलाशय आहेत की ज्यांचा तिथले जे कोऑपरेटिव्ह आहेत
1: त्यांना वार्षिक ठेका
0: त्यांना वार्षिक ठेका दिला जातो, त्या ठेक्याबरोबर त्यांनी ही जी प्रणाली आहे पिंजरा पालन प्रणाली आहे याचा जर त्यांनी वापर केला तर जवळजवळ 17 ते 18 पिंजरे त्यांना एका रिझर्वरमध्ये टाकायचे असतात. त्यामध्ये पावसाळा झाल्याबरोबर जवळजवळ ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना माशा त्या पिंजऱ्यामध्ये सोडायचा असतो आणि त्या माशांना खाद्य देणं सुरू करायचं असतं. तर 10 ते 15 जर पिंजरे असतील तर त्यामधून जवळजवळ 20 ते 25 टन एवढं प्रोडक्शन घेण्याची मोठ्या प्रमाणावर क्षमता असते. ज्यावेळेस ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात, 20 ते 25 टन एवढं जर उत्पन्न ते घेऊ शकले तर एक्सपोर्टसाठी किंवा इतर जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहे ते बनवण्यासाठी देखील यामधून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत जे नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर तिथे देखील करत आहेत, काही पुणे किंवा त्याच्या आजूबाजूतील असणारे जलाशय आहेत अशा ठिकाणी देखील बरेच शेतकरी आता पिंजरापालन या प्रणालीचा वापर करून माशांचं मोठं उत्पन्न या भागामध्ये घेत आहेत.
1: या पद्धतीमध्ये प्रामुख्याने पिंजरा वापरल्यामुळे काय फायदा होतो?
0: पिंजरा वापरल्यामुळे शक्यतो काय होतंय, जी शेती जमिनीवर करतोय ती शेती आपण पाण्यामध्ये करत आहे. जे पिंजरे उभारतोय ती म्हणजे आपण एक शेती पाण्यामध्ये उभारतोय. ते पिंजरे बांधल्यामुळे त्यांना जाळी सर्व बाजूने असते, सर्व बाजूने जाळी असल्यामुळे कुठलाही माशांना निघून जाण्याचा काही वाव नसतो. त्यामुळे ही जी शेती आहे ही पाण्यामध्ये करत आहे. पिंजऱ्याचे चारही भाग हे जाळीने कव्हर केलेले असतात. यामध्ये असे मासे आपण निवडतो जे जास्त प्रमाणात एका ठिकाणी वाढू शकते, म्हणजे त्यांचं जे घनता आहे ती पिंजऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त असते, त्यामुळे आपल्याला उत्पन्न यामधून जास्त मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने दोन जाती आहेत, एक पंगेशियस जो जातीचा मासा आहे आणि दुसरा टिलापिया जातीचा मासा आहे. ह्या अतिशय जास्त घनतेने वाढतो आणि याची जी वाढ असते ही समसमान असते. इतर माशांसारखी काहीच मासे वाढतात आणि बाकीचे मासे वाढत नाही, शक्यतो अशी नसते. ती समसमान असल्यामुळे त्यामधून शेवटी जो मिळणारा भाव आहे तो अतिशय चांगला असतो. त्यामुळे पिंजरा प्रणाली ही जी प्रणाली आहे, ज्यांच्याकडे मोठे जलाशय आहे, जलाशयाचा ठेका आहे किंवा कोणी नवीन त्यामध्ये करून बघतायत, तर अशा लोकांना पिंजरा प्रणालीच्या मार्फत म्हणजे प्रोत्साहन देतो, अशा पद्धतीचं ट्रेनिंग देतो की जेणेकरून ते या प्रणालीचा वापर करून देखील जास्तीत जास्त उत्पन्न अशा जलाशयामधून घेऊ शकते.
1: अशा पिंजरा पद्धतीमध्ये खाद्य वापरण्याचं जे काही प्रमाण आहे त्याच्यात आणि इतर म्हणजे समजा शेत तलावामध्ये जर मत्स्यबीज टाकले असतील आणि त्यांना 6-7 महिने जर खाद्य देत असू तर तिथं वापरलेल्या गेलेल्या प्रमाणामध्ये आणि पिंजरा पद्धतीच्या प्रमाणामध्ये काही फरक पडतो का?
0: या प्रणालीमध्ये किंवा मत्स्यपालनामध्ये ज्यावेळेस शेतकरी उतरतो त्यावेळेस त्यांना एक प्रामुख्याने घटक मानला जातो, त्याला FCR असं म्हणतात. 1 किलो माशांना वाढण्यासाठी आपल्याला किती खाद्य देतोय तो सर्वात एक प्रमुख घटक असतो खर्चाचा, नियोजनाचा. म्हणजे जेवढा आपला FCR कमी असेल तेवढं उत्पन्न जास्त असं आपण पकडतो. तर ज्यावेळेस मोठमोठ्या तलावामध्ये किंवा मोठमोठ्या धरणामध्ये अशा पद्धतीचे पिंजरे टाकतो त्यामध्ये नैसर्गिकरित्या त्यांना खाद्य उपलब्ध असते. नैसर्गिकरित्या खाद्य उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीला जी मृतक माशांची होते ती मृतक तिथे कमी होते. म्हणजे एक तर त्यांचं जे जगण्याचं प्रमाण आहे ते वाढते आणि माशांना लागणारं जे खाद्य आहे ते त्यांच्या वजनानुसार 3 ते 4% एवढं आपण देतो. त्यामुळे एक प्रामुख्याने तो प्रमुख घटक असतो, दुसरा कुठलाही एक जो

0: धरणामध्ये आहे किंवा पिण्यासाठी आहे किंवा शेतीसाठी जात आहे किंवा इतर कुठल्या कारणासाठी जात आहे, ते पाणी इतर कारणाबरोबर जर म्हणजे मत्स्यपालनासाठी वापरलं तर त्या पिंजरापालन पद्धतीच्या मार्फत चांगलं किंवा जास्तीचं उत्पन्न आपल्याला घेऊ शकतो. आता जे जलाशय आहेत ते इतर वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना दिलेले आहेत. जुन्या काळापासून त्या जलाशयामध्ये फक्त मासेमारी करतात. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना जे मिळणारं उत्पन्न आहे ते एवढं मोठ्या प्रमाणावर नाही, पण त्यांनी जर पिंजरा प्रणाली सारख्या जर प्रणालीचा वापर केला, त्यांचा जो ठेका आहे त्याचबरोबर ही जी पद्धत आहे पिंजरा प्रणाली ती जर त्यांनी जर वापरली तर त्यांना त्यापासून जवळजवळ 4 ते 5% एवढं जे उत्पन्न आहे ते त्यांचं वाढणार आहे.
1: सर, आताच थोड्या वेळापूर्वी आपण बोलताना म्हटलात की जी जमिनीवर आपण शेती करतो तसंच जेव्हा आपण मत्स्य व्यवसाय करतो, मत्स्य शेती करतो, तर एक प्रकारे ती पाण्यातली शेती झाली. तर पाण्याच्या माध्यमातून अजून एक उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे, ते म्हणजे काही लोक आता शेवाळाचं उत्पादन घेतात. तर तो कसा काय एक मार्ग आहे, त्यातनं कसं पद्धतीने उत्पन्न आपण अर्जित करू शकतो?
0: आतापर्यंत आपण जे बोलत होतो ते गोड्या पाण्यातील जी मत्स्यशेती होते ते आहे. आता आपल्याकडे मोठा जवळजवळ 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. 5 जिल्हे आहेत आपले प्रामुख्याने जे बघायला गेलं तर जिथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. आता ही मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे, पण त्या मासेमारी बरोबरच आता शेवाळ पालन म्हणून एक प्रामुख्याने एक नवीन रोजगाराची संधी आपण म्हणू शकतो ती आता निर्माण होत आहे. शेवाळ पालन करत असताना शेवाळ जे आहे त्या शेवाळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने जे शेवाळ वापरलं जाते ते कप्प फायगस म्हणून एक जात आहे, शेवाळाची जात आहे. ती प्रामुख्याने समुद्रकिनारी जे असणारे ज्या महिला आहेत किंवा समुद्रकिनारी असणारे जे मच्छीमार आहेत ते आपल्या मासेमारीबरोबर ह्या शेवाळ पालनचं जर त्यांनी जर बिझनेस सुरू केला किंवा या समुद्रातील पाण्याचा यांनी जर शेवाळ पालनासाठी जर त्यांनी सुरू केला तर या शेवाळाचा जो जे कल्चरचा कालावधी आहे म्हणजे त्याचा जो उत्पन्नाचा कालावधी हा फक्त 45 दिवसाचाच आहे. जर 1 किलो शेवाळ आपण जर समुद्रात लावत असू तर ते 45 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20 किलोपर्यंत जाण्याची क्षमता असते. आता हे शेवाळ निघाल्यानंतर या शेवाळाला आपण सुकवतो. काही कंपनीज आहेत त्या कप्पा पायगस किंवा ग्रासिलारिया या प्रामुख्याच्या ज्या जाती आहेत यापासून काही पदार्थ निर्मिती होते. पदार्थ भारत बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आत्तापर्यंत हे केरला आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत या भागातूनच जेवढं उत्पन्न होतं ते उत्पन्न होत होतं, पण आता महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन हे देखील महाराष्ट्रातील असणारा जो समुद्र किनारा आहे या ठिकाणी असणारे जे मत्स्य बांधव आहेत शेवाळ पालनामध्ये जर उतरले तर त्यांना देखील एक मोठी एक रोजगाराची संधी आहे की जेणेकरून ते शेवाळ पालनाच्या माध्यमातून नवीन रोजगार ते मासे पकडण्याबरोबर ते देखील निर्माण या भागातून होऊ शकतो.
1: तुम्ही म्हटलात की व 1 किलो शेवाळापासून जवळजवळ 15 किलो शेवाळ निर्मित होऊ शकतं, तर यामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना नेमकं कुठली कार्यपद्धती फॉलो करायची?
0: समुद्रामधील जे शेवाळ पालन आहे यामध्ये एक 2 पद्धती आहे, एक राफ्ट पद्धत आहे आणि एक ट्यूब पद्धत आहे. राफ्ट पद्धत जी आहे ती एक लाकडी बांबूपासून तयार केलेले राफ्ट असतात. ते जवळजवळ 3 ते 4 मीटर एवढ्या लांबीचे आणि 4 मीटर एवढ्या रुंदीचे असतात. अशा राफ्टमध्ये आपण शेवाळाची बांधणी करतो. ते एका दोरीने बांधलेले असतात आणि ते समुद्रामध्ये असणारे जेही न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे ज्यामधून त्यांना लागणारं नायट्रोजन आहे, कार्बन आहे, सोर्स आहे किंवा बाकीचे इतर जे मेन न्यूट्रियंट्स आहेत त्याचा ते डायरेक्टली वापर करून त्यांची वाढ होते. त्यांना आपण कुठलंही खाद्य टाकत नाही, त्यांना आपण बाहेरून कुठलंही काही देत नाही, फक्त ते शेवाळाची बांधणी एका ठिकाणी करायची असते. एका ठिकाणी केल्यानंतर फक्त मध्ये मध्ये काही ठिकाणी थोडं काही भागामध्ये जिथे रेती जास्त आहे ती येऊन त्याच्यावरती चिपकून जाते तर तिथे त्यांना फक्त थोडंसं साफसफाई करण्याची गरज असते. मुख्यत्वे कुठल्या कुठल्या जागी ते अशा पद्धतीचे राफ्टची उभारणी केली जाते त्याच्यावर ते मर्यादित आहे. काही ठिकाणी ते देखील नाही, मग अशा ठिकाणी ज्या महिला आहेत फक्त मासे विकतायत त्यांनी जर या व्यवसायाकडे बघितलं आणि या व्यवसायामध्ये जर उतरले तर ते या राफ्टच्या मदतीने जवळजवळ 40 ते 45 दिवसामध्ये एका राफ्टमधून 100 ते 150 किलोपर्यंत शेवाळ घेण्याची क्षमता असते. कुठल्या जर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा एक महिलांचा बचत गट असेल त्यांनी एकत्रितरित्या जर अशा पद्धतीच्या राफ्टची उभारणी केली तर जवळजवळ 50 ते 60 राफ्ट ते एका वेळेस उभारू शकतात आणि त्या 50 ते 60 राफ्टमधून जवळजवळ 1000 ते 2000 किलोपर्यंत 45 दिवसामध्ये शेवाळाचं उत्पन्न घेऊ शकतात. आता काही ज्या कंपनी आहेत त्या कंपनी त्याचं कॅराजिनान म्हणून एक प्रोडक्ट निघतो, अगार म्हणून काही प्रोडक्ट निघतात, हे प्रोडक्ट बनवण्यासाठी ते शेवाळ त्यांच्याकडनं खरेदी करतात. इतरही काही प्रोडक्ट्स आहेत जे शेतीसाठी वापरले जातात जे फोलियर स्प्रे म्हणून वापरले जातात, ते पदार्थ बनवण्यासाठी देखील आता सीव्हीडचा वापर होतो. हे जे शेवाळ आहे यामध्ये प्रामुख्याने हाय पोटॅशियम असते, मोठ्या प्रमाणावर पोटॅशियमची मात्रा असते, त्यामुळे हे जर आपण शेतीसाठी वापरलं तर प्रामुख्याने जसं द्राक्ष आहेत किंवा डाळिंब आहे यांना देखील फॉलियर स्प्रेच्या मार्फत हे जे पोटॅशियम लागते त्याची मागणी आता वाढत आहे. त्यामुळे समुद्री शेवाळ आहे याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. पण आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जे येणारं शेवाळ होतं ते सर्व

0: तमिळनाडू केरळ या राज्यातूनच येत होतं, किंवा जेही प्रोडक्ट्स येत होते ते सर्व तमिळनाडू किंवा केरळ या राज्यातून तयार झालेल्या शेवाळामधूनच येत होते. पण जर महाराष्ट्रातील जर शेतकरी बांधव आहेत किंवा जे मासे पालन करतायत किंवा मासे पकडून आणतायत किंवा फक्त विकतायत, अशा महिलांनी किंवा तिथल्या युवकांनी जर यामध्ये जर पडलं किंवा या व्यवसायात जर त्यांनी स्वतःची भागीदारी जर उभी केली तर त्यांना एक मोठ्या प्रमाणावर संधी आहे. ही एक मोठी इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये उभी राहू शकते महाराष्ट्रामध्ये, की ते समुद्री शेवाळाचं उत्पन्न घेतील, त्यामधून पदार्थ तयार करतील, किंवा इतर कंपनींना लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते तुमच्या समुद्री शेवाळाच्या मार्फत ते नक्कीच तयार होऊ शकते.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील मत्स्यशेतीमध्ये कुठकुठल्या वेगवेगळ्या नवीन संधी आहेत त्याबद्दल जाणून घेतलं. या संधींचा, या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपले शेतकरी बांधव कशा प्रकारे वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतात हे सुद्धा आज आपण जाणून घेतलं. आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर कपिल सुगदाने सर यांनी वेळ काढला, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो.
0: खूप खूप धन्यवाद सर.
2: महाराष्ट्रातील मत्स्यशेतीतील नव्या संधी आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग याविषयी कपिल सुगदाने यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना पांडुरंग वनमाळी यांची होती आणि संगीत होतं मधुकर पाठक यांचं. बरं, ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुढील कार्यक्रमापर्यंत नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: इन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्यानंतर 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
3: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
2: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
1: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
4: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की

0: संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है।
1: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं। सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे। नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली।
2: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ। इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे। साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे, अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे। या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं। अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल। CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता। बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं। झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती। दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं। शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे। हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत। NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे। यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे। नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल। जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत। भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं। आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत। यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे। भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं, त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी, वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत

0: शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया संजीवनी मुळे नगरकर आणि सहकारी यांच्या काही लावणी रचना.

मनी मनी बर का मनी वाटेल तेवढे झुका धरल गाम ओढून पक्का धरल

लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजीवनी मुळे आणि मुळे नगरकर आणि सहकारी यांनी गायलेल्या लावणी रचना आपण ऐकल्यात. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरनं प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 10:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल मयंक राठोड यांचं सारंगीवादन राग आहे यमन. विलंबित गत एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे तनय रेगे यांनी. ऐकूया मयंक राठोड यांचं सारंगीवादन राग यमन.

श्रोतेहो, नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मयंक राठोड यांचं सारंगी वादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती तनय रेगे यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, 10:32 झालेली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार पुरी पारिख यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग बिहाग विलंबित गत झुमरामध्ये, तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत कैसे सुख सोये आलेरी अलबेली. त्यांना तबल्यावर साथ आहे भूषण परचुरे यांचे आणि संवादिनीवर साथीला आहेत अनंत केमकर. तर ऐकूया पूर्वी पारिख यांचं शास्त्रीय गायन.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 30 जुलै 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11 वाजून 11 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 वाजता नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे आणि सांताक्रूज येथे कमाल 31 व किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची

निर्माण झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 83% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 82% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रहण वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:22:12 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो, रात्रीचे 11:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार सूर्यकांत खळदकर आणि संच यांचं सुंदरी वादन आपण ऐकणार आहोत. राग मिश्र खमाज ठुमरी आणि राग मिश्र भैरवी दादरा धून.

0: श्रोतुः, शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथं संपला. कार्यक्रमात आपण ऐकलत सूर्यकांत खळदकर आणि संच यांचं सुंदरी वादन. श्रोतेहो, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून अष्टवप्रहर या कार्यक्रमाचा भाग 11.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टोप्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या 11व्या भागात आपलं स्वागत. श्रोते हो, निसर्ग किती विलोभनीय आहे. कितीतरी गोष्टींविषयी आपल्याला प्रश्न पडतात, पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. कदाचित जे शास्त्र पाहू शकत नाही त्याही पलीकडे कला अस्तित्वात असते. आणि म्हणूनच प्रातःकालीन संधीप्रकाशात आकाश गुलाबी रंगानं सजतं, तर ते संध्याकाळी केशरी रंगानं रंगतं. आकाशात रंगांच्या अनेक छटांनी ते आकाश अक्षरशः नटलेलं असतं. एक्झॅक्टली स्वरांचंही तसंच आहे. जसं मी पहिल्यापासून म्हटलंय की स्वर 12च असतात, पण 24 तासातला त्यांच्या गायनाचा वापर किंवा स्वर लगाव म्हणा हवं तर रागानुरूप बदलत जातो. गेल्या भागात आपण प्रातःकालीन संधीप्रकाश राग ऐकले, आता आज आपण सायंकालीन संधीप्रकाश राग ऐकणार आहोत. सायंकालीन संधीप्रकाश म्हणजे नाधड सूर्यास्त, नाधड चंद्रोदय, अशी कुठली तरी अधांतरीची कातर वेळ. आणि अगदी बोलीभाषेत म्हणायचं झालं तर दिवे लागण्याची वेळ. आणि म्हणूनच पुर्याधनाश्रीतील कोमल ऋषभ, कोमल दैवत आणि त्याला गडद गहिरा करणारा तीव्र मध्यम एक वेगळीच हुरहुर लावून जातो. मनाला आनंद देणारा असा पुर्याधनाश्री हा अतिशय सुंदर राग आहे. हा राग तसा प्रचलित नेहमी कानावर पडणारा आणि विस्तारक्षम आहे. आणि सातही स्वरांचा उपयोग होत असल्यामुळे संपूर्ण जातीचा आहे. याचं वैशिष्ट्य असं की त्याच्यात शक्यतो मध्य आणि तार सप्तकातच गायलं तर ते अतिशय अवीट गोडीचं गीत बनू शकतं. पुर्याधनाश्री या रागात संध्याकाळच्या वेळेचं मनाचं सैरभैरपण आणि दाटून येणारी आर्तता अगदी नेमकीपणाने कोमल ऋषभ

आणि कोमल दैवत व्यक्त करतात. सांज वेळचं सोनहळव ऊन, वातावरणात आलेला सुखद गारभा आणि झाडांच्या सावल्यांमध्ये हळूहळू अंधार गर्द होत चाललेला, अशाच एका अनामिक वेळी हुरहुरीनं मन आर्त बनावं आणि अशा कातरवेळी पुर्याधनाशी ऐकावा आणि आपल्या मनातल्या भावनांना सुराकार द्यावा. मला असं वाटतं पुर्याधनाशी रागाचं हेच एक सार्थक झालेलं असावं. ऐकूया पुर्याधनाशी रागातली ही पारंपरिक बंदिश आणि अर्थातच त्या रागावर किंवा पुर्याधनाश्रीच्याच पठडीतल्या पुर्या, श्री, पूर्वी, मारवा अशा रागांवर आधारित काही गीतं.

श्रोते हो, अष्टप्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या सायंकालीन संधीप्रकाश राग या 11व्या भागाचा आपण निश्चितच रसास्वाद घेतला असेल. तेव्हा पुढचा भाग ऐकायला विसरू नका ह्याच वेळी आपल्या कार्यक्रमात. धन्यवाद.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। रात्रीचे 12:30 वाजत आहेत। आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया धाकटी मेहुणी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गीत। रचना आहे गंगाधर म्हांबरे यांची आणि संगीतकार आहेत राम किनीकर।

कार्यक्रमात यापुढे ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं. गायक आहेत आशा भोसले आणि सुधीर फडके. चित्रपटाचं नाव धाकटी बहीण.

यांचं गीत. गायक आहेत विनय मांडके, सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर. चित्रपट धडाकेबाज.

देव दीनाघरी धावला या चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. संत नामदेव यांची रचना आहे आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

आदर्श शिंदे यांच्या स्वरातील आता गीत ऐकूया. रचना आहे प्रणित कुलकर्णी यांची, संगीत नरेंद्र भिडे यांचं, चित्रपट देऊळ बंद.

गोडबोले यांची रचना, अजय अतुल आणि समीर यांचं संगीत आहे, माधुरी करमरकर यांचं गायन आहे आणि चित्रपट दे धक्का.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं, तर गायक आहेत सुधीर फडके. चित्रपट दाम करी काम.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. रात्रीचे 1:01 झाले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार गुलाम नियाज खान यांचं गायन ऐकणार आहोत राग मालकंस. तीन ताल, मध्यलय आणि द्रुत या तिन्ही तालांमध्ये बंदिश निबद्ध आहेत. बोल आहेत याद आवत मोहे, त्यांना तबल्यावर साथ केली आहे गिरीश नलवणे यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत जयंत फडके. तर ऐकूया गुलाम नियाज खान यांचं गायन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण गुलाम नियाज खान यांचं राग मालकंसमधील शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती गिरीश नलवणी यांनी आणि संवादिनीवर साथीला होते जयंत फडके. श्रोते हो, रात्रीचे 1:30 आहेत. आता सादर करीत आहोत मालिका विशेषांतर्गत लावण्यरंग या कार्यक्रमाचा भाग 30.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा आज 42वा भाग आपण ऐकणार आहोत. जन्मठेप चित्रपटाचा ध्वनिफीत प्रकाशन सोहळा ज्यावेळेला झाला त्यावेळेला संगीतकार नौशाद यांनी देखील भाषण केलं. त्यावेळेला ते म्हणाले, भारतीय संगीतामुळे फक्त शरीरच डोलत नाही तर आत्माही डोलतो. राम कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराचा अधिक सहवास मला मिळाला असता तर मला आनंद वाटला असता, अशा शब्दांमध्ये राम कदमांचा नौशाद यांनी गौरव केला. या प्रकाशन सोहळ्यानंतर 4 गाण्यांची पडद्यावरती दृश्यफीत दाखवण्यात आली आणि या सोहळ्याला रमेश मंत्री, शंकर सारडा, कवी फ. मु. शिंदे हे साहित्यिक होते, त्याचप्रमाणे बाळासाहेब सरपोतदार, सतीश कुलकर्णी, विजय कोंडके असे कलावंत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात राम कदम यांच्या जन्मठेप का साईबाबा या दोघांपैकी कोणत्या चित्रपटाला पारितोषिक द्यावं असा प्रश्न परीक्षकांना पडला होता. जन्मठेप या चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे राम कदम यांच्या मिर्जेचेच व्ही बाबासाहेब हे या चित्रपटाचं छायाचित्रण करत होते. श्रोते हो, आता लावण्यवती या चित्रपटासाठी जयश्री कुलकर्णी, अनुराधा मराठे आणि राजश्री भोसले यांनी गायलेली लावणी ऐकूया.

लेखक विश्वास पाटील हे अतिशय गुणी माणूस होते. धडपड्या स्वभावाचा, स्वस्थ बसणार नाही की एखाद्या अपयशानं खचून जाणार नाही, पुढं मागं असं एखादं झपाटलेपण त्यांच्या अंगात येऊन त्यांनी जिद्दीनं चांगल्या चित्रपटांची निर्मिती करावी, कारण सध्याच्या मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला विश्वास पाटलांसारख्या स्वतःचं काही वेगळेपण असणाऱ्या दिग्दर्शकांची आवश्यकता आहे, असंही त्यावेळेला अनेक जणांनी बोलून दाखवलं. या सुमाराला फत्तेलाल बंधूंनी साईबाबा चित्रपटाची निर्मिती केली. राम कदम हे देखील स्वतः साईबाबांचे भक्त होते, त्यामुळं त्यांच्या जीवनावरचा चित्रपट राम कदमांना मिळाला याबद्दल त्यांना धन्यता वाटली. साईबाबा चित्रपटातली 12 गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली होती. अभंग, भारूड, गोंधळ, कव्वाली, बालगीतं, सर्वधर्म समभावगीत अशी सगळ्या प्रकारची गाणी यामध्ये होती. या चित्रपटातलं माझे माय बाप साधू संतजन हा नामदेवांचा अभंग श्रीपाद भावेंनी म्हटला होता. त्यामध्ये एक गोंधळ देखील आहे, साईच्या नावानं उध उध, हा खुद्द जगदीश खेबुडकर यांनी गायला होता. हेही या चित्रपटाचं एक वैशिष्ट्यच. लावण्यवती हा एक चित्रपट चेलाराम भाटिया आणि लालचंद भाटिया यांनी निर्मिती केला होता. याचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं होतं. या चित्रपटामधल्या काही रचना जगदीश खेबुडकरांच्या आहेत आणि काही पठ्ठे बापूरावांच्या आहेत. आता श्रीपाद भावे यांनी गायलेली एक लावणी ऐकूया, आता ग पोरी हळू चाल जोडवत टचकल.

साईबाबा चित्रपटामध्ये या बया दिव लागलं की हे बालगीत गाणारी एक बालगायिका होती अंजली मराठे. तिचा आवाज देखील खूप छान आहे. दयानंद घोटकर या तरुण तडफदार गायकालाही राम गदमांनी या गाण्यामध्ये गाण्याची संधी दिली होती. आणि या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बाबांच्या रूपानं उभी पूर्व पुण्याई या गाण्याच्या आठही कडव्यांना राम कदम यांनी आठ वेगवेगळ्या रागामध्ये बांधलंय. असा चमत्कार मराठीतच काय पण हिंदी चित्रपट संगीतात सुद्धा कोणी केला नसावा असं राम कदमांनी लिहिलेलं आहे. साईबाबा चित्रपटातलं आणखीन एक गाणं होतं. या चित्रपटाबद्दल आपण बोलूया एका गाण्यानंतर.

समाधी तर आहे पुण्यवंत काया, चिरंजीव आहे साई कृपाछाया. या गाण्याला काही केल्या राम कदम यांना चाल सुचत नव्हती, पण साईबाबांच्या पवित्र अशा आंब्याच्या झाडाला त्यांनी स्पर्श केला आणि एखादा चमत्कार व्हावा तशी पटकन चाल त्यांना सुचली. आणि ही चाल बिलासखानी तोडी या रागातलीच आहे. समाधी तर आहे हे गाणं त्यामुळे फारच सरस असं झालेलं आहे. 1994 साली महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात राम कदम यांना साईबाबा चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराचं पारितोषिक देखील मिळालं आणि हे पारितोषिक लक्ष्मीकांत प्यारेलाल या हिंदीतल्या जोडगोळीच्या हातून त्यांना प्रदान करण्यात आलं हे आणखीन एक विशेष असं सांगण्यासारखं. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

बाळासाहेब सरपोतदार पुन्हा एकदा चित्रपटाची निर्मिती करणार होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे चिरंजीव अजय सरपोतदार यांच्याकडे सगळा कारभार सोपवला होता. अजय स्वतः प्रथमच दिग्दर्शन करणार होते. चित्रपटाची कथा पटकथा मराठीतीलच एका प्रसिद्ध खलनायकाची होती, परंतु त्यातल्या पटकथेत एक मोठा दोष होता. तो दोष म्हणजे त्यामध्ये इतके फ्लॅशबॅक होते की त्यामुळे सर्वसामान्य श्रोत्यांचा प्रेक्षकांचा गोंधळ होऊन जात असे. ही पटकथाच मुळात लोकांच्या डोक्याभरून गेली. या चित्रपटात संगीतकार राम कदम हे असून देखील त्यातली काही गाणी दुसऱ्या एका संगीतकाराला बोलवून त्यांच्याकडून ध्वनिमुद्रित करून घेण्यात आली होती. पण दिग्दर्शक हा बाळासाहेब सरपोतदारांचा मुलगाच होता, त्यामुळं राम कदम गप्प बसले. आता उत्तरा केळकर यांनी गायलेली पैंजण चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, लावण्य रंग हा कार्यक्रम आता संपला.

0: श्रोते हो ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजता आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो.
1: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस कसा साजरा केला जातो, का साजरा केला जातो, परिसंस्थेत वाघाचं महत्व आणि स्थान कोणतं आहे, या सगळ्या बाबी जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार, तसंच व्याघ्र संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात संशोधन करणारे अमोल कुंभार सर, ज्यांना वन्यजीव निरीक्षण क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारतीय वन्यजीव संस्था ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्याघ्र निरीक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय आणि त्याशिवाय वन्यजीव संवर्धन विषयावर अनेक संशोधन निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: मी आत्ताच म्हटलं तसं 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि का झाली?
2: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समितमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. पण त्याचा बॅकग्राऊंड 2006 पासूनच सुरू झाला होता, जेव्हा आपली पहिला टायगर सेन्सस झाला, जिथे आपल्याला 1400 वाघ आपल्या जंगलांमध्ये आहेत. या सायंटिफिक मेथड्स वापरून कॅमेरा ट्रॅप, लाईन ट्रान्झेक्ट्स असा सायंटिफिक मेथड वापरून आपल्याला लक्षात आलं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे वाघ आता खूपच कमी प्रमाणात उरलेले आहेत. जसे की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखाहून अधिक वाघ होते, पण 20व्या शतकापर्यंत त्यांची संख्या नंतर लक्षात आली की हे वाघ खूप त्यांच्या झपाट्याने कमी झालेली आहे. अच्छा. जी आता 2022 सेन्सस मध्ये 3164 वाघ आपण आता आहेत मोजणी केलेली आहेत. तर याचे 2010 मध्ये मग पूर्ण जगभरातील अनेक लीडर्स, राजकारणी, सायंटिस्ट हे सगळे एकत्र आले टायगर समित सेंट पीटर्सबर्गमध्ये आणि तिकडे याची कॉन्झर्वेशनसाठी, वाघाच्या पूर्ण जगभरात कॉन्झर्वेशनसाठी काही मिटिगेशन मेजर्स आखले गेले. तो दिवस होता 29 जुलै. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलैला साजरा केला जातो.
1: खूप छान. खरं तर सर, वाघांना वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखा असं म्हटलं जातं, तर यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि वाघांची वैशिष्ट्य काय आहेत? आणि मला मुख्य विचारायला आवडेल की तुम्हाला वाघाचं आवडणारं वैशिष्ट्य कोणतं आहे?
2: वाघ हा आपला राष्ट्रीय ॲनिमल आहे, प्राणी आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, रानगवे अशा शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो. त्यामुळे जंगलातील वनस्पती

0: प्राण्यांचे संरक्षण होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वाघाचे सायंटिफिक नेम, जसे वैज्ञानिक नेम पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे. त्याच्या शरीरावर काळ्या पट्ट्यांसह केशरी गडद पिवळसर केशरी रंगाचे केस असतात. तो उत्कृष्ट निशाचर आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण, श्रवणशक्ती आणि वास घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे. तो नेहमी सॉलिटरी आहे, म्हणजे तो एकटा राहतो. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो, तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये जाल, आता मी हजारो वेळा वाघ बघितला असेल, पण मी जेव्हा पण एक नवीन दिवशी वाघ बघतो तेव्हा मला असं वाटतं की तो मी पहिल्यांदाच बघतोय. त्याचं जंगलामध्ये वावरण्याची पद्धत, त्याची शिकार करण्याची पद्धत, परत जेव्हा माणसांसमोर तो येतो किंवा प्राण्यांसमोर तो असतो, त्या तेव्हा जो ज्या प्रकारे तो राहतो, ज्या प्रकारे तो तुमच्या नजरेत नजर भिडवतो, हे खूप खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं असतं.
1: खूप छान. आणि तुम्ही खरंच म्हणजे भाग्याचा हेवा वाटतोय की तुम्हाला अनेकदा असा वाघ बघायला प्रत्यक्ष मिळाला असेल.
0: हो हो.
1: तर तुमचा काही अनुभव ऐकायला नक्की आवडेल सर.
0: नक्कीच. जेव्हा मी आता भारतातील 10 ते 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी काम केलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे, तिथे 5-5, 6-6 महिने राहून कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झेक, साईन सर्व्हे, हे त्या व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स आहेत, त्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. आता आम्ही त्या वनविभागाला त्याची प्रशिक्षण देतो. ताडोबा अंधारीमध्ये असताना कॅमेरा ट्रॅपिंग चेक करायला जाताना माझ्याकडे तेव्हा बाईक होती, 2011-12 सालची गोष्ट आहे. आणि एके ठिकाणी मला तो वाघ दबा धरून बसलेला दिसला रस्त्यावरतीच.
1: अच्छा.
0: मग मी त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो, जवळ गेलो नाही, त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो. तो माझ्या डाव्या बाजूला होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्या उजव्या बाजूला होतं. मला माहिती नव्हतं की माझ्या उजव्या बाजूला काय आहे. मग मी तिथे लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही रानडुकरांची फॅमिली होती, म्हणजे बरीचशी रानडुकरं होती, त्याच्यामध्ये पिल्लं होती, प्रौढ रानडुकरं होती. यामधून त्याचा पूर्णपणे तो स्टॉक करत होता, त्यांना खूप जवळून तो निरखून बघत होता, लांबून लपून. आणि नंतर काय झालं की ते रानडुकरं माझ्या मागच्या बाजूला आले. मागच्या बाजूला तसा तो वाघ, ती वाघीण होती ऍक्च्युली, जामनी या ठिकाणी होती ताडोबामध्ये, ती उठून परत त्याच लाईनमध्ये डाव्याच बाजूला माझ्या बाईकच्या बाजूला येऊन बसली, जेणेकरून तिने माझ्या बाईकचा आधार घेऊन ती लपली.
1: अच्छा.
0: आणि तिच्यापासून माझं अंतर हार्डली 1.5 ते 2 फूट असावं, पण तिचं माड अजिबात लक्ष नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माड अजिबात लक्ष नव्हतं, तिचं पूर्ण लक्ष त्या बाईकच्या आडून त्या रानडुकरांवरती होतं. आणि जशी ती रानडुकरं मागच्या बाजूला गेली तशी ती वाघीण धावत एकदम तिने झपाटा घातला आणि त्यातला एक रानडुकर तिने पकडला आणि मारला. हा माझ्या खूप जवळचा एन्काउंटर होता आणि खूप थरारे होता.
1: खर तर तुम्ही घाबरला नाही, ते खूप म्हणजे असेलच भीती वाटली थोडी,
0: कारण अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की तिचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि तिचं माणूस हा तिचं भक्ष नाहीये. पहिली गोष्ट, माणूस हा वाघाचं भक्ष नाहीये. आणि तिथे पुरेसे अॅनिमल्स आहेत, पुरेसे रानडुकर, हरण, रानगवे आहेत, त्यामुळे तो माझ्यावरती अटॅक करणार नाही हे मला माहिती होतं. आणि त्यातलं काही बिहेवियर आपल्याला माहिती असतं, जेव्हा तो पंजे हलवतो किंवा कान हलवतो त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असेल, तो काय करणार, तो केव्हा उठणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की तो माझ्यावरती अटॅक नाही करणार, तो त्यांच्यावरतीच करणार. त्यामुळे मी तिथे शांतपणे उभा राहिलो.
1: अच्छा, छान. असे बरेच अनुभव असतील ना सर तुम्ही?
0: हो, खूप. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जसे वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत तसे. आता काही म्हणजे एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही सातपुडामध्ये लाईन ट्रान्झेक करत होतो. लाईन ट्रान्झेक ही मेथड तिथल्या शाकाहारी प्राण्यांसाठी गणनेसाठी वापरली जाते. एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला चालत जायचं असतं आपल्याला, आणि तिथे दिसणारे वन्य प्राणी आपल्याला टिपायचे असतात, मोजायचे असतात, गणना करायची असते. त्यातून आपल्याला कळतं की त्यांची डेन्सिटी त्या जंगलामध्ये किती आहे. अशी आम्ही लाईन ट्रान्झेक करत होतो. सकाळी 7 वाजता आम्ही लाईन ट्रान्झेक सुरू केली. 2 किलोमीटरची लाईन ट्रान्झेक्ट असते. 1 किलोमीटरपर्यंत आम्ही ती हळूहळू कम्प्लीट केली. त्यानंतर आम्हाला कॉल यायला लागले, माकडांचे कॉल आले.
1: अच्छा.
0: तिथले लंगूर्स होते, तिथले बोनेट मकाक होते, त्यांचे कॉल्स आले. जसं लंगूर्स कॉल करतो जेव्हा त्याला कोणताही
1: मोठा जंगली प्राणी
0: वाघ किंवा

0: पिट्ट्या वगैरे दिसतो किंवा रानकुत्रे दिसतात तेव्हा तो तसा आवाज काढतो, तो इतर प्राण्यांना सावध करतो आणि त्यांच्या सहकार्यांना सुद्धा. असं चालत असताना आम्ही तिथे उभे राहिलो, थांबलो, आम्हाला लक्षात आलं की तिथे कोणता तरी कारणीवर आहे, पण कोणता कारणीवर आहे काय माहिती नव्हतं. थोडा वेळाने आवाज कमी झाला, नंतर बंद झाला, परत आम्ही चालायला सुरू केलं. चालायला सुरू केल्यावरती तिथे आम्हाला वाघाचा आवाज आला, म्हणजे वाघानी अगोदर डरकाळी दिली, छोटी डरकाळी होती, म्हणजे त्यांनी इशारा दिला आम्हाला की पुढे येऊ नका. मी तिथे बसलोय, पुढे येऊ नका. आम्ही तिथेच उभे राहिलो, थोडा वेळ 10-15 मिनिटं वाट बघितली, त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो आता उठणार नाहीये. मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक तिकडेच 1200 मीटर वरती स्टॉप केली, थांबवली आणि पुन्हा रिटर्न आलो. कारण आम्ही धाडस करून जरी पूर्ण ती लाईन ट्रान्झॅक करायचा प्रयत्न केला असता तरी असं झालं असतं की त्यांनी आमच्यावरती अटॅक केला असता, की मी तुम्हाला इशारा दिला होता तरी तुम्ही पुढे आलात. त्यामुळे मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक तिथेच संपवली आणि रिटर्न आमच्या बेस कॅम्प वरती आलो.
1: जंगलाची भाषा वेगळी असते,
0: जंगलाची भाषा वेगळी असते, ती आपल्याला समजली पाहिजे, ती माहिती पाहिजे. पहिली गोष्ट असली समजली पाहिजे, त्यांचे इशारे आपल्याला ते कोणतेही अॅनिमल तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक नाही करणार. कोणतेही साप असू दे किंवा वाघ असू दे, तो अगदी तुम्हाला इशारा देणार, तो इशारा तुम्ही ओळखला पाहिजे
1: आणि बाजूला झालं
0: पाहिजे.
1: म्हणूनच म्हणतात की निसर्गाची किमय आहे, नाही का. आणि वाघ सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं आम्ही वाचतो, आमचा प्रत्यक्ष तसा संबंधच येत नाही. पट्टेरी वाघ असतात किंवा पांढरे वाघ किंवा ढाण्या वाघ असं आपण ऐकतो, तर असे कसे प्रकार असतात आणि कसे ओळखता तुम्ही ते.
0: पट्टेरी वाघ म्हणजे वाघ हा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ पॅन्थेरा टायग्रीस ही एकच प्रजाती भारतामध्ये आढळते. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ म्हणजे जो आपला शरीरावर काळे पट्टे असतात तो, जो साधारणतः सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये तो आढळतो. आपल्याकडे टोटल 58 व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण.
1: अच्छा.
0: आणि पांढरा वाघ जो आपण म्हणतो, पांढरा वाघ हा ही स्वतंत्र प्रजाती नाहीये, ती बंगाल वाघाचीच एक दुर्मिळ आधुनिक रंग भिन्नता आहे, ज्याला आपण जेनेटिक कलर मॉर्फ असे म्हणतो. हा रंग रिसेसिव्ह जनुकांमुळे निर्माण होतो, त्यामुळे वाघाचा केशरी रंग कमी होतो परंतु शरीरावरील काळे पट्टे कायम राहतात. हा अल्बिनो नसतो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो अल्बिनो वाटतो पण हा अल्बिनो नसतो. तसाच काझीरंगाच्या जंगलामध्ये गोल्डन टायगर मिळतो.
1: अच्छा.
0: गोल्डन टायगर हा परत ज्याला आपण ज्याला तिथे नाव आहे काझी 106F फिमेल आहे ती. त्यानंतर ब्लॅक टायगर एक आढळतो. ब्लॅक टायगर त्याच्यामध्ये मॅलेनिन जास्त असतं, मॅलेनिनचं प्रमाण जास्त असतं आणि तो वाघ फक्त आणि फक्त सिमिलीपालमध्ये आढळतो. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा ह्या एकाच ठिकाणी आहे. गोल्डन टायगर हा फक्त काझीरंगा मध्येच आहे. आणि पांढरे जे वाघ आहेत हे आता जंगलांमध्ये नाही आहेत, हे रानावनामध्ये नाही आहेत, हे फक्त कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत, म्हणजे झू मध्येच वगैरे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे जगामध्ये पूर्ण जगामध्ये भारतामध्ये जेवढे वाघ आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे सगळे भारतीय आहेत.
1: अच्छा.
0: यांची जी वंशावळ आहे ही भारतीय आहे, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये रेवा म्हणून एक जागा आहे, त्या रेवामध्ये तिथले एक राजा होते, त्या राजांनी त्यांची शिकार केली होती. त्यांच्या ती फिमेल होती एक मदर, त्यांची शिकार केली होती, त्याच्यासोबत काही 3 पिल्लं होती, त्यातला एक व्हाईट होता, एक सफेद वाघ होता. आणि त्या सफेद वाघ काहीतरी वेगळा दिसला त्याला, म्हणून तो त्याचं संवर्धन त्या राजाने केलं. त्या राजाने नंतर त्याचं ब्रीडिंग सुद्धा केलं. ही गोष्ट 1951 सालातली आहे. रेवाच्या जंगलामध्ये माधव त्याचं नाव आहे, त्या वाघाचं माधव. त्यानंतर 1966 मध्ये त्याचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा सफेद वाघांना जन्म दिला होता. आणि मग त्यानंतर ते वाघ भारतातल्या झू मध्ये वगैरे गेले, त्यानंतर त्यांचं आकर्षण जगभरामध्ये वाढलं. त्यानंतर काही जसं अमेरिका, लंडन या सगळ्या बऱ्याचशा झू मध्ये आपल्याला व्हाईट टायगर मिळतील. ते सगळ्यात त्यांचं वंशावळ ही भारतीय आहे आणि ती मध्य प्रदेश रेवा मधून येते.
1: क्या बात है. पण मग आपण जो ढाण्या वाघ म्हणतो ते काय असतं.
0: ढाण्या वाघ म्हणजे ते एक आपण त्याला एक विशेषण दिलेलं आहे. ढाण्या वाघ म्हणजे एक अडल्ट प्रौढ वाघ जो ज्याचं वय 5 वर्षापेक्षा जास्त असतं. साधारणतः त्याचे क्षेत्र खूप मोठं असतं, म्हणजे आता सातपुडामध्ये आम्ही एक 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो तेव्हा त्याचं एका कॅप्चरला लोकेशन T01 लोकेशन होतं त्याचं, तर त्याचं लोकेशन त्यानंतर

0: तर 150 नंबरला आला म्हणजे तो पूर्ण 200 स्क्वेअर किलोमीटर एरिया तो
1: बापरे.
0: कव्हर करत होता. म्हणजे एका वाघाचं क्षेत्र हे ॲडल्ट मेल मेलचं क्षेत्र हे 20-25 स्क्वेअर किलोमीटरपासून ते 200 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं. तेच तुम्ही जर का सुंदरबनमध्ये जाल, तिथले ते ढाणे वाघ, ॲडल्ट वाघ, त्यांचं क्षेत्र असतं 300 ते 400 स्क्वेअर किलोमीटर.
1: बापरे.
0: तर त्या पण फिमेलचं जे असतं ना, फिमेलचं क्षेत्र हे कमी असतं. म्हणजे मी सातपुड्याचं जर का उदाहरण दिलं तर त्या 200 स्क्वेअर किलोमीटरच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये टोटल 6 फिमेल होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या फिमेलचं क्षेत्र होतं 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर, 50 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. पण आणि त्याच वाघाच्या लागून एक दुसरा वाघ होता, ढाण्या वाघ म्हणून आपण त्याला, ॲडल्ट, फुल ग्रोन ॲडल्ट, त्याचं क्षेत्र 150 स्क्वेअर किलोमीटर किंवा एक जवळपास तितकं होतं. पण ते एकमेकांच्या आतमध्ये येत नव्हते, त्या टेरिटरीच्या एकमेकांच्या क्षेत्रामध्ये येत नव्हते.
1: अच्छा.
0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते, त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझा एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन किंवा एकमेकाला ते मारतील. इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतातून त्याचा उगम आहे, मग तरीही अशी वेळ का आली की आपल्याला प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प राबवावे लागले?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखापेक्षा जास्त वाघ होते. पण नंतर त्यांची संख्या इंग्रजांकडून शिकारी झाली, ज्याला आपण ट्रॉफी हंटिंग म्हणतो. त्यानंतर काही इतर देशांमध्ये जसे नेपाळ, चीन यांच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी त्यांची शिकार झाली, तस्करी झाली, त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. जशी कमी कमी होत गेली त्यांची सायटिंग, जंगलांमधली त्यांचे दिसणारे प्रमाण होतं ते कमी होत गेलं. त्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांनी इंदिरा गांधींना ते पत्र लिहिलं की आपल्याकडे वाघांची संख्या कमी होती आहे तर त्यासाठी काहीतरी पावले उचलली जावीत. मग डॉक्टर एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, प्रशासकीय सनदी अधिकारी एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला प्रोजेक्ट टायगरचा, आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रोजेक्ट टायगरचं 1973 साली अंमलबजावणी करण्यात आली भारतामध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्यांनी ड्राफ्ट केला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. अशा पद्धतीने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हा त्याच्या मागचा हेतू होता. ज्याच्यामुळे वाघांचा एरिया खूप मोठा असतो जसं मगाशी सांगितलं, त्याच्या अंतर्गत इतर जैव विविधता सुद्धा त्याचं जतन केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होतो.
1: खूप छान. पण जंगलातला किंवा आपल्या परिसंस्थेतला सगळ्यात मोठा किंवा बलवान प्राणी हा वाघ आहे, मग त्याला पण कोणी शत्रू असतो का?
0: खूप छान प्रश्न आहे. वाघाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस. आपणच. त्याचं संवर्धन जरी आपण करत असलो तरी त्याचा शत्रूही आपणच आहे. कारण बेकायदेशीर शिकार, जंगलतोड, रस्ते, रेल्वे, विकास कामांमुळे आदिवासी आपण त्याचे नष्ट केले, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत गेला. जसं जसे जंगलांचं प्रमाण कमी होत गेलं तसा संघर्ष वाढला, जंगल कमी झाल्यामुळे हवेतलं तापमान वाढलं, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत गेल्या. जर आपण जंगलाचे रक्षण केले, शिकारीला आळा घातला आणि वन्यजीवांविषयी जनजागृती केली तर वाघांचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठीच आपण हा दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस व्याघ्रगणना आपण पार पडतो, जी 2006 मध्ये झाली, त्यानंतर 2010 मध्ये झाली, 2014, 2018, त्यानंतर 2022 मध्ये झाली, आता ही 2026 मध्ये सुरू आहे. ह्या 6वा सायकल समजला जातो, हा आता 2026 मध्ये सुरू आहे. आठवणी तशा बऱ्याच आहेत, त्यातली एक आठवण सांगेन. पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये इथे काम करत असताना, तो कालावधी होता मेचा कालावधी होता, आणि तिथे कसं त्यावेळेला पाऊस येण्यास जरा सुरुवात होते, थोडाफार वळव्याचा पाऊस वगैरे म्हणतात मान्सून, मग तिथे तो सुरुवात होते. तिथे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेकिंग करून येत असताना एका ठिकाणी आमची गाडी फसली. पाऊस पडला होता रात्री. दुसऱ्या तिथे एकतर रस्ते नाही आहेत, आणि जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत, कारण तो घाट उतार आहे, पूर्ण घाटमाथा असल्यामुळे तिथले रस्ते खूपच दुर्दैवी अवस्था असते, चिखल असतो. आणि तिथे आमची जीप होती, जुनी जीप होती, ती आमची फसली. आता तीन

0: निघत पण नव्हते चिखल जास्त असल्यामुळे. मग आमचे प्रयत्न, आम्ही होतो ड्रायव्हर आणि एक असिस्टंट आणि आम्ही दोघं रिसर्चर, असे चार जण आम्ही ते जिप्सीमध्ये होतो. आमच्याकडे तशी हत्यारं वगैरे किंवा काही नसतात, किंवा बंदूक या अशा गोष्टी, किंवा तर एक काठी असते बस तेवढीच, किंवा टॉर्च एक. मग तसं वेळ होती दुपारची, दुपारी 4 वाजताची वगैरे वेळ होती, तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो बेस कॅम्पवरती. ती गाडी फसली, त्या गाडी काढण्याचा आम्ही प्रयत्न बराच करत होतो, त्याच्या खाली लाकूड टाकून किंवा धक्का मारून प्रयत्न करतो, पण निघत नव्हती. आणि तेवढ्यात थोड्या वेळामध्ये कॉल सुरू झाला हरणाचा.
1: अच्छा.
0: हरणाचा कॉल सुरू झाला, तो एक काही सेकंद चालला, त्यानंतर लगेच सांबरचा कॉल आला. मग आम्ही समजून गेलो की आता इथे कोणीतरी आहे, टायगर लेपर्ड कोणीतरी आहे. मग आम्ही एक मित्र झाडावरती जाऊन बसला होता, का तर तो नेटवर्क शोधत होता, मोबाईलचं नेटवर्क, नेटवर्क लागतं का, काही मदत आपल्यापर्यंत पोचते का, हे तो प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही तो आवाज ऐकला, त्याला खाली बोलवलं, पटकन खाली ये. नंतर आम्ही सगळी गाडीत जाऊन बसलो, गाडी आमची ओपन असते जंगलांमध्ये, तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये जाऊन बसलो, सगळे एकत्र बसलो. आणि थोड्या म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये तिथून वाघाची एंट्री झाली. तो वाघ आला, आमची आम्ही पूर्ण शांत होतो, कारण ती एकच, तो एकच रस्ता होता येण्या जाण्यासाठी. त्यानंतर तो आला, गाडीजवळ उभा राहिला, त्याने आमच्याकडे बघितलं. 1-2 मिनिटं तो आमच्याकडे पूर्ण खूप निरीक्षण करत होता, पण ती 2 मिनिटं आम्हाला एकदम 10-15 मिनिटं असल्यासारखी वाटत होती. आणि तो कंटिन्यू बघत होता की हे इथे काय करत आहेत. त्यानंतर आम्ही अजिबात ओरडलो नाही, शांत बसलो तिथे. तो थोड्या अंतरावर परत पुढे गेला, परत त्यांनी मागे वळून बघितलं, परत तो थांबला थोडा वेळ, आणि नंतर पुन्हा मग तो निघून गेला. हो, खूप हायसं झालं आणि खूप बरं वाटलं की बाबा इतक्या जवळून. हे माझं पहिलं एन्काउंटर होतं, त्यानंतर ताडोबातला तो दुसरा प्रसंग होता. हे खूप जवळून आमचं वाघासोबत होतं एन्काउंटर होतं, खूप छान वाटलं तेव्हा. कारण तो जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघतो, तो कधी तुम्हाला असं इकडे तिकडे करून बघणार नाही, तो तुमच्या नजरेत नजर घालणार. पण आपल्याला असं करायचं की आपण त्याच्या नजरेत नजर जास्त घालायची नाही, थोडा वेळ बघायचं बाजूला, बाजूला बघायचं, कारण मग त्याला राग यायला लागतो, हा माडेगा बघतो. वाघ हा एक जेंटलमॅन आहे,
1: हो ना,
0: इतर अॅनिमलच्या तुलनेमध्ये तो एक जेंटलमॅन अॅनिमल आहे, त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण ठेवायचा, जेणेकरून तो आपला रिस्पेक्ट ठेवेल आणि आपल्यावरती त्याचा आशीर्वाद राहील.
1: खूप छान. वाघाचा अभ्यास करावा किंवा या क्षेत्रात जावं असं तुम्ही केव्हा ठरवलं, आणि ही सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली, माझी सुरुवात ही कॉलेजपासूनच झालेली. वाईल्ड लाईफमध्ये आमचे काही मित्र होते, जे वर्गातले आमचे सख्यसोबती होते, त्यातले दोघं जण आम्ही वाईल्ड लाईफमध्ये बरंच आम्ही काम करायचो, म्हणजे स्नेक रेस्क्यू ऑपरेशन किंवा कोणते अॅनिमल्स कुठे असतील, वुल्फ असतील, जॅकल्स असतील, ह्यांचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करायचो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई जसे आम्हाला कॉल येतील तसे आम्ही जायचो. किंवा उरण भागामध्ये, उरण भागामध्ये आमची एक मित्राची एक संस्था आहे, त्यांच्या थ्रूसुद्धा आम्ही ते करायचो. मग 2010 हा प्रोजेक्ट टायगरची एक फेज 2 सुरू होणार होती, तिकडे मी ॲप्लिकेशन देऊन बघितलं, म्हटलं कधी मुंबईतून बाहेर जाणं झालं नव्हतं माझं, शिक्षणासाठी पण सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं. एकदा प्रयत्न करून बघितला की बघू, मग ॲप्लिकेशन पाठवलं, तिथे माझं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं माझा रिझ्यूम बघून. त्यानंतर मग भारतातून, पूर्ण भारतातून तिथे मुलं आली होती इंटरव्ह्यूसाठी, त्यातून 25 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले, त्यामध्ये माझं नाव होतं. मग त्यानंतर जी माझा देहरादून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, इथून जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
1: खूप छान. खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे, आणि ऐकत राहावे अशा जंगलाच्या गोष्टी असतातच, पण वेळेचंही बंधन असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या स्टेटसवरती मी कायम एक वाक्य ठेवतो, सेव्ह टायगर, सेव्ह युअर सेल्फ.
1: अच्छा.
0: जसं आपण ह्याला मी जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं झालं, तर वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर पाणी, हवा आणि आपले भविष्य सुरक्षित राहील. निसर्ग आणि वाघाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. हा केवळ वनविभाग नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प असायला हवा. आपण या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेऊ, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करू. कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणार नाही किंवा होऊ देणार नाही. झाडे लावीन, त्यांचे संगोपन करीन आणि इतरांनाही पर्यावरण संवर्धन

0: साठी प्रेरित करीन. वाघ वाचवा, जंगल वाचवा, हा संदेश सर्वत्र पोचवा. जय हिंद आणि धन्य वाघ.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, आणि तुम्ही सांगता तशा सगळ्या गोष्टी होतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मंडई, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.
2: श्रोते हो, बलसागर भारत हा कार्यक्रम आता संपला.

स्वतः हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 2:30 आहेत. आता 2:25 झालेली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया माहेरची साडी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. रचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत अनिल मोहिले यांचं.

आता यापुढे ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांची रचना. अजय अतुल यांचं संगीत आहे. चित्रपट चंद्रमुखी.

श्रोते हो, यापुढे आपण ऐकणार आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची रचना. गायक आहेत अजय गोगावले आणि श्रेया घोषाल. चित्रपट महाराष्ट्र शाहीर.

श्रोते हो घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील एव्ही प्रफुल्ल चंद्र, मनीष राजगिरे, साहिल कुलकर्णी यांच्या स्वरातील वैभवी देशमुख यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार आहेत एव्ही प्रफुल्ल चंद्र.

श्रोतेहो, यापुढं ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरातील अजय गोगावले यांचीच रचना. संगीत आहे अजय अतुल यांचं. चित्रपट महाराष्ट्र शाहीर.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया प्र के अत्रे यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर. चित्रपट श्यामची आई.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढील गीत आहे राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली दादा कोंडके यांची रचना, गायक महेंद्र कपूर, चित्रपट पळवा पळवी.

श्रोते हो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 3 वाजता आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अच्युत ठाकूर यांच्या स्वरातील रचना.

श्रोतेहो कार्यक्रमात पुढे ऐकूया अशोक परांजपे यांची रचना. दीपक पातेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वर आहे अर्चना देशपांडे यांचा.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली उत्तरा केळकर यांच्या स्वरातील लीला जोशी यांची रचना.

या गीता बरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया शाहीर साबळे आणि संच यांच्या स्वरातील भानुमते साबळे यांची रचना.

श्रोते हो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत, राग अहिर भैरव. मध्यलयगत रूपक तालात तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया कलाकार अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ होती अजित पाठक यांची.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
8: आणि मी रेवा.
9: आम्ही खूप भांडतो.
6: आम्ही

0: मज्जा करतो,
1: आम्ही गप्पाही मारतो,
2: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आग्रहात
0: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता
4: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आग्रहात.

श्रोतेहो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कलाकार रामकृष्णा दास यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत, राग गुजरी तोडी. विलंबित गत झुमरा तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत. चंगे नयनवाले मैं मसलत पुछोडियां, त्यांना तबल्यावर साथ केली आहे अमित मिश्रा यांनी, तर संवादिनीवर साथीला आहेत विनोद पडगे. तर ऐकूया रामकृष्ण दास यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात रामकृष्णा दास यांचं शास्त्रीय गायन. त्यांना तबल्यावर साथ होती अमित मिश्रा यांची, आणि संवादिनीवर साथीला होते विनोद पडगे.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेकबुडगर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत, गीतकार जगदीश खेबुणकर, चित्रपट आराम हराम आहे.

कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 5:30 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत नामदेव यांची रचना, संगीत राम फाटक यांचं.